सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो नमस्कार. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948 म्हणजेच 7 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 16 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

0: आजचा सुविचार आपण ऐकला. आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः.
1: स्मरामि तव शङ्करि वक्त्रपद्मं कान्तालकं मधुरमन्दहसं प्रसन्नम्.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली भूपाळी आपण ऐकली. ही रचना होती रामानंद यांची आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. प्रभाकर पंडित यांनी संगीत दिलेली आणि ही रचना गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

आशा भोसले यांनी गायलेली ही होती पी सावळाराम यांची रचना. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मुग्धा भट सामंत यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत पंडित अवधूत बाम यांचं.

विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही होती वसंत बापट यांची गीतरचना. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्तिरचना. या रचनेचे गीतकार, संगीतकार आणि गायक अनूप जलोटा.

0: श्रोते हो ही रचना होती वसंत निनावे यांची, संगीत होतं कानू घोष यांचं. या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून त्याची लागवड आपल्या कोकणामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. निशिगंधाच्या पिकाला उष्ण आणि काही प्रमाणात दमट हवामान चांगलं मानवतं. साधारणपणे 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आणि 50 ते 55% आर्द्रता असलेल्या भागामध्ये निशिगंधाची चांगली वाढ होते आणि जास्त उत्पादन मिळतं. निशिगंधाचं पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगलं येतं. क्षारयुक्त जमिनीतही निशिगंधाचं पीक घेता येतं. उथळ आणि हलक्या जमिनीत निशिगंधाचे फुलदांडे आणि फुलं लहान राहतात आणि पिकांचा हंगामही थोड्याच दिवसात संपतो. भारी काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फुलांसाठी जांभ्या दगडाच्या वाळू मिश्रित आणि 6.5 ते 7 असलेल्या जमिनीत लागवड करावी. जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली असावी. निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देतं. तसंच वेगवेगळ्या जमिनीत आणि हवामानात हे पीक वेगवेगळा प्रतिसाद देतं. निशिगंधाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करताना 40 ते 50 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. शेणखत उपलब्ध नसेल तर लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत सुरुवातीला पावसाळ्यात तागासारखं हिरवळीचं पीक लावावं. ते फुलण्यापूर्वी जमिनीत गाडावं आणि चांगलं कुजल्यानंतर निशिगंधाची लागवड करावी. निशिगंधाच्या पिकाला नत्र खतापेक्षा स्फुरद आणि पालाश खत जास्त प्रमाणात लागतं. हेक्टरी 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश दिलं तर निशिगंधाचं जास्त उत्पादन मिळतं. संपूर्ण स्फुरद आणि पालाश तसंच नत्राचा 1/4 हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा. राहिलेलं नत्र 3 समान हप्त्यात लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावं. या पिकाला जमिनीच्या मजदुराप्रमाणे पाणी द्यावं. फुलांचे दांडे यायला सुरुवात झाल्यावर नियमित पाणी द्यावं. यावेळी पाण्याचा ताण पडला तर पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. निशिगंधाच्या लागवडीसाठी सिंगल निशिगंध, डबल, सेमी डबल आणि व्हेरिगेटेड निशिगंध अशा जाती आहेत. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे

0: निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत. 15 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीसाठी वापरले तर फुलं यायला 6 ते 7 महिने लागतात. निवडलेले कंद लागवडीपूर्वी 0.2% तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटं बुडवून सावलीत वाळवावेत. त्यानंतर लागवडीसाठी वापरावेत. लागवडीसाठी सरी वरंबा किंवा सपाट वाफे पद्धतीने लागवड करावी. त्यापूर्वी निवडलेल्या जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. निशिगंधाच्या कंदांच्या लागवडीनंतर 60 ते 80 दिवसात फुलांचे दांडे दिसू लागतात आणि 1 आठवड्यात फुलदांड्यांवरील सर्वात खालची फुलाची जोडी पूर्णपणे उमलते. यावेळी निशिगंधाची फुलदांड्यांसाठी काढणी करावी. फुलदांडे जमिनीपासून 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर धारदार चाकूने कापून लगेच पाण्यात बुडवून ठेवावेत. दांडा कापताना जमिनीलगत न कापता पानांच्या वरच्या बाजूला कापावा. पानांसह दांडा कापू नये, त्यामुळे कंदाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. सर्व फुलदांडे कापून बागेत झाडाखाली किंवा एखाद्या थंड खोलीत बादलीत 6 ते 7 तास ठेवावेत. मंडळी, अशा प्रकारे निशिगंधाची व्यापारी तत्वावर लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: निशिगंध लागवड याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचनस्वर होता विद्या तावडे यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल 2:00 वाजता.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली। या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया। कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते। अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे। कांगारू मदर केअरमध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते। त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो। यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते। आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे। सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो। या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते। त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते।

0: दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते. हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसन क्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्चमधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार सर.
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात. हे आहेत सह्याद्रीतले रेस्क्यू स्वयंसेवक. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रातल्या बहुतेक माउंटन रेस्क्यू टीम्स या स्वयंसेवी स्वरूपात काम करतात. अनेक वेळा त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही. स्वतःच्या वेळेत, स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते मदतीसाठी धावतात. एखाद्या कुटुंबाचा सण सुरू असतो, घरात पूजा सुरू असते, कामाच्या ठिकाणी महत्वाची बैठक असते, पण रेस्क्यू संदर्भात फोन आला की ही लोक सगळं काही बाजूला ठेवून निघतात. कारण कुठेतरी एखादा जीव अडचणीत सापडलेला असतो. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे फक्त एखाद्याला दोरींनी वर खेचणं नव्हे. कधी कधी दरीत उतरावं लागतं, कधी मुसळधार पावसात तासन तास चालत जाऊन त्या ठिकाणी पोचावं लागतं, कधी रात्रीच्या अंधारात अशा शोध मोहिमा राबवाव्या लागतात, कधी मृतदेह बाहेर काढण्याचं अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्याही क्लेशदायक असं काम करावं लागतं. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. सह्याद्री

0: आपल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्थानिक रेस्क्यू गट आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय साधून मदतकार्य जलद गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी योग्य माहिती योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. MMRCC याच कामासाठी कार्यरत आहे. कोणत्या भागात घटना घडलीये, जवळची रेस्क्यू टीम कोणतीये, स्थानिक मार्गदर्शकांची मदत कशी मिळू शकते, कोणती उपकरणं आवश्यक आहेत याचा समन्वय हे केंद्र करतं. विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक कोणताही आर्थिक लाभ न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असतात. म्हणूनच भटकंतीला जाणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, रेस्क्यू ही आपली सुरक्षा व्यवस्था आहे, पण ती आपल्या निष्काळजीपणाची भरपाई करण्यासाठी नाही. आपण काळजी घेतली तर रेस्क्यूची गरजच पडणार नाही आणि हेच सगळ्यात मोठं यश ठरेल. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. लक्षात घ्या, महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7620230231. पण श्रोते हो, एक लक्षात ठेवा, या हेल्पलाईनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे. हे लोक असं का करतात, त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळत नाही, मिळते ती फक्त समाधानाची भावना. सह्याद्रींनी आपल्याला खूप काही दिलंय, या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या एका चुकीमुळे अनेक स्वयंसेवकांना वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याची जाणीव आपण ठेवायला हवी. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा तिसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. श्रोते हो, आज सकाळी 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या 11:10. रूपरेषेनंतर 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 भावधारा. 8:40 आपण ऐकाल कार्यक्रम कोकण दर्शन. या कार्यक्रमात आज आपण ऐकाल भात लावणी महोत्सव आणि ग्रामीण पर्यटन याविषयी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्त्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी

0: मुर्मू यांच्या उपस्थितीत 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते असे असतील, 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांची अनुप्रिता भाले यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर आजची रेसिपी, यामध्ये ऐकाल मक्याच्या कणसाचे कटलेट. 1:05 गीतबहार. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीराम काणे यांनी सतारवादनात सादर केलेला राग शुद्ध सारंग आपल्याला ऐकता येईल. दरम्यान श्रोतेहो, दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:05. 5:02 आपण ऐकाल कार्यक्रम गीतसंध्या. यामध्ये आज हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 प्रसारित होईल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. तसंच 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डे अर्थात शाश्वत शेती दिनानिमित्त शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:45 पॉप म्युझिक. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, ती सहक्षेपित केली जातील. श्रोतेहो, आपण जाणून घेतली रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
5: चलो निकले गया.
6: जय नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
0: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. वरानगरच्या मठामध्ये हे सगळे राहत होते आणि तिथे सगळे गुरुबंधू विवेकानंद म्हणजे नरेंद्रांच्या भोवती कोंडाळ करून बसले होते. धीरगंभीर आवाजामध्ये विवेकानंद बोलत होते, जीवाचं कान करून सगळे ऐकत होते. विवेकानंद म्हणाले, जनसेवा हीच ईश्वर सेवा. दीन दलित आहेत, जे दुःखित आहेत, पीडित आहेत, त्यांच्या आसरू पुसून आपल्याला हसवता आलं, त्यांची जीवनं जर फुलवता आली, त्यांचं आयुष्य जर घडवता आलं, तरच हा देव किंवा नारायण आपल्याला प्रसन्न होणार आहे. आणि त्यासाठी शिवभावे जीवसेवा करा हा आपल्या गुरुदेवांचा म्हणजे ठाकूरांचा आदेश आहे. आणि म्हणून मानवजातीच्या कल्याणाचं आपण सगळ्यांनी मिळून व्रत घ्यायला हवं. ठाकूरांचं कार्य किती महान आहे, त्याचा सर्वदूर जर आपल्याला प्रसार करायचा असेल तर इथे सगळेजण आपण मठात राहून चालणार नाही. काहीतरी योजना आखण्या अगोदर आपल्याला आपला जो देश आहे ना, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला, तो देश पाहायला हवा, प्रत्येक ठिकाणी जायला हवं. प्रत्येक आपल्या देशातल्या लोकांची सुखदुःख काय आहेत, वेदना काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या अनुभवायला हव्यात, त्यांच्याशी एकरूप व्हायला हवं. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याशी जर जवळीक आपली झाली नाही तर त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून आपण परिव्राजक व्हायला हवं, भ्रमण करायला हवं, देशाटन करायला हवं. आणि हे माझ्या मनात आलं आहे आणि त्याच्यासाठी मी प्रस्थान ठेवणार आहे. आणि हे सगळं सांगण्यासाठी मी तुम्हाला आज बोलवले. सगळ्यांना हे बोलणं पटलं, भारत भ्रमणासाठी निघायचं असं त्यांनी ठरवलं. शेवटी एकटाच शशी म्हणजे रामकृष्णानंद तेवढाच मठाची व्यवस्था ठाकूरांना नैवेद्य वगैरेसाठी थांबणार होता. माताजी यावेळेला घुशुडी नावाचं एक गाव होतं तिथे राहत होता. आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी विवेकानंद एक दिवस तिथे आले. त्यांनी गुरुमातेच्या पावलांवरती डोकं ठेवलं आणि ते म्हणाले, आई, ठाकूरांनी माझ्यावरती जे काम सोपवलेलं आहे ते माझ्या हातून पार पडेल असा माझा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण होईल असा आशीर्वाद तुम्ही द्या. आपला वरदहस्त गुरुमातेंनी, शारदा मातेने विवेकानंदांच्या डोक्यावरती ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला, ये पुत्रा अगदी यशस्वी होऊन ये, तुझे सर्व संकल्प पूर्ण होतील आणि ठाकूर तुझ्याबरोबर आहेतच, ते तुला कधीही काही कमी पडून देणार नाहीत. माताजींचा हा प्रेरक स्पर्श, प्रेमळपणा विवेकानंदांच्या अंगामध्ये प्रचंड शक्ती आणि दुर्दम्य उत्साह देऊन गेला. आणि इकडे माताजींच्या मनामध्ये आठवणींचं मोहळ उठलं. कितीतरी प्रसंग मागचे त्यांच्यासमोर जिवंत होऊन उभे राहिले. त्याच्या भेटीसाठी ठाकूरांचं व्याकुळ होऊन वाट पाहणं, नरेंद्र येताच ते किती आनंद विभोर व्हायचे, त्याचा हात हातात घ्यायचे, त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणायचे, तुम्हाला अगदी कसा रे विसरून गेलास, तू आज येशील उद्या येशील म्हणत तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो, आणि अगदी भावविभोर व्हायचे रामकृष्ण. तेव्हा हे सगळं शारदा मातेनं आठवलं. दोघंजणं एकमेकाला तपासून पारखून घ्यायचे. वादविवादाच्या वेळेला ठाकूरांना निरुत्तर करण्यासाठी नरेंद्र अगदी वेगवेगळे आडवेतिडवे प्रश्न विचारायचा आणि मग व्यवहारातले दाखले देत ठाकूर त्याला हळुवारपणे समजावून सांगायचे, अरे धान्याच्या प्रत्येक कणाला मोड हा येणारच असतो, फक्त पाण्याची आणि त्याची भेट व्हावी लागते. एकदा तर नरेंद्र खूप रागावला होता, माताजींना आठवलं, चिडून तावातावानं तो म्हणाला होता की मी तुमच्या आईला मानत नाही, मी तिचं कुठलंही काम करणार नाही. त्यावर ठाकूर हसले होते आणि म्हणाले होते, अरे जा रे नको करूस तू, पण ध्यानात ठेव, तुझ्या मनात असो अगर नसो, आई तुझ्या मानगटीवर बसून तिला जे पाहिजे ना ते तुझ्याकडून करवून घेईल, आणि नरेंद्र तू नाही केलंस ना तरी तुझे हाडं करतील, लक्षात ठेव. ही जशी आठवण माताजींच्या मनात आली तशी त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललं. मनाशी म्हणाल्या, आई कशाला, मला तर नक्की वाटतंय की स्वतः तेच बसलेत ह्याच्या मानगुटीवर.
0: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी, नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी.

0: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
1: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुर्जींकडे शिकते.

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रीण, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर आहे का वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत?
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघू तुझं फार.
0: तो मैत्रिणीनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागं. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोबरधन ही योजना देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले,
1: भारत की जो नॅचरल गॅस का कंझम्पशन है उसमें करीब 50% इम्पोर्ट करना पड़ता है और हम सब जानते हैं कि किस तरह से जियो पोलिटिकल डेवलपमेंट से भारत में एक वल्नरेबिलिटी आ जाती है. सो हाउ टू रिड्यूस दिस डिपेंडेंस इज द ऑब्जेक्टिव. और इसमें अगर प्रॉपर बायो एग्रो रिसोर्सेज यानी गांव में खेती के बाद में जो बायो मास बच जाता है या फिर कैटल का काउ डंग है उसका यूज कर सके, इस तरह की कई जो वेस्ट मटेरियल्स यूज होते हैं उनका अगर प्रॉपर यूज कर सके और उससे गैस बना सके तो देन इट कैन बी अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ गैस टू बी जनरेटेड.
0: गोबरधन ही योजना 2026 ते 2036 या कालावधीत राबवली जाईल. देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशभरात एक चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहात कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. या गोंधळातच लोकसभेत कररचना आणि अन्य कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकात अर्थव्यवस्थेला मदत म्हणून आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी करसवलतीचे उपाय सुचवण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचं तसंच हातमागासंबंधी 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 2 दिवसांच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील उद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वेव्ज 2025 परिषदेदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि प्राईम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं हे फलित असून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचं माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार यांनी यावेळी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचा इशाराही न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1 लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं असं आवाहनही सरनाईक यांनी केलं. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1 मे पासून सुरू झालेल्या अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या क्रीडा सेनेचे 1200 शिवसैनिक नवी दिल्लीतल्या आर्मी कमांड रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी रक्त

रक्तदान करणार आहेत. नवी दिल्ली इथं होणाऱ्या रक्तदान कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली रेल्वे स्थानकावरून काल या शिवसैनिकांना घेऊन जाणाऱ्या श्रीनाथ एक्सप्रेसला मंत्री उदय सामंत यांनी रवाना केलं. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत काल शहरात व्यसनमुक्त रॅली काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. डोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या

0: समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. कराडमध्ये झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्री वी कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. तर मराठी साहित्य विश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. साहित्य विश्वानं एक संवेदनशील, अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसाच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: चलो निकले गए.
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है.
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
1: श्रोते हो आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीनं देशी उद्योगांना आणि विशेषत हातमाग विणकरांना प्रोत्साहन दिलं होतं. 2015 भारत सरकारनं 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. श्रोते हो, आज 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आहे. हातमाग उद्योगातील परंपरा, शिल्पकला आणि कुशलतेला मान्यता देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या विविध राज्यांमध्ये हातमागाची परंपरा खूप जुनी आहे. आजचा दिवस हातमाग उद्योगातील शिल्पकारांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या हस्तकलेला प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे. 7 ऑगस्ट 1991 पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा इथं 3रा यशस्वी चाचणी घेण्यात आली.

केळकर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 सालचा. सुरेश वाडकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, भारतीय कृषी शास्त्रज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक एम एस स्वामीनाथन यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 सालचा.

0: गीतकार लेखक पी एल संतोषी यांचाही आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1916. श्रोते हो, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार, नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा आज स्मृतिदिन. 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचं निधन झालं. तसंच गीतकार गुलशन बावरा यांचाही आज स्मृतिदिन. 7 ऑगस्ट 2009 त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
1: आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं

0: स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
1: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एसआयआर मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
0: होय, बरोबर.
1: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
0: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्या नंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
1: सर, एसआयआर मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
0: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शननंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांच्या नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांच्या नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे, कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षण अंदर असं आपल्याला दिसून येणार. मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वयी झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांच्या तपासणी करणे. त्यांच्या सोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झालंय का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2-3-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काय तपासणार, राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही,

0: या सर्वानी 17 ऑगस्ट पासून एक महिना मध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल, किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूरमध्ये थोडा गृहभेटचं काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे। श्रोते हो, आज सकाळी 8:40 नक्की ऐका आमचा कार्यक्रम कोकण दर्शन। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकाल भात लावणी महोत्सव आणि ग्रामीण पर्यटन याविषयी। निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे। 8:40 आमचा कार्यक्रम कोकण दर्शन।

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडकेसर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडकेसर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, शेतात काम करणारे मजूर असतील, शेतकरी असतील, शेतात काम करणाऱ्या महिला असतील, या सगळ्यांना सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे विकार होत असतात श्वसनाचे. तर यांना कशा प्रकारचे जंतुसंसर्ग होतात आणि काय त्याच्यावरती उपाय असतात?
4: काय होतं की बऱ्याचदा अनेक रुग्ण जे येतात त्यामध्ये त्यांना वारंवार खोकला येतो, वारंवार ताप येतो, काही लोकांना खोकल्यातून थोडं रक्त पडतं. आमच्या डॉक्टरकडे गेलो, औषधं घेतली, काही लोकांना अँटीबायोटिक्सची नावं पाठ असतात, त्या अँटीबायोटिक्स घेतात पण बरंच वाटत नाही अशी तक्रार असते. आणि मग आम्ही त्यांना विचारतो तुम्ही काय करता. मग ते एखादे गृहस्थ असतात किंवा एखाद्या महिला असतात, त्या म्हणतात की घरातलं काम करते, शेतात पण जावं लागतं आणि मग शेतातली कामं करावी लागतात. काही वेळा मुलं सुद्धा असतात, शाळकरी मुलं, आणि यांच्यामध्ये हा वारंवार त्रास होतो. म्हणजे काही दिवसासाठी राहणारा खोकला, पुन्हा एकदा खोकल्यातून रक्त पडणं, कणकणीनं, बारीक ताप येणं, डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेतली की तात्पुरतं बरं वाटणं, एक्सरे काढल्यानंतर त्यात निमोनियासारखं काहीतरी दिसणं, काही लोक सीटी स्कॅन करतात. काय असतात ह्या केसेस? या लोकांमध्ये शेतात गेल्यामुळं, पायात काही वाहनं न घातल्यामुळं, चिखलात पाण्यात गेल्यामुळं, या ह्याच्यामध्ये शेतामध्ये चिखलामध्ये असणारे काही हेल्मिन्स आम्ही म्हणू किंवा ज्याला आपण कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स किंवा हुकवर्म, राऊंड वर्म, अशा प्रकारचे जे परजीवी जंतू असतात त्यांचे जे लार्वी असतात किंवा ज्याला आपण अगदी प्रीमॅच्युअर त्याचे जीव म्हणतो आपण, ते त्वचेतून आत जाऊ शकतात शरीरामध्ये आणि त्वचेतून जाऊन रक्तवाहिन्यातून ते प्रवास करत असतात. फार गमतीशीर प्रकार आहे हा. तर हे रक्तवाहिन्यातून जाऊन प्रवास करत करत करत हृदयामध्ये जातात, हृदयातून उजव्या बाजूनही फुफ्फुसामध्ये येतात आणि रक्तवाहिन्यात येऊन त्या फुफ्फुसामध्ये शिरकाव करतात.
3: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय शेतात काम करणाऱ्यांना कशा पद्धतीने जंतुसंसर्ग होतो.
4: गमतीशीर प्रकार मी सांगत होतो की या लार्वी जे असतात त्या

0: रक्तवाहिन्यातून प्रवास करत करत फुफ्फुसामध्ये येतात आणि चक्क त्या रक्तवाहिन्यातून श्वासनलिकांपर्यंत येतात आणि या सगळ्या फुफ्फुसातल्या प्रवासामध्ये म्हणजे वायुकोश आणि श्वासनलिकांच्या प्रवासामध्ये ते दाह निर्माण करतात आणि रुग्णाला खोकलायला लागतो, दम लागायला लागतो, निमोनियासारखा प्रकार दिसतो आणि हे पुन्हा प्रवास करून वर येतात, तोंडामध्ये येतात आणि तोंडातून पुन्हा आतडीमध्ये जातात. आता सगळी ही लाईफ सायकल आहे. काही वेळा मातीतून ह्या ज्या ओव्हा आहेत या तोंडातून जातात, म्हणजे भाजीपाला असेल, चिखल असेल किंवा काही मुलं खातात आणि अशा लोकांना बघा अॅनिमिया असतो, रक्त कमी झालेलं असतं आणि माती खायची सवय असते, माती किंवा खडू किंवा पेन्सिल, तर यातून सुद्धा हा संसर्ग होतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व रुग्णांनी लक्षात ठेवायला पाहिजे की वारंवार खोकला येत असेल, वारंवार निमोनिया होत असेल, वारंवार रक्त पडण्याची प्रक्रिया असेल तर लॉफलर सिंड्रोम नावाचा आजार, याला लॉफलर सिंड्रोम आम्ही म्हणतो. आणि हे जे जंतू आहेत किंवा ह्या ज्या हेल्मिन्स आहेत, परजीवी जंतू आहेत, यांना मारण्याची औषधं द्यावी लागतात.
1: अच्छा,
0: महत्वाची गोष्ट अशी सर्वांनी लक्षात ठेवावी की याचा परिणाम हृदयावर सुद्धा होतो, आपल्या आतड्यांवर होतो, आपल्या यकृतावर परिणाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे हे रुग्ण प्रेझेंट होऊ शकतात आणि म्हणून रुग्णाचं निदान करणं फार महत्वाचं आहे, अचूक निदान आणि त्यामध्ये रुग्णांना बरं वाटतं.
1: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते होता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम ऐकूया, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की गेल्या भागापासून आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा कार्यक्रम आपण सुरू केलाय. या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असणारे उपचार याविषयीची माहिती देणार आहेत. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
7: नमस्कार
6: डॉक्टर. मला सांगा की सर्व प्रकारचे आजार कायमस्वरूपी मुळापासून बरे करायचे असतील तर आयुर्वेदिक उपचार उपयुक्त ठरतात, आजच्या या भागामध्ये ते कसे काय उपयुक्त ठरतात यावर आपण काही प्रकाश टाकाल का?
7: आयुर्वेद चिकित्सेचं हे तर वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदामध्ये फक्त लाक्षणिक चिकित्सा केली जात नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट रुग्ण बरेच दिवस घेत जातो, पण आजार मुळापासून बरा झालेला नसेल तर स्वाभाविक आहे तो वाढत जायला मदत होते आणि त्यावेळेला काय करायचं हा रुग्णापुढे प्रश्न उभा राहतो. म्हणजे बऱ्याच वेळेला समजा सांधेदुखीचा एखादा रुग्ण आहे, गुडघे दुखायला लागले, तात्पुरते पेन किलर्स घेतल्या जातात, कॅल्शियम सारख्या गोळ्या घेतल्या जातात, तात्पुरतं रुग्णाला बरं वाटतं पण नंतर हळूहळू त्रास वाढतच जात असतो. कारण कशामुळे गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, बऱ्याच जणांना चिकनगुन्या डेंग्यू होऊन गेलेला असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे त्रास नंतर दिसत असतात, तेव्हा गुडघे दुखतात, पण त्यावेळेला फक्त पेन किलर घेऊन किंवा गुडघेदुखीसाठी ट्रीटमेंट करून उपयोग नसतो, तर चिकनगुन्यामुळे जे शरीरात बदल झालेले ते नॉर्मल करणं गरजेचं असतं. असे कितीतरी आजार आहेत, मधुमेह आहे, रक्तदाब आहे, थायरॉइड आहे, किडनी फेल्युअर सारखे आजार आहेत, कॅन्सर सारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये नक्की काय बदल शरीरामध्ये घडत असतात. वर्षानुवर्ष औषधं घेत राहायची हा एक माइंडसेट रुग्णामध्ये तयार झालेला असतो, पण हे आजार बरे होऊ शकतात अशी

0: बऱ्याच रुग्णांना कल्पनाच नसते.
1: बरोबर आहे.
2: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
3: डॉक्टर, आता आपण हे आयुर्वेदिक उपचार उपयुक्त कसे ठरतात याची माहिती देतोय, यावर अजून काही सांगू शकाल का?
0: आयुर्वेदामध्ये शरीरात काय पद्धतीने बदल झाले आहेत, वात पित्त कफ या दोषांपैकी कोणते दोष वाढलेले आहेत, रस रक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र हे जे 7 धातू आहेत त्यातले कोणते धातू दुष्ट झालेले आहेत, नक्की आजार होण्यामागची काय कारण आहेत, जेव्हा तुम्हाला कोणती लक्षणं दिसतात किंवा आजार होत असतो त्यावेळेला त्याची सायकल ऑलरेडी शरीरात कम्प्लीट झालेली असते, तेव्हा तुम्ही टेस्ट करता तेव्हा तो आजार झालाय आपल्या लक्षात येतं, नंतर आपण चिकित्सा करायला लागतो. त्यामुळे ती सायकल कशी ब्रेक होईल, म्हणजे ज्याला आयुर्वेदाने संप्राप्ती भंग असं म्हणलेलं आहे त्यासाठी उपचार होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी आयुर्वेदामध्ये मुळापासून उपचार जे केले जातात आजार कायमस्वरूपी बरा होण्याच्या दृष्टीने, मग ते त्वचा विकार असू देत, पोटाचा विकार असू देत किंवा इनफर्टिलिटीच्या केसेस असू देत, कॅन्सर सारखा आजार, कॅन्सर हे ॲलोपॅथिकनुसार निदान झालं पण आयुर्वेदानुसार त्याचं निदान काय केलं जाते, त्याच्या मागचे हेतू काय आहेत, या सगळ्यांचा विचार हा प्रत्येक आजाराच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये केला जातो आणि त्यानुसार उपचार होतात. त्यामुळे आजार कायमस्वरूपी बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचार हे हितकारक ठरतात.
1: बरोबर आहे.
2: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
3: पुढच्या भागातही आम्ही आयुर्वेदाबद्दलचीच आणखी काही माहिती आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
5: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता ऐकूया भावधारा. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

पद्मजा फेर्नाणी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही होती अच्युत पंडित यांची गीतरचना. संगीत होतं दत्ता दिघे यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 12 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच 4 विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ थ्रू थ्रेड ऑल डाईड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या 2 पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा योजनेला मंजुरी दिली. गोबरधन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियाली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. यूपीआय आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्पशुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप

सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स व्हेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दोन दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं दोन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्या आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ मालवाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरांमुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14 दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजवण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान BHMS CCMP पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदायांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉ सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथनामथिट्टा, कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे.

0: तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर. 8:40 झाली आहेत. थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कोकण दर्शन. त्याआधी ही जाहिरात.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
1: आता ऐकूया कार्यक्रम कोकण दर्शन.

0: त्याच्या कष्टातून फुले अवघा संसार.
1: नमस्कार नमस्कार श्रोते हो, कोकण दर्शन या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी सोनाली सावंत
2: आणि मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
1: ही लाल माती, हा अथांग समुद्र, सह्याद्रीच्या कुशीत विसावलेली हिरवीगार गाव आणि पावसाच्या सरींनी नटलेलं कोकण, निसर्गाने या भूमीवर सौंदर्याची अक्षरशः उधळण केली.
2: महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर किंवा पठारावर दूरवर पसरलेली सपाट शेत आपल्याला दिसतात. काळी कसदार माती, मोठमोठी शिवारं आणि यंत्रांच्या सहाय्याने केली जाणारी शेती हे तिथलं चित्र. पण कोकणात आलं की हे चित्र पूर्णपणे बदलून जातं.
1: इथली लालसर जांभी माती, डोंगर उतार, खोल दऱ्या आणि छोट्या छोट्या मळ्यांमध्ये विभागलेली शेती, प्रत्येक शेत जणू निसर्गाने प्रेमाने घडवलेलं एक स्वतंत्र चित्रच. सलग मैलोन मैल पसरलेली सपाट जमीन इथे क्वचितच दिसते.
2: डोंगराच्या कुशीत

0: ओढ्यांच्या काठावर आणि टेकड्यांच्या उतारावर कोकणातला शेतकरी आपल्या कष्टाने शेती फुलवत असतो. कोकणातल्या शेतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती जवळजवळ पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. पावसाने वेळेवर हजेरी लावली तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान फुलतं, पण पावसाने दगा दिला तर त्याची चिंता वाढते. म्हणूनच इथल्या शेतकऱ्याचं नातं निसर्गाशी आणि पावसाशी अतूट असं आहे.
1: या भूमीचं मुख्य पीक म्हणजे भात. पावसाच्या सरी सुरू झाल्या की संपूर्ण कोकणात भात शेतीची लगबग सुरू होते. रोपवाटिका तयार करणं, त्यातली रोपं योग्य वेळेत मुख्य शेतात लावणं, त्यांची जपणूक करणं, या प्रत्येक टप्प्यामागे त्यांचा अनुभव, संयम आणि अथक परिश्रम दडलेले असतात.
0: कोकणातल्या मातीचं वैशिष्ट्य, इथलं हवामान, भात शेतीची पारंपरिक पद्धत आणि या शेतीचं कोकणच्या जीवनाशी असलेलं अतूट नातं याविषयीच आता ऐकूया प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरीचे डॉक्टर एन जी सोनोने यांच्याकडून.
2: महाराष्ट्राच्या पश्चिमेला अथांग अरबी समुद्राला लागून दऱ्याखोऱ्यांनी नटलेलं कोकणाचं भौगोलिक सौंदर्य, त्याला लागून असलेला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा हा नेहमीच जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आलेला आहे. इथे मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आंबा, काजू, फणस व नारळ पिके कोकणच्या सौंदर्यात आणखी भर टाकते. पावसाळ्यात इथे वार्षिक सरासरी 3,500 ते 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो. अशा अतिपावसाच्या प्रदेशात इथे एकमेव पीक तग धरते, ते म्हणजे फक्त भात पीक. त्यामुळे कोकण विभागामध्ये पावसाळ्यात सर्वदूर मुख्यतः भात पिकाची शेती केली जाते. कोकणातील भात शेतीचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की ही 2 टप्प्यामध्ये केली जाते. त्यात पहिला टप्पा हा भात पेरणी करून रोपवाटिका तयार करणे, तर दुसरा टप्पा तयार झालेल्या रोपांची मुख्य प्लॉटमध्ये पुनर्लागवड करणे हा आहे. याला स्थानिक भाषेमध्ये भात लावणी असे म्हणतात. कोकणातील भात लावणी ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात गावखेड्यातील वाडीवस्तीमधील एकमेकांच्या सहकार्याने केली जाते. ही परंपरा फार पूर्वीपासून इथे सुरू आहे. भात लावणी हा एक उत्सवासारखा लोक इथे साजरा करतात. हा फक्त एक पारंपरिक उत्सवच नसून एका सांस्कृतिक सोहळा असा इथे मानला जातो. दरवर्षी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भात लावणी महोत्सवासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आजकालच्या या मॉडर्न मानल्या जाणाऱ्या शहरी व धकाधकीच्या जीवनपद्धतीमध्ये नवीन पिढीला आपल्या शेती परंपरेची जाण असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने अशा प्रकारच्या भात लावणीच्या उपक्रमामध्ये स्थानिक गावखेड्यातील शेतकऱ्यांसोबतच शहराकडे वळलेली नवीन पिढीसुद्धा सहभागी होताना आजकाल दिसत आहे. तसेच आपल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण शेतीतील विविध उपक्रमांचा, विशेषतः भात लावणीचा अनुभव घेण्यासाठी विविध शाळा महाविद्यालयांमार्फत स्थानिक परिसरातील शेतीमध्ये सहली काढल्या जात आहेत. अशा प्रकारच्या शेतीकामातील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे त्यांना निसर्गामध्ये रममान होण्याचा, कोकणातील जांभ्या मातीच्या मऊ चिखलामध्ये मनसोक्त खेळण्याचा, तसेच आपल्या ताटामध्ये वाढल्या जाणारे अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना घ्यावा लागणाऱ्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे भविष्यातील इलेक्ट्रॉनिक युगाकडे वळल्या जाणाऱ्या नवीन पिढीची नाळ ही सतत इथल्या मातीशी नक्कीच जुळलेली राहील.
1: कोकणात भात लावणी हा केवळ शेतीचा भाग नाहीये, तर तो एक लोक उत्सव आहे. एकमेकांच्या मदतीने ओव्या म्हणत, हसत खेळत चिखलात उतरून केली जाणारी भात लावणी आजही अनेक गावांमध्ये जिवंत आहे.
0: श्रोतेहो, अलीकडच्या काळात या परंपरेला नव्या स्वरूपात जपण्याचा प्रयत्न म्हणजे भात लावणी महोत्सव. या महोत्सवाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेली कोकणातली माणसं पुन्हा एकदा आपल्या गावाकडे येतात, आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या करतात. ग्रामीण जीवनाचा, स्थानिक खाद्य संस्कृतीचा आणि कोकणच्या परंपरांचा अनुभवही घेतात.
1: या महोत्सवामुळे ग्रामीण पर्यटनालाही चांगली चालना मिळत आहे. ग्रामदर्शन, स्थानिक पदार्थ, लोककला, शेतीचा प्रत्यक्ष अनुभव आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला

0: एक संपूर्ण दिवस। यामुळे पर्यटकांना कोकण नव्याने अनुभवायला मिळतं।
1: या उपक्रमामागची संकल्पना, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी गती आणि भात लावणी महोत्सवाचं वाढतं महत्व याविषयीच आता सांगणार आहेत गिरीश शितप।
2: नमस्कार, मी गिरीश प्रभाकर शितप, राहणार झरेवाडी रत्नागिरी। समृद्ध निसर्ग आणि इथली भौगोलिक स्थिती लाभलेले आम्ही कोकणातील रहिवासी, इथल्या पर्यटनातून आम्ही आमची उपजीविका करू शकतो हे आज अनेक प्रयत्नातून सिद्ध होत आहे। त्यातलाच एक मार्ग म्हणजे ग्रामीण पर्यटन असे आम्ही समजतो। कामानिमित्त किंवा अपुऱ्या सोयीसुविधांच्या अभावी अनेक कुटुंबे गावे सोडून मध्यंतरीच्या काळामध्ये शहरामध्ये स्थायिक झाली आणि या परिस्थितीमुळे गावातल्या अनेक गोष्टींशी त्यांची जुळलेली नाळ कुठेतरी तुटली। शहरीकरणाचा वाढलेला लोंढा पाहता इथली जीवनशैलीला कंटाळून शहरातले लोक आज वीकेंड किंवा सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये गावात येऊन इथल्या जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। म्हणूनच आम्ही ग्रामीण पर्यटनाला अनुसरून ग्रामीण खाद्य संस्कृती, कोकणात केली जाणारी पारंपरिक शेती, ग्रामीण पर्यटनस्थळे, ग्रामीण जीवनशैली या विषयांना अनुसरून वेगवेगळे उपक्रम गेल्या 5 वर्षांमध्ये राबवत आलो आहोत। त्यातलाच पहिला म्हणजे ग्रामीण भागातील अनेक पौष्टिक पदार्थ, पारंपरिक पदार्थ काळाच्या ओघात लुप्त पावत चालले आहेत। या पदार्थांची ओळख टिकून राहावी, ते पदार्थ पुढच्या पिढीला कळावेत यासाठी आम्ही पाककला स्पर्धेच्या माध्यमातून हे पदार्थ पुन्हा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। अनेक पदार्थ पारंपरिक पद्धतीने चुलीवरती बनवून ते खवय्यांपर्यंत आम्ही पोचवत आहोत। जसं की पानगा, पानगा हा पदार्थ आम्ही राज्यस्तरावरती स्पर्धेच्या माध्यमातून मांडला आणि त्याला सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणून सन्मान देखील मिळाला। आणि आज असे अनेक पारंपरिक वेगवेगळे पदार्थ आम्ही खवय्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत। सोबत दुसरा विषय म्हटला तर पावसाळ्यामध्ये कोकणात वेगवेगळ्या रानभाज्या किंवा त्यांच्यापासून बनवले जाणारे पदार्थ हे पौष्टिक समजले जातात। या पदार्थांचे, या रानभाज्यांचे महत्त्व खवय्यांपर्यंत पोहोचावे यासाठी पावसाळ्यामध्ये आम्ही दररोज एक रानभाजी थाळीसाठी उपलब्ध करून देतो। शिवाय रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने त्याचे महत्त्व खवय्यांपर्यंत पोहोचवतो। आता दुसरा विषय म्हटला तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती, या माध्यमातून सुद्धा शेती निगडीत उपक्रम राबवत आहोत। जसं की लावणीचा चिखल महोत्सव, इथली भात शेती लावणी हे एका विशिष्ट पद्धतीने केली जाते। शहरात राहून गावातल्या मातीशी तुटलेली नाळ पुन्हा एकदा जुळावी म्हणून आम्ही थेट पर्यटकांना या शेत लावणीच्या महोत्सवात सहभागी होण्यास प्रोत्साहित करतो। बैलजोडी, नांगराच्या सहाय्याने केली जाणारा चिखल, इथली पारंपरिक शेती उपकरणे याची माहिती, रोप अर्थात दाड ओढणे, ते ओढलेले रोप मातीच्या चिखलात दुंबून लावणे, रानातच बसून शेतीच्या बांधावरती न्याहारी जेवण करणे, अशा विविध माध्यमातून प्रत्यक्ष शेतीचा अनुभव पर्यटकांना देणे, यातून सुद्धा ग्रामीण पर्यटन साधणे हा आमचा प्रयत्न सुरू आहे। गावातील शेकडो वर्षांपासून उभी असलेली मंदिरे, धबधबे, ओढे, नद्या, गावातली अशी काही ठिकाणे की ज्याला छान असा निसर्ग सौंदर्य लाभला आहे, अशा ठिकाणी पर्यटकांना नेऊन ग्रामीण पर्यटन स्थळे आणि त्यांचं महत्त्व पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। असे अनेक वेगवेगळे उपक्रम जे ग्रामीण पर्यटनाला निगडीत आहेत आणि ग्रामीण पर्यटन वाढावे आणि त्यातून आपली उपजीविका करण्यात यावी यासाठी आमचा गेल्या 5 वर्षापासून प्रयत्न सुरू आहे।
0: श्रोते हो, शेतीची कामं करताना शेतकरी गाणी गातात, त्याला भलरी असं म्हटलं जातं। कार्यक्रमात आता ऐकूया शेतकरी पांडुरंग कळंबटे यांनी गायलेलं हे भलरी गीत।

0: श्रोतेहो, आजची मुलं मोबाईल, संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात वाढताना आपल्याला दिसतायत. पण आपल्या ताटात येणारा प्रत्येक भाताचा दाणा किती कष्टातून तयार होतो याची जाणीव मात्र त्यांना नक्कीच व्हायला हवी. आणि म्हणूनच अनेक शाळा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव देताना आपल्याला दिसतात.
1: चिखलात उतरून रोपं लावताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी वेगळाच असतो. निसर्गाशी जवळीक निर्माण होते, श्रमाचं महत्व समजतं आणि अन्नदात्याविषयी आदरही वाढतो. असाच अनुभव आपल्याला सांगतोय फाटक हायस्कूलमधला 8वीचा विद्यार्थी अर्णव मकरंद पटवर्धन.
2: नमस्कार, मी अर्णव मकरंद पटवर्धन. मी फाटक हायस्कूलमध्ये इयत्ता 8वीत शिकत आहे. आमच्या शाळेकडून भात लावणे हा उपक्रम कोतवड्यातील श्री मधुकर कोलगे यांच्या शेतात घेतला. हा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता. मी आजपर्यंत शेत नांगरणारे, भात लावणी करणारे शेतकरी लांबूनच पाहिले होते. पण या उपक्रमात चिखलात प्रत्यक्ष उतरून भात लावता आले. तिथे आम्हाला ट्रॅक्टर कसा फिरवायचा, त्यानंतर तयार होणाऱ्या चिखलात भात कसे लावायचे हे शिकायला मिळाले. चिखलात तर आम्हाला खूपच मजा आली. शेताच्या बांधावर बसून न्याहारी करण्याचा अनुभवही खूपच भारी होता. तेथील काकांनी आम्हाला शेतीविषयक कामांची खूप माहिती सांगितली. धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट घ्यावे लागतात आणि किती अडचणी असतात त्याचा आम्हाला अंदाज आला आणि नकळत त्यांच्याविषयीचा आदर वाढला. आम्ही एवढा वेळ शेतात व निसर्गाच्या सानिध्यात कधीच घालवला नव्हता. दरवर्षी शेतकरी काकांबरोबर एक दिवस तरी घालवायचाच असा निश्चय मी तरी केला आहे. हे सर्व करताना मला खूपच छान वाटले आणि मज्जा सुद्धा आली.
0: श्रोते हो, परंपरागत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन, खर्चावर नियंत्रण आणि योग्य नियोजन यामुळे शेतीकडे नव्या आशेने आता पाहिलं जातं. याच विषयावर आपले अनुभव सांगतायत कासारवेली रत्नागिरीचे प्रगतशील शेतकरी विवेक केळकर.
3: नमस्कार. कोकणामध्ये प्रामुख्याने भात, नाचणी, वरी ही मुख्य खरीप पिके घेतली जातात. साधारणपणे 24 मेला रोहिणी नक्षत्र लागलं की ह्या धान्यांची पेरणी होते आणि साधारणपणे 15 ते 21 दिवसाची रोपे ही लावली जातात. कारण कमी वयाची रोपं जर लावली तर त्यांना येणारे जे फुटवे आहेत ते मोठ्या प्रमाणावर असतात आणि ते लावलेल्या रोपाला समांतर वाढतात, त्यामुळे ते एकाच वेळेला तयार होतात आणि आपल्याला त्याच्यातून जास्त उत्पन्न घेता येतं. जास्त दिवसाची रोपं जर लावली तर लावलेले रोपं आहेत त्यांना धान्य जे आहे ते दाणे आधी येतात आणि फुटव्यांना नंतर येतात, त्यामुळे त्याच्यापर्यंत आपलं नुकसान होतं. आज आपल्याला कृषीविषयक सल्ले देणाऱ्या व्यक्तीकडून जर योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळालं, तसे सेमिनार जर भरवले, तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. लावणी महोत्सवासारखे जर कार्यक्रम केले तर त्यामध्ये पर्यटक, शेतकरी आणि विद्यार्थी यांना त्यामध्ये जर सामावून घेतलं तर निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या पिढीला शेतीविषयक माहिती पण मिळेल आणि त्यांना त्यात आवडही निर्माण होईल. त्यामुळे तसंही करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने जर शेती केली तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि इतर सर्व गोष्टीनेही आपल्याला चांगल्या प्रकारचं धान्य खायला मिळेल आणि आपला निश्चितच त्याच्यात फायदा होईल. त्याचप्रमाणे कोकणात पावसाचा अनियमितपणा लक्षात घेता आपल्याला अन्य कुठले पाण्याचे स्रोत मिळाले तर त्याचाही वापर करून आपण शेती चांगल्या प्रकारे इथे करू शकतो. ह्या सगळ्या प्रकारामध्ये योग्य मार्गदर्शन मिळणं आणि त्याप्रमाणे शेती करणं, काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते, काही ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. तर ह्या संदर्भात योग्य माहिती योग्य व्यक्तीकडून जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाली तर निश्चितच ते चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे शेती करून उत्पादनात वाढ निर्माण करू शकतील

0: आणि त्यांचा त्यात नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, पावसाचं बदललेलं चक्र, हवामानातली अनिश्चितता आणि अनंत अडचणी, तरीही कोकणातला शेतकरी कधीही हार मानत नाही. आणि मुख्य म्हणजे तो कधीच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत नाही. इथल्या लाल मातीशी त्याचं हे नातं केवळ उपजीविकेचं नाहीये, तर भावनेचं आहे.
2: हीच लाल माती त्याला जगायला शिकवते, कष्ट करायला शिकवते आणि प्रत्येक पावसाळ्यात नव्या आशेची पेरणीही करायला शिकवते.
1: हीच आशा मनात जपत कोकण दर्शनच्या आजच्या भागात मी सोनाली सावंत
2: आणि मी वंदना मुसळे आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूया कोकणच्या नव्या वाटेसह नव्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.

0: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन.
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
3: कोकण दर्शन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, 9:01 झालंय. आता आनंद घेऊया लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया हम आपके है कौन या चित्रपटातल्या गीतानं. देव कोहली यांचं हे गीत आहे. गीत गायलंय लता मंगेशकर यांनी, संगीत राम लक्ष्मण यांचं.

0: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
1: क्या है ये?
2: अरे पिक्चर क्लियर नहीं है।
3: अरे पर्दा ही मेला है।
0: अरे कुछ आता है कि नहीं?
4: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी।
5: श्रोते हो, शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
6: जसं नाव आहे ट्रेडमार्क, म्हणजेच आपण ज्या नावाने ट्रेड करणार आहोत, आपण व्यवसाय जे नाव घेऊन, जो लोगो घेऊन, जे चिन्ह घेऊन करणार आहोत, त्याला आपण ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतो. मग हे काहीही असू शकेल, कायद्यातही त्याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे की ते एखादं चिन्ह असू शकेल, एखादा शब्द असू शकेल, टॅगलाईन असू शकेल.
5: बरोबर.
6: अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याला ट्रेडमार्क असं म्हणता येतं, की जे तुमच्या बिझनेसची एका अर्थाने मार्केटमध्ये ओळख निर्माण करतं.
5: बरोबर. तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
7: श्रोते हो, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त रत्नागिरी जिल्ह्यातील नदी पातळी अहवाल आता ऐकूया. नदीचं नाव जगबुडी नदी, खेड भरणे पूल, इशारा पातळी 5 मीटर, धोका पातळी 7 मीटर आणि सध्याची पातळी 5.30 मीटर. म्हणजे जगबुडी नदी खेड भरणे पूल इथं इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून आलेला नदी पातळी अहवाल आपण ऐकला.

0: श्रोते हो, हे होतं दिल तो पागल है या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं उत्तम सिंग यांचं आणि हे गीत गायलं होतं लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुल चिपळूण इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम.

0: तेव्हा नक्की ऐका बालजगत कार्यक्रम रविवारी 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेलं झुबेदा या चित्रपटातलं गीत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं.

0: 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
3: श्रोते हो, तुम्हाला आवडणारी गाणी आपली आवड या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. पण त्याचबरोबरीनं कळवा आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया. तुमच्या या प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आपली आवड या कार्यक्रमात करून घेत असतो. तुमच्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी खूप मोलाच्या असतात. आम्हाला कार्यक्रम सादर करण्याला प्रोत्साहन देणाऱ्या असतात. तेव्हा आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला नक्की पाठवा आमच्या 9405573485 या नंबरवर. आणि हो, अर्थातच गाणंही कळवा आणि सहभागी व्हा आमच्या आपली आवड या कार्यक्रमात. आता लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं ऐकवणारे विरासत या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, हे होतं विरासत या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. गायलं होतं कुमार सानू आणि चित्रा यांनी. संगीत होतं अनु मलिक यांचं. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण असं ऐकतो किंवा सांगतो, व्यवसाय करा, स्वतः नोकरी करण्यापेक्षा इतरांना नोकरी द्या, म्हणजेच व्यावसायिक बना. काही लोकांकडे परंपरागत व्यवसाय असतात, ते त्यांना सांभाळून वाढवायचे असतात, आणि ज्यांना नव्याने सुरुवात करायची असते त्यांना मात्र अनेक गोष्टींची पूर्तता करूनच व्यवसायात उतरावं लागतं. श्रोते हो, आज याचविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. आजचा विषय आहे नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्त्व आणि नोंदणी प्रक्रिया. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय ॲडव्होकेट आशिष बर्वे यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की आपण सांगतो आजकाल की व्यावसायिक बना, तुम्ही नोकरी द्या, तुम्ही काहीतरी त्यातून तयार करा आणि इतरांचं पोट भरण्यासाठी तुम्ही कारणीभूत व्हा असं आपण नेहमीच म्हणतो. पण व्यवसाय करणं, सुरुवात करणं ह्या दोन्ही गोष्टी काही खूप सोप्या नाही आहेत. त्यासाठी अभ्यास तर लागतोच आणि मग नंतर त्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तताही करावी लागते, अनेक लायसन्स काढावी लागतात. जसा व्यवसाय असेल तसं आपल्याला ते करावं लागतं.
1: बरोबर.
0: मला सुरुवातीला असं सांगा की ट्रेडमार्क याचा अर्थ काय?
1: हा, जसं नाव आहे ट्रेडमार्क, म्हणजेच आपण ज्या नावाने ट्रेड करणार आहोत, आपण व्यवसाय जे नाव घेऊन, जो लोगो घेऊन, जे चिन्ह घेऊन करणार आहोत त्याला आपण ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतो.
0: अच्छा.
1: मग हे काहीही असू शकेल, कायद्यातही त्याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे की ते एखादं चिन्ह असू शकेल, एखादा शब्द असू शकेल, टॅगलाईन असू शकेल.
0: बरोबर.
1: अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याला ट्रेडमार्क असं म्हणता येतं की जे तुमच्या बिझनेसची एका अर्थाने मार्केटमध्ये ओळख निर्माण करतं.
0: बरोबर.
1: त्याचं प्रामुख्याने जे उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्हाचा तो हाच आहे की असलेलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ही निर्माण कुठे झाली आहे किंवा कुठून मिळते आहे. मग सर्व्हिस आणि प्रोडक्ट या दोन्ही कॅटेगरीजमध्ये आपल्याला ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह घेता येतं, जेणेकरून ग्राहकाला हे कळतं की हे प्रोडक्ट कुठे बनलेलं आहे, कुणाचं आहे, त्याची ओळख काय.
0: बरोबर आहे. म्हणजे तुमचं प्रोडक्ट एकतर तुमच्या चिन्हानी ओळखलं जाईल किंवा तुमच्या टॅगलाईननी ओळखलं जाईल. नाही का?
1: बरोबर.
0: आत्ताच मी असं म्हटलं की व्यवसायासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते, त्यामध्ये हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर व्यवसायासाठी ट्रेडमार्क महत्त्वाचे का आहेत ते सांगा.
1: हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण अनेकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मला असं लक्षात आलं आहे की अनेक बिझनेसेस सुरू होतात पण त्यांना व्यापार चिन्ह किंवा ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी आहे किंवा ते का करावं, कसं करावं याबाबत अजून तितकीशी जागृती झालेली नाही. तर व्यापार चिन्ह किंवा ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणं हे बिझनेसेसना का महत्वाचं ठरतं, तर तुमची एक स्वतःची ब्रँड आयडेंटिटी या ट्रेडमार्कमुळे तयार होते. पुन्हा हा जो ट्रेडमार्क आहे तो एकाला मिळाला, उदाहरणार्थ मी माझा व्यवसाय चालू करताना माझा म्हणून एक ट्रेडमार्क रजिस्टर केला की त्यानंतर तो इतर कुणालाही घेता येत नाही.
0: अच्छा.
1: त्यामुळे एक युनिकनेस येतो आणि माझ्या बिझनेस व्यतिरिक्त इतर कोणीही तो माझा ट्रेडमार्क माझ्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही.
0: ओके.
1: आणि वापरलाच तर मला त्याच्यावर कोर्टात जाऊन ॲक्शनही घेता येते. त्यामुळे स्वतःच्या व्यवसायाची स्वतंत्र ओळख करण्यासाठी म्हणून, ओळख निर्माण करण्यासाठी म्हणून ट्रेडमार्क फार महत्त्वाचा आहे. आणि नवीन व्यावसायिकांनी तर ह्याच्याकडे लक्ष ठेवलंच पाहिजे, कारण बिझनेस सुरू करतानाच जर तुम्ही ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून मग बिझनेस सुरू केला तर तुमचं जे गुडविल बनत जात असतं मार्केटमध्ये ते तुम्हाला कायमस्वरूपी प्रोटेक्ट करता येत.
0: बरोबर. आणि जसं गुडविल तुम्हाला ओळखतं, म्हणजे तुमची ओळख तीच असते.
1: बरोबर.
0: तर तुम्हाला हे ट्रेडमार्क त्याला आणखीन एक रजिस्ट्रेशन देतं की येस हे प्रोडक्ट आहे, हे ह्यांचं आहे आणि हे खात्री लायक आहे किंवा ह्याच्या पाठीमागे सगळ्या गोष्टींची पूर्तता झालेली आहे. नक्कीच नक्कीच. मला असं सांगा

0: की आता तुम्ही म्हणालात असं की हे सगळं जे आपण म्हणतोय आता की ट्रेडमार्क केला पाहिजे, ट्रेडमार्क हे झालं पाहिजे किंवा त्याचं महत्त्व आहे सगळं, तर ही नेमकी प्रोसेस काय आहे त्याविषयी सांगा.
1: हां, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप सोपी प्रोसेस केलेली आहे. पहिल्या प्रथम आपण काय करतो, बिझनेसचं जे नाव आहे किंवा लोगो आहे तो इतर कोणी त्याच नावाचा बिझनेस चालवत आहे का हे पाहण्यासाठी पहिली प्रक्रिया असते ती म्हणजे ट्रेडमार्क सर्च. आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. पूर्ण भारतामध्ये रजिस्टर्ड असलेले जे ट्रेडमार्क आहेत त्याची एक सूची भारत सरकारने केलेली आहे, ट्रेडमार्क रजिस्ट्रीने केलेली आहे. मग आपण सगळ्यात आधी तो ट्रेडमार्क सर्च घेतो की आपल्याला जे नाव हवं आहे, जे चिन्ह हवं आहे, व्यापार चिन्ह हवं आहे, त्याच्याशी मिळतं जुळतं किंवा त्याच नावाचं आपल्या आधी कोणी रजिस्टर्ड नाही ना हे आधी पाहावं लागतं.
0: बरोबर.
1: जर त्या पद्धतीने कोणी सिमिलर किंवा सेम नसेल, आपल्याच नावाशी मिळतं जुळतं नसेल, तर आपण मग पुढच्या पायरीकडे येतो.
0: थोडक्यात त्याची काही हिस्ट्री नसावी.
1: हा, आणि मुळात ट्रेडमार्कचं जे मी म्हटलं उद्देशच हा आहे की तुमचा युनिकनेस, त्यामुळे एकाला मिळाल्यानंतर तेच नाव दुसऱ्याला मिळतच नाही. ती ऑब्जेक्शन येतातच आणि ती गव्हर्नमेंट स्वतःहून एक्झामिनेशन रिपोर्टमध्ये आपल्याला देतात आणि मग त्यामुळे आपल्याला तो मिळणं कठीण होऊन जातं. आणि म्हणून नव्या व्यावसायिकांनी बिझनेस सुरू करण्याच्या आधी आपलं नाव काय असावं, आपला लोगो ट्रेडमार्क कसा असावा, टॅगलाईन काय असावी, याचा जर सखोल अभ्यास केला किंवा हा ट्रेडमार्क सर्च वेळेत घेतला तर त्या नावानेच सुरुवातीपासून त्यांना बिझनेस करता येतो.
0: बरोबर.
1: तर ही झाली पहिली पायरी, ट्रेडमार्क सर्च. त्यानंतरची दुसरी पायरी असते ती म्हणजे जर ट्रेडमार्क सर्चमध्ये काही मिळते जुळते ट्रेडमार्क आले तर आपल्या ट्रेडमार्कमध्ये काही बदल करायला हवे असतील तर ते आम्ही सुचवतो.
0: बरोबर.
1: त्यानंतर संपूर्ण ट्रेडमार्क ऍप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने होते. ट्रेडमार्क रजिस्ट्रीच्या वेबसाईटवरती आपल्याला अगदी बेसिक डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागतात, जसं बिझनेस ज्या ऍड्रेसवरून होतो आहे त्या ऍड्रेसचा प्रूफ असेल, मग ज्यासाठी लाईट बिल, फोन बिल चालू शकतं, किंवा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आणि महत्वाचं म्हणजे जेपीजी फॉर्मॅटमध्ये आपला जो ट्रेडमार्क आहे त्याचा एक फोटो असा आपल्याला मिळाल्यानंतर आपण ट्रेडमार्क रजिस्टर करतो. यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची पाहावी लागते, ती म्हणजे ट्रेडमार्कमध्ये विविध क्लासेस आहेत.
0: अच्छा.
1: एकूण 45 क्लासेस त्यामध्ये आहेत, ज्यामध्ये 1 ते 34 साधारणपणे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट साठीचे ट्रेडमार्क क्लासेस आहेत.
0: ओके.
1: आणि 35 ते 45 सर्व्हिस सेक्टर मधले ट्रेडमार्क्स आहेत. उदाहरणार्थ क्लास 29 जर आपण म्हटला तर तो फूड प्रोडक्ट साठी आहे. माझा बिझनेस जर फूड प्रोडक्ट रिलेटेड असेल तर मला क्लास 29 मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करावं
0: लागतं.
1: किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये काही क्लासेस आहेत की जे एज्युकेशन रिलेटेड आहेत किंवा रेस्टॉरंट रिलेटेड आहेत, मग तो आपल्याला कुठल्या प्रकारचा बिझनेस करतो आहोत त्याप्रमाणे तो क्लास पाहून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करावी लागते.
0: बरोबर.
1: ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे खूप सोयीचं होतं आणि डॉक्युमेंट्सही मी म्हटलं तसं फार लागत नाही, आधार, पॅन आणि ऍड्रेस प्रूफ यावर होऊन जातं. त्यानंतर आपण फाईल केल्यानंतर ट्रेडमार्क रजिस्ट्री ते सगळं एक्झामिन करते, त्याची छाननी केली जाते, स्क्रुटिनी केली जाते की असा सेम ट्रेडमार्क याआधी दुसऱ्या कुणाचा नाही ना, किंवा या ट्रेडमार्कमुळे ग्राहकांचं कन्फ्युजन होणार नाही ना.
0: ओके.
1: अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर ज्याला आम्ही ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट म्हणतो की तो ट्रेडमार्क थोड्या त्यात बदल करून वापरला जातो. जसं आपल्याला अनेकदा डुप्लिकेट प्रोडक्ट्सवरती वेगळ्या नावाने किंवा साधर्म्य असलेली नावं दिसतात, तर असं काही होणार नाही ना, ग्राहकांची फसवणूक होणार नाही ना, या दृष्टीने ट्रेडमार्क रजिस्ट्री तो एक्झामिन करते ट्रेडमार्क. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट येतो. जर त्यामध्ये आपल्याशी सिमिलर कोणी असेल पूर्वी फाईल केलेला ट्रेडमार्क त्याच नावाने त्याच प्रकारचा, तर मग आपल्याला 30 दिवसाच्या आत त्यांना लेखी उत्तर द्यावं लागतं की आमचा ट्रेडमार्क कशा प्रकारे युनिक आहे किंवा आमचं आणि आधीच्या ट्रेडमार्कमध्ये काय फरकाचे मुद्दे आहे, युनिकनेस आहे. आणि जर दुसऱ्या कुठलाही सिमिलर ट्रेडमार्क नसेल तर थेट आपल्याला रजिस्ट्रेशन मिळतं आणि ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही आपल्याला ऑनलाईन प्राप्त होतं.
0: अच्छा.
1: या एकूण प्रक्रियेसाठी 6 ते 8 महिन्याचा कालावधी जातो, म्हणजे आपल्याकडनं फायलिंग अगदी 2 दिवसातही होऊ शकतं सगळी डॉक्युमेंट्स असतील तर, पण ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडून त्याचं एक्झामिनेशन होऊन आपल्याला तो रिपोर्ट येण्यामध्ये साधारणपणे 6 ते 8 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो.
0: अच्छा.
1: पण जेव्हा आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं, ते डेट ऑफ ऍप्लिकेशन पासून मिळतं.
0: ओके.
1: त्यामुळे ज्या दिवशी आपण ट्रेडमार्कचं ऍप्लिकेशन केलं तिथपासून तो प्रोटेक्ट झाला.
0: ओके.
1: दुसरं त्यात असं आहे की आपण ट्रेडमार्क फाईल केलेला असताना तो जरी वापरत असू तरी वापरण्यावर काही बंधनं नाहीत.
0: बर.
1: तो मिळाला आणि तेव्हा आधीपासून आपण वापरत असू तरी आपल्याला त्याचा वापर कंटिन्यू करताच
0: करता येतो.
1: तर अशी ही एकंदर प्रोसेस आहे.
0: अच्छा.
1: त्याचप्रकारे ट्रेडमार्कची जी फी आहे ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी, पर्सनसाठी, ही फक्त 4,500 रुपये फी आहे. आणि जर तुमचा बिझनेस असेल म्हणजे कंपनी म्हणून तुम्ही तुमचा ट्रेडमार्क तुमच्या नावावर घेत असाल तर याची फी दुप्पट म्हणजे 9,000 रुपये आहे. त्याचप्रकारे ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, MSMEs आहेत यांच्याकरता सुद्धा फी जाणून बुजून 4,500 एवढीच ठेवलेली आहे.

0: त्यामुळे खरं तर हे फार खर्चिकही नाही आणि म्हणून अगदी छोट्यात छोटा बिझनेस सुद्धा ट्रेडमार्क निश्चित घेऊ शकतो.
1: वा, आणि मला असं वाटतं की या छोट्या उद्योगाचं रूपांतर खूप मोठ्या इंडस्ट्रीमध्येही होऊ शकतं.
0: हो हो निश्चित.
1: म्हणजे थोडक्यात आधी पहिलं तुम्ही काय व्यवसाय करणार आहात तो महत्वाचा आहे.
0: करेक्ट.
1: त्यानंतर तुम्ही म्हणालात तसं त्याच्यामध्ये कोणतं आपण सिलेक्शन करायचंय ते खूप महत्वाचं आहे. आणि व्यवसाय तुम्ही नोंदणी केल्यापासून ट्रेडमार्क मिळेपर्यंत तुम्ही काही व्यवसाय थांबवण्याची गरज नाही, तुम्ही तो सुरूच ठेवू शकता. आणि ते तुम्हाला सर्टिफिकेशन किंवा त्याचं रजिस्ट्रेशन आल्यानंतर तो तुमचा एक आपल्या भाषेत ट्रेडमार्क होऊन जाईल तुमच्या नावाने.
0: आता ऐकणाऱ्यांनाही ते लक्षात येईल की जसं ट्रेडमार्क म्हणलं की काही ठराविक कंपन्यांचे लोगो आपल्या नीट लक्षात राहतात किंवा ती नावं लक्षात राहतात, याचं कारण ते रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहेत.
1: बरोबर.
0: किंवा त्यांच्या टॅगलाईन्सही रजिस्टर्ड आहेत.
1: मग
0: आता जेव्हा अशा प्रकारे ट्रेडमार्क रजिस्टर केले जातात तेव्हा त्याच्यावरती आपण गोलामध्ये आर लिहिलेला आपण पाहतो अनेक प्रोडक्टच्या बाबतीत, म्हणजे तो रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. आणि जेव्हा ही प्रक्रिया चालू असते तेव्हा त्या लोगो किंवा नावाच्या वरती TM असं लिहिलेलं असतं.
1: ओके. बरं बरं. म्हणजे बारीकपणाने जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल की नेमकं आपण एखादं प्रोडक्ट घेताना सुद्धा जेव्हा बघतो की ह्याचं काय रजिस्ट्रेशन आहे किंवा हे कशाखाली आहे, तर ही गोष्ट मला वाटतं खूप महत्वाची आहे की जर आर असेल तर तो पूर्णपणे रजिस्टर्ड आहे, नाही का? खूपच छान आहे. सर, आत्ता तुम्ही असं बोलताना म्हणालात की जर एखादा ट्रेडमार्क आपण युनिक ट्रेडमार्कच निवडायचा असतो हे तर आपलं बेसिक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणालात असं की एकाच पेक्षा दोघांनी एकच ट्रेडमार्क वापरला तर मग आपण त्याच्यावर काही ना काहीतरी करू शकतो. कोर्टात जाऊन त्याचं काम करू शकतो. तर या ट्रेडमार्कसाठी काही कायदा आहे का? काय सांगतो हा कायदा?
0: ट्रेडमार्क्स ऍक्ट आहे आणि तो खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी पण जनजागृती आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण जसं आपण ट्रेडमार्क रजिस्टर केल्यानंतर आपला ट्रेडमार्क इतर कुणाला मिळत नाही, तो पूर्णपणे एक्सक्लुझिव्ह यूजचा अधिकार आपल्याला मिळतो. त्याच प्रकारे दुसऱ्या कोणी बिझनेसेसनी जर असा ट्रेडमार्क रजिस्टर केलेला असेल तर त्याच नावाने आपल्यालाही बिझनेस करता येणार नाही.
1: बरोबर.
0: आणि कायद्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की यामधली सगळी सेक्शन सांगण्याऐवजी एक ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट ज्याला आम्ही म्हणतो ते सांगतो अगदी थोडक्यात, की ज्यामध्ये समजा मी एखादा ट्रेडमार्क माझ्या नावाने रजिस्टर केलेला असेल तर माझ्या परवानगीशिवाय ते नाव, तो ट्रेडमार्क इतर कोणीही बिझनेस किंवा व्यक्ती वापरू शकत नाही.
1: बरोबर.
0: जर तो वापरला गेला माझ्या परवानगीशिवाय तर त्याला आपण म्हणतो ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट.
1: ओके.
0: यासाठी खूप कडक नियम कायद्यात दिलेले आहेत. म्हणजे कारावासाची शिक्षा आहे, फाईन आहे 2 ते 3 लाखापर्यंत. त्यानंतर तुम्हाला तुमचा बिझनेस बंद करायला सांगितलं जाऊ शकतं किंवा नुकसान भरपाई मागण्याचाही अधिकार या कायद्याने दिलेला आहे. त्यामुळे ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंटकडे फार स्ट्रिक्टली सगळेच पाहतात आणि त्यामुळे त्या कायद्याचं पालन नीट होणं गरजेचं आहे. म्हणजे मला एक उदाहरण द्यायला आवडेल की एकच कोकणातली एक कंपनी होती जी सॉफ्टवेअर रिलेटेड काम सुरू केलं त्यांनी आणि त्यांचा जो ट्रेडमार्क होता तो काही रजिस्टर्ड नव्हता. त्यांनी एक आवडणारं नाव घेतलं आणि बिझनेस चालू
1: केला
0: आणि काही महिन्यांनी असं लक्षात आलं की त्यांना चेन्नईतल्या एका कंपनीची नोटीस आली की तुम्ही ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट केलेला आहे. त्यांना चेन्नईच्या कोर्टात जाऊन ती केस लढावी लागली आणि मग त्यांना काहीच डिफेन्स नव्हता कारण की आधीच्या कंपनीचा, चेन्नईतल्या कंपनीचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड होता आणि ते जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे तो कोर्टात कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणून ग्राह्य धरला जातो की हे रजिस्टर्ड आहे, मग आणखीन कुठला पुरावा देण्याची आवश्यकताच नाही. मग जो रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे तो तुम्ही वापरलात तर तुम्हाला शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. आणि मग आम्हाला त्यांना मदत करून सेटलमेंट करायला लागली अशा अर्थी की आम्ही हा ट्रेडमार्क इथून पुढे वापरणार नाही आणि त्यामुळे ते शिक्षेची तरतूद थोडक्यात टळली. पण इतके महत्वाचे आणि दुर्गामी परिणाम होऊ शकतात की जर आपण आपला ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला नाही किंवा ट्रेडमार्क सर्चही न करता आपण कुठलं तरी नाव घेऊन जर बिझनेस सुरू केला तर त्याच्याशी निगडीत हे धोके निश्चित आहेत.
1: बरोबर आहे. म्हणजे नुसतं जे आपण म्हणतोय की नाही नाही काहीतरी करूया आणि ते करताना ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे, नाहीतर मग धोका आपल्याला पत्करावा लागू शकतो, नाही का? सर, आता तुम्ही म्हणालात तसं की कायदा आहे म्हणजे संरक्षण आहेच त्या सगळ्यामध्ये, तर ह्या जे ब्रँड आता आपण म्हणतो जो ट्रेडमार्क आपण घेणार आहोत तर त्या संरक्षणावर म्हणजे त्याबद्दल काय तुम्ही सांगाल की कसं संरक्षण मिळतं ह्याला?
0: हे जे संरक्षण आहे ते या दृष्टीने महत्वाचं राहतं की पूर्ण भारतामध्ये आपलं जे नाव आहे किंवा जो ट्रेडमार्क आपण रजिस्टर केलेला आहे त्या नावाने कुणीही बिझनेस करू शकत नाही. त्यामुळे एक एक्सक्लुझिव्हिटी आपल्याकडे येते की आपण सोडून त्या नावाचं दुसरं कोणी नाही किंवा तो लोगो दुसरं कोणीही वापरू शकणार नाही. आणि यातूनच खरं तर ब्रँड आयडेंटिटी बनत जाते.
1: बरोबर.
0: कारण कुठलाही नवीन उद्योग जेव्हा सुरू होतो तेव्हा त्यांनी काही लॉंग टर्म टार्गेट्स ठेवलेली असतात की अजून 5 वर्षांनी आपला बिझनेस कुठे असेल, 10 वर्षांनी, 25 वर्षांनी. मग जर तेव्हा आपल्याला लक्षात

0: कळलं की अरे आपण ट्रेडमार्क रजिस्टर नाही केला, पण दुसऱ्या कोणीतरी त्याच नावाने ट्रेडमार्क रजिस्टर केला असेल, तर आता मार्केटमध्ये तुमची ओळख निर्माण झालेली असते. त्या ब्रँडचं एक गुडविल तयार झालेलं असतं. ओके, या ब्रँडची वस्तू या क्वालिटीची असते, या किमतीची असते, इथे बनते, हे ग्राहकांना आपोआप कळत गेलेलं असतं तुमच्या ब्रँडच्या ओळखीमुळे, त्या ॲडव्हर्टिजमेंटमुळे. आणि त्यामुळे तो ट्रेडमार्क असणं खूप महत्वाचं आहे ब्रँडिंगच्याही दृष्टीने. आणखीन एक दुसरं त्यात महत्वाचं असं आहे की ॲडव्हर्टिजमेंटसाठी याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला करून घेता येतो. म्हणजे जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड असेल तर तुम्हाला ती ओळख आपल्या बिझनेस बरोबर एक त्याची सांगड घालून ॲडव्हर्टिजमेंट करण्यामध्ये याचा अनेकदा खूप फायदा होताना आपल्याला दिसतो. जसं आपण मोठ्या मोठ्या कंपन्या पाहिल्या तर त्यांचे रजिस्टर्ड ट्रेडमार्कचे लोगो आहेत, शब्द आहेत, टॅगलाईन्स आहेत, आणि मग त्याचा वापर इतक्या प्रभावीपणे त्यांना करता येतो की लोकांच्या ते लक्षात राहतं.
1: बरोबर
0: आहे. जाहिरातींच्या माध्यमातून आणि मग त्या ब्रँड्सची आपोआप ग्रोथ जास्ती प्रमाणात होऊ शकते.
1: बरोबर आहे. तुम्ही आता जसं म्हणालात तसं की जर नुसतं साईन असेल तर आपण नुसतं बघितलं तरी आपल्या लक्षात येतं की अच्छा हे यांचं प्रॉडक्ट आहे.
0: बरोबर.
1: किंवा टॅगलाईन असेल कुठेही असं नुसतं वाचलं तरी अच्छा ओके हे आहे का, मग घ्यायला हरकत नाही असं आपण सहज म्हणून जातो.
0: एक विश्वास निर्माण होतो ग्राहकांच्या मनामध्ये.
1: बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. सर मला आता असं सांगा की ट्रेडमार्क असणं किती महत्वाचं आहे?
0: हां, मी आत्ता म्हटलं तसं ते असणं यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट चांगल्या प्रकारे करता येते, तुमचा बिझनेस त्यामुळे वाढवायला तुम्हाला मदत होते, आणि तुमचं जे ट्रेडमार्क सर्टिफिकेट आहे तो कोर्टातही कन्क्ल्युझिव्ह प्रूफ आहे. म्हणजे माझ्या नावाचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे आणि दुसऱ्या कोणी तो वापरला तर मी त्याच्यावर कारवाई कोर्टात करू शकतो. आणि त्याचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्टाला आहे, जिल्हा न्यायालयाला आहे. त्यामुळे आपल्याला अगदी काही फार उठून बाहेरही जायला लागत नाही, आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा न्यायालयामध्ये आपण ती तक्रार दाखल करू शकतो. पण त्यासाठी महत्वाचं आहे की आपला ट्रेडमार्क रजिस्टर्ड असला पाहिजे, आणि त्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे.
1: म्हणजे मला असं वाटतं की व्यवसाय सुरू करणं, तो व्यवसाय वाढवणं हे जितकं महत्वाचं आहे अगदी त्याच बरोबरीने हे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आपल्याला महत्वाचं आहे, आणि तरच तुम्ही करत असलेल्या व्यवसायाला मला वाटतं खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. नाहीतर मग तुम्ही मेहनत करत राहाल आणि मग जर चुकीच्या पद्धतीने मेहनत करून तुमचा व्यवसाय वाढेलही कदाचित, पण तो जर रजिस्टर ट्रेडमार्क नसेल तर तुम्ही धोक्यात येऊ शकता. नाही सर, ट्रेडमार्कचं महत्व आणि एकंदर त्याचं रजिस्ट्रेशन याविषयी खूप छान तुम्ही माहिती दिलीच आहे. मला आता असं सांगा की ट्रेडमार्कचं जे रजिस्ट्रेशन गरजेचं आहे असं आपण म्हणतोय ते मी केलंच नाहीये आणि मी व्यवसाय करते तर माझं काय नुकसान होऊ शकतं नाही?
0: हा, दोन बाजू आहेत याच्या खरं तर. पहिलं असं की समजा ट्रेडमार्क रजिस्टर केलेला नसेल तर तुम्ही जो बिझनेस सुरू केलाय तेच नाव तोच लोगो घेऊन दुसरा कोणी पण तुमच्यासारखाच बिझनेस सुरू करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि तुमच्या गुडविलचा फायदा त्याला होईल, कारण ग्राहकांमध्ये जर तुम्ही विश्वास निर्माण केला असेल की ओके या नावाची प्रोडक्ट चांगली आहे, त्यांची सेवा चांगली आहे, तर त्याचा गैरफायदा दुसरा कोणी घेऊ शकेल.
1: बरोबर.
0: आता त्यासाठी मग पासिंग ऑफ हे सुद्धा ट्रेडमार्क ऍक्टमध्ये दिलेलं आहे. म्हणजे जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर नसेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता का? तर जाऊ शकता कधी, जर तुमचा ट्रेडमार्क तुमच्या परवानगीने दुसऱ्या कोणीतरी वापरला पण तो रजिस्टर्ड नाहीये.
1: बरोबर.
0: मग अशा वेळेला त्याला पासिंग ऑफची प्रोसेस फॉलो करावी लागते, जी थोडी जिकिरीची आहे किंवा मोठी आहे. कारण तिथे तुम्हाला आधी हे सिद्ध करावं लागतं की तुमचा ट्रेडमार्क दुसऱ्याच्या बिझनेसच्या आधीपासून तुम्ही वापरत आहात. मग त्यासाठीचे वेगळे वेगळे पुरावे द्यावे लागतात, मग तुमची आधीची सर्टिफिकेशन द्यावी लागतात, आधीची प्रोडक्ट्स दाखवावी लागतात, आधीची बिल्स दाखवावी लागतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे तिथे आधी हे सिद्ध करावं लागतं की मी हे नाव हा लोगो आधीपासून वापरतोय आणि ज्याच्या विरोधात मी तक्रार केली आहे तो नवीन आहे, तो माझ्या ट्रेडमार्कचा गैरफायदा घेतो आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यानंतर जर हे सिद्ध तुम्ही करू शकलात की हो तुमचा ट्रेडमार्क तुम्ही आधीपासून वापरत आहात की जो अनरजिस्टर्ड आहे, तर काही चान्सेस आहेत तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्याचे.
1: ओके.
0: पण जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड असेल तर तुमचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे तो कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. त्यामुळे तो एकदा तुम्ही कोर्टात दाखल केला आणि फक्त एवढं सांगितलं की बघा याच नावाने किंवा सिमिलर नावाने दुसरी व्यक्ती बिझनेस करत आहे, तर तुम्हाला लगेच नुकसान भरपाई किंवा जे काही असेल ते कोर्टाकडून प्राप्त होऊ शकतं.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे न केल्याचे दोन प्रकारे असे तोटे आहेत. आणि दुसरा मी मगाशी सांगितला तसा त्याची जी दुसरी बाजू आहे ती अशी की जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड नाही आहे आणि तुम्ही ते नाव किंवा लोगो वापरून बिझनेस करताय आणि दुसऱ्या कोणी तुमच्या पूर्वी किंवा अगदी तुमच्या नंतर किंवा अगदी त्याच वेळेला तोच लोगो किंवा नाव ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर केलं असेल तर उद्या तो तुमच्यावर कारवाई करू शकणार आहे.
1: बरोबर आहे.
0: तो तुमच्या अगेन्स्ट ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंटचे सेक्शन्स जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि मग तिथे तुम्ही तो वापरताय असा पुरावा दिल्यानंतर तुमच्याकडे काही पर्याय उरत नाही. त्यामुळे ही त्याची दुसरी बाजू आहे की आपल्यामुळे दुसऱ्या कोणाचं तरी ट्रेडमार्कची इन्फ्रिंजमेंट

0: होणं,
1: तर
0: या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या.
1: बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतंय की जेव्हा आता तुम्ही सांगताय तसं की नुकसान काय होऊ शकतं, तर या पद्धतीने नुकसान होऊ शकतं की तुम्ही रजिस्टर केलं नाहीये आणि तुम्ही सिद्ध करू शकलात की हे मी वापरतोय, तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. आणि जर त्यातलं काही न करता तुम्ही दुसऱ्याचं वापरलं तरीही तुमचं नुकसान होऊ शकतं, नाही का? मला असं वाटतं की थोडक्यात तुम्ही कुठलीही गोष्ट जे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता या गोष्टींची पूर्तता करत व्यवसायाला सुरुवात करणं हे खूप महत्वाचं आहे. तरच तुमच्या मेहनतीला मला वाटतं खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्हाला नफा किंवा त्याचा एक जो आपण म्हणतो की रिटर्न मिळतोय तर तो प्रॉपर मिळू शकतो आणि तो तुमचा प्रवास नक्कीच चांगला होऊ शकतो.
0: आणि आणखीन एक शेवटची गोष्ट सांगू इच्छित की हे जे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आहे ते परमनंट आहे. म्हणजे एकदा रजिस्टर केल्यानंतर दर 10व्या वर्षाला मला तो रिन्यू करायचा असतो रिन्युअल फी भरून, पण तो बिझनेस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो ट्रेडमार्क त्या बिझनेस बरोबर असोसिएटेड राहतो. कितीही वेळा तुम्ही दर 10 वर्षांनी तो रिन्यू करूच शकता. त्यामुळे ही कायमची तुमच्या बरोबर राहणारी गोष्ट आहे बिझनेस म्हणून, तुमच्या बरोबर वाढत जाणारी आणि तुमच्या वाढीला मदत करणारी अशी ही ट्रेडमार्क गोष्ट आहे.
1: बरोबर,
0: ती जरूर प्रत्येकाने करावी,
1: करायला पाहिजे. नक्कीच चांगली गोष्ट आहे ही. सर, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला सांगताच आहात, पण जाता जाता काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: हां, आपण आपला बिझनेस जेव्हा सुरू करतो किंवा असलेला बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करतो, या दोन्ही पायऱ्यांवरती ट्रेडमार्क या गोष्टीकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण आत्ताच्या घडीला तुमची आयडेंटिटी, तुमचा युनिकनेस याला जगात फार महत्त्व प्राप्त झालं आहे.
1: बरोबर.
0: आणि आता तर मी फार आशावादी आहे या बाबतीत की आपला एखादा छोटा बिझनेस उद्याला परदेशातही आपल्याला करायला लागू शकतो. तर हे जे सगळे ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट, हे जे सगळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज आहेत त्याला जगभर महत्त्व आहे. आणि आपला ट्रेडमार्क जर आपल्याला चांगल्या प्रकारे घेता आला, अशा अर्थाने म्हणतोय की ज्याला ॲडव्हर्टिजमेंटमध्ये छान प्रकारे आपल्याला प्लेस करता आलं किंवा त्या नावाने आपला बिझनेस खूप चांगल्या प्रकारे विस्तारता आला, तर तुमचा ट्रेडमार्क ही तुमची ओळख बनते आणि म्हणून तो तुम्ही निश्चित रजिस्टर करावा.
1: वा, खूपच छान. मला असं वाटतं की श्रोते हो, तुम्ही व्यावसायिक तर बनाच, पण मला असं वाटतं की यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तीच तुमची ओळख आहे. याच नोटवर सर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि ट्रेडमार्कचं महत्त्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्त्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयीची ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 10 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लोकसंगीत कलाकार नंदकुमार केळकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
2: प्रत्येक अभंगाला ती चाल लावताना त्याचा अर्थ जो आहे अभंगाचा, एखादा अभंग आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, काय ह्याच्यामध्ये गंमत काय, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, ह्याच्यामध्ये गोड गोड हा शब्द आलेला आहे,
1: तो गोडवा आला पाहिजे,
2: तर त्या चालीमध्ये गोडवा तो असायलाच पाहिजे. नामा म्हणे किती हरी तुझे प्रेम, ह्या शब्दामध्ये प्रेम आहे, मग त्या तुमच्या ओळीमध्ये गाताना तुम्ही प्रेम नाही दाखवलात गाताना, मग त्या अभंगाला आणि त्या गाण्याला काय अर्थ नाही.
1: बरोबर,
2: म्हणजे कसं नामा

0: प्रेम, त्या गाण्यामुळे गवळण असो अभंग असो त्या गाण्याच्या अर्थाप्रमाणे
1: बरोबर
0: त्या अभंगाची चाल असायला पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, 10 ऑगस्टला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 KHz 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह

0: मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल आनंदाश्रम या संस्थेचे संस्थापक संदीप परब यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत. नक्की ऐका उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हास्तरावरील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. 10 वाजतायत आता प्रसारित

करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज गायक सुरेश वाडकर यांचा आहे वाढदिवस, त्यामुळे आजच्या कार्यक्रमात तुम्हाला ऐकवणारे सुरेश वाडकर यांनी गायलेली काही सुमधूर गीतं. सुरुवात करूया गुपचूप गुपचूप या चित्रपटातल्या गीतानं.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं मधुसूदन कालेलकर यांचं गीत गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
0: श्रोते हो, सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 सालचा. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यांनी वयाच्या 8व्या वर्षापासून जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तसंच पतियाळा घराण्याची तालीम त्यांनी घेतली. त्यांनी पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडूनही प्राथमिक गायनाचं शिक्षण आणि सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचं प्राथमिक शिक्षण घेतलं. 1976 साली सूरसिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. या स्पर्धेतल्या स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव परीक्षक म्हणून होते. सुरेश वाडकर या स्पर्धेचे विजयी ठरले. 1976 नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जयदेव यांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातलं सिनेमे जलन हे गाणं गायलं. मेघारे मेघारे, चप्पा चप्पा चरखचले, ऐ जिंदगी यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली. प्रेमरोग, सदमा या चित्रपटातली त्यांची गाणी खूपच गाजली. श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी हिंदीत जशी गाणी गायली आहेत तशी मराठी चित्रपटातही त्यांनी खूप गाणी गायली आहेत. पण आपला आत्ताचा कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा आहे, त्यामुळे आत्ता फक्त ऐकवणारे मराठी चित्रपटातली गाणी ऐकूया. लक्ष्मी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं, आणि हे गीत गायलंय सुरेश वाडकर यांच्यासोबत उषा मंगेशकर यांनी.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स।
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
2: कमी वेळात जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाल हसला।
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा।
6: श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी हिंदी आणि मराठी बरोबरच काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी आणि उर्दू भाषेतही गाणी गायली आहेत। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी त्यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली आहे। अनेक संगीत स्पर्धांमध्ये ते परीक्षक म्हणून काम करतात आणि नवीन तरुण पिढीला मोलाचं मार्गदर्शन करतात। ऐकूया आशा भोसले यांच्यासोबत त्यांनी गायलेलं दीड शहाणी या चित्रपटातलं गीत। अनंत जाधव यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी।

हा सर्व उषेचा प्रेम रंग हा सर्व उषेचा नभातच विरतो नाच नाच

0: कह्या जगी तन मिले कोटि गमग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी तन मिले कोटि ऐक कामिनी सखे सजनी।
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट।
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियमवाटी लागू।
3: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी।
4: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
3: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
4: सादर करते विवेक पानखडे।

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी गायकीच्या जगात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या संगीत सेवेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे 11 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कलाक्षेत्रात

सर्वोच्च समजला जाणारा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही सुरेश वाडकर यांना मिळाला आहे. तर 2019 सुरेश वाडकर यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. सुरेश वाडकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आणि ऐकूया त्यांनी गायलेलं अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीत अनिल अरुण यांचं आणि सुरेश वाडकर यांच्यासोबत हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल यांनी.

घडा घेऊन शिरे घाट चढलीस कशी, घडा घेऊन शिरे घाट चढलीस।

सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे होतं गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोतेहो, सुरेश वाडकर यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. नमस्कार. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, 10:30 आहेत. आता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता थोड्याच वेळात माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आम्ही आता करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम, आज संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज राष्ट्रीय हातमाग दिन. भारतीय पारंपरिक कौशल्याचा आत्मा असलेलं हातमाग क्षेत्र हे आपल्या स्वदेशाबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम, लोकर यांपासून सुंदर साड्यांची निर्मिती करतात. हातमाग हे अनेकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे.

उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी, हिला नेसवा पैठणी पिवळी, शोभे बांगड्या बाजू बंद, हिच्या चोळीला गोफिले भिंग, रंग शोभ तोड गोऱ्या अंगी, हिला नेसवा पैठणी पिवळी, नेत्री काजळ कपाळी कुंकू, बुक्का गुलाल दुरून फेकू, घाला वेणीत मोगऱ्याची जाळी, हिला नेसवा पैठणी पिवळी। अशी ही पैठणी स्त्रियांचं आणि देवांचं सुद्धा आवडतं वस्त्र, महाराष्ट्राचं महावस्त्र, सौभाग्याचं लेणं। हे एक अतिप्राचीन हातमागावर विणलेलं रेशमी वस्त्र, त्याचं मूळ आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण आणि नाशिक जवळील येवला इथे आहे।

मैत्रिणींनो, हातमागाचा वापर करून कलावंत मन असलेले लोक आपल्यासाठी सुंदर अशी पैठणीची निर्मिती करतात. त्या पैठणीला बनारशी असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचं महत्व देवांच्या पेहरावामध्ये सुद्धा विशेष आहे. देवी रुक्मिणी यांना आवर्जून पैठणी नेसवली जाते.

मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी. हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पैठणीचं महत्व पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आवडती व्यक्ती, पत्नी, बहीण, भावजय, सून कोणत्याही नात्यासाठी पैठणी भेट म्हणून देणं हे एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन मानलं जातं. देवदेवतांना सुद्धा पैठणी प्रियच. अशा या पैठणीविषयी बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे पैठणी निर्मात्या स्मिता जोशी यांना. पैठणीचा इतिहास काय आहे, तिची निर्मिती आणि ती आपणा सर्वांना एवढी प्रिय का आहे हे जाणून घेऊया स्मिता जोशी.

0: जोशी यांच्याकडून. तर स्मिताताई, आपला विणकामाचा प्रवास कुठून झाला आणि त्याची प्रेरणा काय होती?
1: विणकामाचा प्रवास हा माझ्या आईला बघून झालेला आहे. कारण माझी आई सुनीता कुलकर्णी हिला आता 40-45 वर्ष झालेले आहे. आणि त्यानंतर मलाही माझं लग्न झालं, मग त्यानंतर मला वाटलं की आपणही पैठणी सुरू करावं. त्याआधी पण मी करतच होते, पण घरी करत होते. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटची ट्रेनिंग घेतली पैठणी साडीची, आणि मग हा प्रवास मी चांगला जोरदार प्ररित्या सुरू केला आहे.
0: तुमचं स्वतःचं पैठणी केंद्र आहे?
1: स्वतःचं पैठणी केंद्र आहे.
0: बरं, या पैठणीचा इतिहास काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, पैठणीचा इतिहास असा आहे की राष्ट्रीय विणकर दिन हा 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. स्वदेशी आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आंदोलनाने स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा संदेश दिला आणि हातमाग उद्योगाला मोठी चालना मिळाली.
0: या पैठणीचा पैठण शहराशी काय संबंध आहे?
1: पैठण शहराशी जे पेशवेकालीन राजे होते, तर पेशव्यांना ही पैठणी आवडायची आणि त्यांचे घरचे लोक खूप घालायचे पैठणी. म्हणजे पैठणी ही साडी जी होती, आधी पेशवेकालीन महाराजे राजे यांच्याच घरामध्ये चालायची. तर त्यांनी आपल्याला त्यांनी विणकरांना पुढे प्रोत्साहन दिले, त्यानंतर पैठणीची सुरुवात झाली.
0: त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला असं आपण म्हणू शकतो पैठणीला.
1: अगदीच अगदीच बरोबर.
0: कारण की राजे लोक ते मागवत असत आणि तयार करून घेत असत.
1: अगदी बरोबर.
0: ही पैठणी म्हणजे स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि स्त्रियांचं रूप फुलवणारी असं म्हटलं जातं. ही पैठणी बनते कशी, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, साडी तयार करायला आपल्याला आधी आपल्याला साधं रेशीम असतं, जे मोतिया कलरचं असतं, व्हाईट कलरचं, त्याला आपण कलर करतो. त्याच्यानंतर त्याला
0: रेशीम हे नेहमी तेच असतं.
1: रेशीम आपल्याला जर आपण रेशीम घेतलं, हे व्हाईट कलरचंच रेशीम येतं,
0: दुसऱ्या कुठल्याच रंग
1: दुसऱ्या कलरचं येत नसतं. नंतर आपण त्याची रंगणी करतो रेशीमची, मग त्याचं आपण त्याला खोलणी करतो, म्हणजे रेशीम खोलतो आपण. त्याच्यानंतर त्याचा ताना बाना केला जातो, मग बीम भरला जातो. ही प्रोसिजर करायला आपल्याला कमीत कमी 1 महिना लागतो.
0: अच्छा.
1: हो, आणि मग त्याचा बीम भरला जातो, मग त्याची जोडणी केली जाते. जोडणी झाल्यानंतर मग पैठणी सुरू होती. आणि पैठणी ही आपण सुरू करतो तर मग त्याच्यावरती डिझाईन कशी घ्यायची आहे, त्याची रंगसंगती कशी करायची आहे, हे आपण समोरच्या व्यक्तीला कशी हवी आहे, किंवा त्यांनी जरी आपल्याला डिझाईन करून दिली कुठली, तर आपण तीही डिझाईन तयार करून देतो.
0: ती डिझाईन तुम्ही बनवू शकता? बनवू डिझाईन.
1: कुठलीही डिझाईन तुम्ही दिली, स्केच करून दिला, तर आपण बनवू शकतो. आपल्याला फक्त स्केच यासाठी असतो की आकार कसा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पारंपरिक पैठणी, मोर पोपट, लोटस, आसावरी पैठणी ह्या साड्यांचे डिझाईन आहेच आहेत. पण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन डिझाईन आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या आपण एक नवीन डिझाईन सुरू केलेलं आहे, जे पूर्ण वीणा, जे वाद्याचे जे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात, त्याचे आपण डिझाईन एक तयार केली आहे आणि ती साडी चालू आहे.
0: आणि या पैठणीचं नक्षीप्रमाणे किंमत बदलते का?
1: हो, ज्याप्रमाणे नक्षी असते, जितकी तुमची डिझाईन जास्त असेल, जितकी मोठी डिझाईन असेल आणि तिला जितकी कालावधी लागणार, त्यावरती आपली किंमत ठरते.
0: आणि एक नक्षी बनवायला वेळ किती लागतो?
1: एक नक्षी आपण तयार करायला, म्हणजे जी तुम्ही नक्षी दिली आहे त्याच्यावरती कधी 3 महिने, कधी 4 महिने, कधी 6 महिने, तर कधी 9 महिनेही लागतात साडी तयार करायला.
0: आणि मग ते पूर्ण वेळ ते काम करून नक्षी तयार झाल्यानंतर मग पैठणी लवकर बनत असते?
1: हो, नाही, नक्षी आणि म्हणजे पैठणी हे आपलं सगळं सोबतच चालतं.
0: अच्छा.
1: आपल्याला फक्त धागे असतात, त्या धाग्यांवरती आपण प्रेमाने विणकाम करत करत साडी तयार करतो.

0: बरं, या पैठणींवरती मोर, तोता, कमळ असे वेगळे वेगळे नक्षी असतात, आत्ताच तुम्ही सांगितलं,
1: हो
0: तर त्याचं काही वेगळं वेगळं महत्व असतं का?
1: प्रत्येकाचं महत्व आहेच डिझाईनचं, कारण की सुरुवातीला त्यावरती गाणं पण आलेलं आहे, जरदारीच्या पदरावरती मोर नाच राहवा आई मला नेसव शालू नवा. म्हणजे मोर ही पारंपरिक डिझाईन आहे, पोपट मोर, आसावरी पैठणी, लोटस, ह्या सर्व पारंपरिक डिझाईन आलेल्या आहेत.
0: आसावरी पैठणीमध्ये कोणतं डिझाईन असतं?
1: आसावरी म्हणजे एक छोटं फूल असतं, तर त्या आसावरी डिझाईनची जी आहे, आपल्या इथलचं विमान आहे त्यावरती पण डिझाईन, आणि ते कशावरून घेतलेले आहे, आपल्या अजिंठा ज्या लेण्या आहेत त्यामध्ये ते डिझाईन आहे, तर त्याच्यातून आपण ते डिझाईन केलेलं आहे. हे सर्व पारंपरिक डिझाईन आहेत.
0: अच्छा,
1: हो.
0: मग हे पारंपरिक डिझाईन तर तुम्ही बनवू शकताच,
1: हो,
0: पण त्याच्या माझ्या मनात काहीतरी एखादं डिझाईन आलं आणि ते तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही करून देऊ शकता?
1: नक्कीच नक्कीच आपण करून देऊ शकतो.
0: कारण की आता आपण प्रत्येक जण असं जेव्हा खरेदीला येतो तेव्हा डोक्यात त्यांच्या काहीतरी असतं की मला साडीवर असं डिझाईन पाहिजे, तर तुम्हाला जर ते सांगितलं आणि ऑर्डर केली तर तुम्ही तशी पैठणी बनवू शकता?
1: नक्कीच नक्कीच बनवू शकतो. आपण स्केच करून पण तयार करून देतो, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन सांगायची, आपण ते स्केच करून घेतो त्याचं, मग तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण तयार करतो.
0: आणि मग याच्यामध्ये रंगसंगतीचा विचार कसा केला जातो?
1: दोन धाग्यांमध्ये पैठणी साडी तयार होते, दोन ते तीन धागे आपण त्याच्यामध्ये टाकतो, एक आडवा आणि उभा धागा असतो. मग तुम्हाला जो कलर हवा आहे आपण ऑर्डर अशा प्रमाणे घेतो की जर समजा लाल लाल आणि जांभळी असेल, म्हणजे लाल कलर आणि जांभळा कलर असा मिक्स करून आपण केला तर तो जांभळा मिक्स कलर होतो, पिंकिश जांभळा कलर, त्यानुसार आपण करत असतो.
0: ही रंगसंगती तुम्हालाच ठरवावी लागते?
1: हो, तुम्ही जरी सांगितलं तरी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही.
0: त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास असतो का?
1: अभ्यासाचं काही म्हणजे अभ्यास त्याच्या आहेच त्याच्या मागे की कुठला रंग कोणत्या याच्यात चांगला दिसेल, कारण की जर समजा आपण लाल मध्ये काळा टाकला तर तो सुंदरच होईल, पण लाल मध्ये जर आपण असं डल कलर, आकाशी कलर किंवा एकदम असे इंग्लिश कलर टाकले तर तो मिक्स नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरची पैठणी घेतली, आता आम्ही जे पद्धतीने तयार करतो तर आम्ही शक्यतो डार्क कलर तयार करतो, कारण त्या कलरला

0: तीच मरण नसतं. ते कलर नेहमी चालतात आणि ते कलर तुम्ही कधीही घाला ते नेहमी उठून दिसतात.
1: अच्छा, लोकप्रिय कलर.
0: लोकप्रिय कलर आहे डार्क कलर. ग्रीन झाला, रेड कलर झाला, पैठणी कलर, वांगी कलर. आता नवीन नवीन पण कलर येत आहे त्याच्यामध्ये. इंग्लिश कलर पण येतात पण त्याची पसंती थोडी कमी आहे.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पैठणी निर्मिती करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. पैठणीचा रंग कसा असावा, पैठणीवर कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं, या सर्वांची माहिती आपल्याला त्या देत आहेत.
1: म्हणजे पैठणींमध्ये बहुतेक डार्क कलरचं जास्त आकर्षण आहे. म्हणजे प्रत्येक कलर जेव्हा आपल्याला हे करायचे असतात, ते कुठलाही कलर मी सांगितला तरी तुमच्या त्या एकाच रेशीममध्ये सगळं बनतं. त्याला काही वेगळं
2: रेशीम करण्याची गरज नाही. एकच कलर फक्त, जे तुम्हाला कोणता कलर करायचा आहे, तर आपण जो आडवा धागा आणि उभा धागा असतो त्यामध्ये आपण मिक्स करून करतो तो कलर.
1: बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जी पैठणी बनवतो ही हातमागावरची आहे.
2: हो,
1: तर हातमाग आणि पॉवरलूम पण आजकाल निघाले, म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम असं दोन आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करता का?
2: आपण यात पॉवरलूमचा काहीच उपयोग करत नाही. याच्यामध्ये आपलं पूर्णपणे हातमागाचंच आहे. आणि पॉवरलूम आणि हातमाग यामध्ये असा फरक आहे, पॉवरलूम मध्ये जास्त, म्हणजे एका दिवसात तुम्ही खूप साड्या करू शकता कारण ते मशीनवरती चालतं. आणि हँड विविंग म्हणजे हाताने आपण तयार करतो, त्याला कमीत कमी सुरू व्हायलाच एक महिना लागतो साडी तयार सुरू करण्यासाठी.
1: म्हणजे तो धागा तयार
2: करण्यासाठी एक महिना लागतो. आणि त्याच्यानंतर साडी विणायला आपली डिझाईन जशी असेल त्याच्यानुसार आपण साडी तयार

0: करतो, त्याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे आपण हातमागाचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात तयार होतं आणि पॉवरलूमचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात तयार होतं.
1: आता हातमागावर विणलेली पैठणी आणि पॉवरलूम मध्ये वर विणलेली पैठणी यात फरक आपल्याला लक्षात येतो का?
0: हो, लगेच लक्षात येतो. हातमागाची जी पैठणी आपण विणतोय तर तिची जी सरळ बाजू असती आणि जी उलट बाजू असती ती दोन्ही सारखी दिसते, आणि जी पॉवरलूमची साडी असते त्यामध्ये धागे असतात.
1: ते जर वेगळं वेगळं दिसलं तर समजून घ्यायचं की ती पॉवरलूमची.
0: अगदीच बरोबर. आणि या दोन्हीच्या किमतीमध्ये पण फरक असतो. जरी तुम्ही पॉवरलूमची डिझाईन जरी सेम असेल पैठणी सारखी, पण पैठणी ही पैठणीच असते कारण ती हँड विविंग केलेली असते, आणि पॉवरलूमची साडी ती पॉवरलूमचीच असते.
1: आणि किंमत मध्ये
0: किमतीत पण फरक असतो त्याच्यामध्ये.
1: म्हणजे हातमागाची महाग असेल जास्त.
0: हो, हातमागाची महाग असते कारण तिला करायलाही वेळ लागतो, आणि रेशीमवरची पैठणी असते ती प्युअर रेशीमवरच हातमागावरची तयार होते साडी.
1: पूर्वी या पैठण्यांमध्ये सोनं चांदीचा सुद्धा उपयोग केला जात असे.
0: हो,
1: त्याबद्दल काय सांगाल?
0: पूर्वी सोनं चांदीचा उपयोग केला जायचा, आजही केला जातो, पण आज सोनं आणि चांदी खूप महाग झालेली आहे. मग तशा रीतीने जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने साडी विकत घेणारा असेल तर आपण त्यांनी जर तेवढं मेहनतीचे पैसे किंवा रेशीम जरीचे पैसे आपल्याला म्हणजे परवडेल त्या पद्धतीने आपण करून
1: म्हणजे आजही करता येईल.
0: आजही करता. सोनं तर नसतं पण चांदीचा धागा त्याच्यामध्ये असतो, ती आपण तयारही करून दिलेली आहे.
1: हातमाग आणि पॉवरलूम याच्याबद्दल आपण आता बोललोत.
0: हो,
1: पण हातमाग उद्योग टिकून राहावा याच्यासाठी काही उपाययोजना, आवश्यक उपाययोजना तुम्हाला काही वाटतात का?
0: हो, नक्कीच. मला असं वाटतं की हातमागाचं टिकून राहण्यासाठी आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी हातमागाकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणजे विणकर जे विणकाम करताय, साड्या ज्या विणताय, ते त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे विकत घेतल्या जाव्या त्या साड्या जास्त याच्यामध्ये. आणि त्यानंतर नागरिकांनी हातमागावरील कपडे व वस्तू खरेदी करून स्थानिक विणकरांना प्रोत्साहन द्यावं. आणि त्यानंतर विणकरांची आर्थिक सहाय्यक कर्ज अनुदान आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी सरकारने. हा, शासन आपल्याला मदत करतच आहे, पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून आपल्याला विणकामाचे हातमाग, परत त्याच्यामध्ये काही रेशीम जरी जे आम्ही तयार करतोय तर त्याच्यात जर आम्हाला काही सवलत भेटली, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन रेशीम करणारे आपल्या इथं जर असतील जे आम्हाला बाहेरून घ्यावं लागतंय, ते जर आपल्या इथं जर करणारे असतील तर आम्हाला कमी पैशामध्ये मिळेल. आपल्या इथं जर रेशीम वगैरे मिळालं तर.
1: हा, म्हणजे तुमचा रेशीम आणण्याचा खर्च वाचेल.
0: हा, अगदी बरोबर.
1: आणि वेळ पण वाचेल.
0: वेळ पण वाचेल.
1: पैठणी विणताना नवीन पिढी या व्यवसायाकडे कितपत आकर्षित होती असं तुम्हाला वाटतं?
0: पैठणी विणकाम करताना आजकालची नवीन पिढी नक्कीच आकर्षक होत आहे. म्हणजे बरेच जण तर पैठणीच्या म्हणजे बघण्यासाठी शिकण्यासाठी नक्कीच आपल्याकडे येतात. जे नवीन मुलं आहेत.
1: तुम्ही शिकवता का ते?
0: हो, आपण शिकवतो. पण मला याच्यावरती एक वाटतंय की पैठणला विणकाम जे आहे ते तिथं शिकवलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, आणि ज्यांना शिकायचं असेल ते इथं राहणाऱ्या लोकांना ते शिकू शकतात.
1: महिलांसाठी हा व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासारखा?
0: महिलांसाठी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे हा व्यवसाय. तुम्ही शिकल्या, जर तुम्ही पैठणी विणकाम शिकले तर तुमचे नवीन पिढी पण शिकण्यास उत्सुकता दाखवते त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण जर आपणही ऑनलाईन पद्धतीने आपणही स्वतः बोलू शकतो, करू शकतो, साड्या विकू शकतो.
1: सोशल मीडियाचा
0: वापर आपण करू शकतो यामध्ये.
1: तुम्ही स्वतः विणलेली एखादी पैठणी याला किती दिवस लागले आणि तुमचा काही अनुभव? मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा विणलेली पैठणी तुम्हाला आठवते का?
0: नक्कीच आठवते मला. माझ्या ट्रेनिंगमध्ये मी पहिल्यांदा पैठणी विणली होती, तर तिला मला एक 7 महिने लागले. 7 महिने लागले बरोबर. आणि तिचा प्रवास पूर्ण रेशीम खोलण्यापासून जोडणीपासून पूर्ण तयार झाला. आणि ज्यावेळेस मी ती साडी विणली तर ती मी घालून फोटोही काढले.
1: कारण
0: मी स्वतः विणलेली पैठणी ती.
1: नवीन डिझाईन्स आणि पारंपरिकता याच्यामध्ये समतोल तुम्ही कसा साधता?
0: नवीन डिझाईन जरी म्हणजे नवीन डिझाईन आपण केली असेल तर त्यामध्ये जर पारंपरिक डिझाईन कुठं मॅच होते आहे का, तर ती आपण एखादी तरी पारंपरिक डिझाईन त्यामध्ये टाकतोच.
1: म्हणजे मग त्याचं
0: कॉम्बिनेशन संगम होतो आणि ते दिसायलाही छान दिसत.
1: जे लोक पैठणी स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असतात, किंवा आपल्याला आवडतंच, म्हणजे पैठणी हे सगळ्यात आवडतं वस्त्र आहे, तर अशा

0: लोकांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
1: ज्यांना पैठणीची खूप आवड आहे ते तर आपल्याकडून घेतातच, म्हणजे पैठणी ही साडी ते घेतातच, तर ते सांगितलं तर आपण नक्कीच तयार करून विणूही शकतो. आणि नवीन डिझाईन असेल तर नवीन गिराईक पण येतं, कारण आजकालच्या यांना सगळ्या नवीन पिढीला हे नवीन पाहिजे नसतं काहीतरी, त्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही स्केच करणारे असेल त्यांनी आपल्याला सांगावं तसे स्केच करून
0: थोडा वेळ द्यावा
1: म्हणजे, आणि त्यांचे कलर रंगसंगती जे असेल त्यानुसार आपण तयार करू.
0: पैठणी विणायला सुरुवात केल्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता असतो?
1: पैठणी विणकाम सुरू करण्यापासून सर्वात जो मोठा आनंदाचा क्षण असतो की ती पैठणी आपण पूर्ण तयार केली आहे, कारण की तिला आपण एक लहान मुलाप्रमाणे जपतो. ज्या पद्धतीने तिचा प्रवास सुरू होतो, जोडणी झाल्यावरती आपण जे पट्टे मारून डिझाईन सुरू करतो, तर तिला अगदी लहान मुलासारखं जपावं लागतं. सारखं विणकाम करणे आणि रोजचं विणकाम फक्त 1 ते 1.5 इंच 2 इंच असं तयार होत असतं.
0: रोज फक्त 1.5 इंच?
1: येस, अख्खं तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तुम्ही 3 ते 4 इंच विणू शकता, कारण इतकं बारीक काम आहे ते. मग त्याला रोज व्यवस्थित झाकून टाकणे, त्याला परत डाग नाही पडला पाहिजे. जे छोटे लाईटचे बारीक किडे असतात ते जर लागले तर त्याचा डाग पडला तर साडी परत कोणी घेणार नाही आपल्याकडून, म्हणून त्याला सारखं जपून ठेवणं, हे करणं. ज्यावेळेस पूर्ण साडी तयार होते आणि आपण जी कटिंग करून जेव्हा ती साडी काढतो तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो
0: की त्यापर्यंत कुठेही डाग पडला नाहीये.
1: साडी खूप छान तयार होऊन आलेली आहे की आपण त्याच्यात रेशीम जरची पण संगती खूप सुंदर झालीये, डिझाईनही खूप छान झालं. आणि सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने, ते तर अजून खूप आनंद वाटतो.
0: पण तयार झाल्याचा
1: एक आनंद वेगळा
0: आणि नंतर ती विक्री
1: होऊन, हा तो एक आनंद वेगळा असतो.
0: तुम्ही पैठणी विणायला शिकलात आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला शिकलात, पण ती सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले?
1: सकारात्मक बदल हे झाले की आपण ज्या महिला आहेत बऱ्याच जणी की बाहेर जाऊन काम नाही करू शकत, म्हणजे काही जणांचं शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, किंवा काही जणांचं घरी पण म्हणतात की बाहेर कामाला नाही जायचंय. मग हे जर तुम्ही शिकले पैठणी तयार करायचं तर तुम्ही घरी बसून पैठणी साडी तयार करू शकता, कारण त्याचा हातमाग वगैरे आपण आपल्या घरी जागा असेल तर लावू शकतो. आणि त्यामध्ये मी तयार करते साड्या तर मी स्वतः विक्री करते, तर माझा मला खूप आनंदही वाटतोय आणि मला प्रोत्साहनही मिळालंय त्याच्याबद्दल.
0: म्हणजे असं असतं का की आता तुमच्याकडे कोणीतरी काम करायला एखादी बाई आहे आणि ती पैठणी विणणार आहे तर तिचा हातमाग ती घरी घेऊन जाऊ शकते?
1: हो, नाही नाही, तुमचा हा तो हातमाग आपण त्यांना देतो घरी तयार कर, पण ती तुम्हाला पूर्णपणे रित्या सगळं आलं पाहिजे पैठणी मधलं तरच आपण देतो.
0: पण देऊ शकतो
1: घरी जाऊन. तुम्ही जर परफेक्ट शिकले त्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच घरी देऊ शकतो,
0: की मग तुम्ही घरी जाऊन ती पूर्ण तयार करून
1: आपण त्यांना पूर्ण सुरू करून देतो साडी, तुम्ही पूर्ण विणून घ्यायची.
0: ती पूर्ण झालेली साडी ते आपल्याला आणून देतात?
1: हो, नक्कीच आपल्याला आणून देतात. म्हणजे ती तिचं घर सांभाळून, तिचे पाहुणे आलेले, मुलं बाळ सांभाळून साडी आपली तयार करू शकते.
0: म्हणजे तिला वेगळं तुमच्या ह्याच्यामध्ये यायची गरज नाही, केंद्रामध्ये येऊन विणलं पाहिजे अशी कंपल्सरी नसते.
1: नक्कीच आहेच, बऱ्याच जणी आपल्या अशा आहेत महिला की ज्या घरी तयार करून साड्या आपल्याला देतात,
0: फक्त तुम्ही त्यांना डिझाईन सांगता,
1: डिझाईन रेशीम जर वगैरे आपण त्यांना देतो
0: ते सगळं तुम्ही पुरवायचं
1: आणि त्यांची जी मजुरी असेल ती आपण त्यांना देतो.
0: बरोबर. पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे,
1: हो,
0: तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: पैठणी साडी नक्कीच महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे संस्कृतीचं. आणि आजकालच्या ज्या नववधू आहे किंवा बऱ्याच महिला आहेत ज्या की छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा, ज्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पैठणी साडी घेतात आणि आजही त्या आनंदाने घालतात. किंवा समजा एखादी मुलगा, आता माझाच मुलगा आहे, तर मी जरी पैठणी साडी तयार करत असेल तरी तो इंजिनियर झालाय आता, तर त्यांनी मला त्याच्या पहिल्या पगारामध्ये पैठणी साडी घेऊन दिली तर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे भेट देण्यासाठी तुम्ही पैठणी वापरू शकता.
0: पुढील पिढीने हे सगळं ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: नक्कीच पुढील पिढीने पैठणीचा वारसा हा जपलाही पाहिजे आणि शिकलंही पाहिजे.
0: या पैठणी व्यवसायासमोर काही आव्हानं असतील?
1: हो, बरेच असतात आव्हानं, कारण की आता पावरलूम जी पैठणी डिझाईन आहे ती पावरलूमच्या याच्यात पण डिझाईन तीच घेत आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की पैठणी साडीची

0: डिझाईन आम्हाला कमी पैशात भेटती, पण जी पैठणी साडी जी ओरिजिनल रेशीम जरीने तयार केली आहे हातमागावरची, तर ती विकायलाही खरंच आव्हानच आहे आपल्याला. म्हणजे कमी पैशात भेटणारी आणि जी महाग विकायची आहे तर ते मोठं आव्हानच.
1: कारण लोक असं विचार करतील किती स्वस्तात
0: स्वस्तात मिळतीये आणि ही खूप महाग आहे.
1: त्याच्यामुळे
0: म्हणजे असे बरेच लोकांची मेंटॅलिटी म्हणजे विषय की बाबा हा डिझाईन कमी पैशात भेटतोय आपल्याला, मग आपण कशाला एवढी महागाची घ्यावी. त्यामुळे म्हणजे घेणारे पण लोकांनी विचार केला पाहिजे की रेशीम जर आणि हातमागावरची विणलेली आहे.
1: पण हातमागावरची जो विणलेली ही अशी स्पर्शाला मऊ वगैरे
0: हो एकदम मऊ असते, ती कधीच अशी चुरगळा होत नाही आणि खूप जास्त त्याला प्रेसची गरज नसते.
1: आणि पॉवरलूमवरची
0: पॉवरलूमवरच्या काय आपल्याला म्हणजे साध्याच असतात त्या साड्या,
1: त्याला चुरगळा
0: चुरगळा होऊ शकतो आणि त्यामध्ये रेशीमचा वापर नसतो जास्त करून.
1: मग काय
0: ते पॉलिस्टर मध्ये असतं, मिक्सिंग असतं धागे,
1: हे सगळ्यात महत्वाचं. पैठणी म्हणजे भरजरी वस्त्र असं म्हटलं जातं आणि जेव्हा ती घेतली जाते त्याची किंमत ही खूप जास्त असते.
0: हो
1: तर किती किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंतच्या पैठण्या असतात साधारण?
0: आता आहे ना एक 16,000 सुरुवात आहे पैठणीची, म्हणजे स्टार्टिंग रेट 16,000. तर आता एक आपण एक आता एक मागच्या आठवड्यामध्ये 4,500 साडी आपण सेल केलेली.
1: कशामुळे याच्या किमती वाढतात?
0: जस ज्या पद्धतीने डिझाईन आहे आणि रेशीम जरी लागणार आहे, म्हणजे जरी जितकी जास्त यूज होणार तशी तुमची डिझाईनची किंमत वाढते. पैठणीची किंमत
1: 4,500 एक पैठणी
0: नक्कीच.
1: आणि ती विणायला किती वेळ दिवस लागला?
0: ती विणायला 1 वर्ष लागलं.
1: 1 वर्ष लागलं.
0: हो
1: मग ती तुम्ही समजा एक 4,500 पैठणी जर विकली
0: हो
1: तर अशा तुम्ही जर जास्तीत जास्त 2-4 जर विणल्या तर तुमचं उत्पन्न तसं वाढलेलं असतं.
0: हो नक्कीच वाढलेलं असतं, पण जो वेळ आहे करण्याचा तो आपण म्हणजे तो कव्हर नाही करू शकत.
1: म्हणजे तुम्हाला क्वांटिटी तुमची कमीच
0: कमीच असणार, कारण एक साडी लावली आपण महागाची जरी लावली तर एक हातमाग 100% त्याला पूर्ण साडी उस्तर तो अडकूनच राहणार.
1: अच्छा.
0: कारण त्यावर आपण दोन नाही लावू शकत, एक साडी तयार झाल्याशिवाय दुसरी नाही लावू शकत.
1: एक सुरू केली की ती
0: पूर्णच करायला लागते.
1: म्हणजे एकाच कारागिराला ती साडी पूर्ण करावी लागते.
0: हो एकाच कारागिराला, पण ज्यावेळेस पदर किंवा दोन्ही साईडनी डिझाईन सुरू होते तर आपण दोन जणही बसू शकतो, पण ते पूर्ण निपुण हवे डिझाईन मध्ये.
1: अच्छा. तर ते दोघ जण
0: करू शकतात.
1: तुमचा एखादा असा छान मोठी पैठणी विणण्याचा अनुभव सांगाल?
0: हो नक्कीच. माझा एक मी लोटसची पैठणी विणली आहे, तर ती विणताना माझा खरंच खूप छान अनुभव होता, कारण मी नवीनच होते त्यावेळेस शिकत होते, म्हणजे माझं शिकून झालेलं आणि ती डिझाईन माझ्यासमोर एक आव्हान होतं की नवीन डिझाईन मला करायची आहे बाबा. तर खूप सुंदर अनुभव होता ज्यावेळेस ती पूर्ण झाली तर माझ्या डोळ्यात.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. संसद ने सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम विकास संशोधन विधेयक 2026 पारित कर दिया है. लोकसभा ने इसे आज मंजूरी दी, राज्यसभा ने सोमवार को इस विधेयक को पारित किया था. इस बीच संसद के दोनों सदनों लोकसभा और राज्यसभा की कार्यवाही नीट मुद्दे पर छात्रों के प्रदर्शन के दौरान पुलिस की कथित कार्रवाई सहित विभिन्न मुद्दों पर विपक्ष के हंगामे के कारण सोमवार तक के लिए स्थगित कर दी गई है. इससे पहले आज सवेरे सदन की कार्यवाही शुरू होने पर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला ने भारत छोड़ो आंदोलन के स्वतंत्रता सेनानियों और शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की. सदन ने राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वतंत्रता सेनानियों और देश की आजादी के लिए सर्वोच्च बलिदान देने वाले शहीदों को भी श्रद्धांजलि दी. उनके सम्मान में सदन में कुछ देर का मौन भी रखा गया. इसके बाद अध्यक्ष ने प्रश्नकाल शुरू कराने का प्रयास किया लेकिन विपक्षी सदस्यों का हंगामा जारी रहा. इस दौरान अध्यक्ष ओम बिरला ने कहा कि प्रश्नकाल सदन की कार्यवाही का महत्वपूर्ण हिस्सा है.
3: लोकतंत्र को सशक्त और मजबूत करना है तो चर्चा और संवाद ही इसका रास्ता है. मैं आपसे हर बार आग्रह करता हूं, लेकिन आपका आचरण संसदीय मर्यादाओं के अनुरूप नहीं है. इस पर आपको विचार करना चाहिए. सदन चर्चा संवाद और विशेष रूप से प्रश्नकाल के अंदर माननीय सदस्यों के महत्वपूर्ण प्रश्न के लिए होता है. मेरा आपसे आग्रह, आप प्रश्नकाल चलने दें. आप सदन नहीं चलाना चाहते, ये विहार आचरण आपका उचित नहीं है.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज अपने आवास पर राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन में हाल ही में शामिल हुए विभिन्न सांसदों से मुलाकात की। इनमें नेशनल सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया NCPI और शिवसेना

टिळा लावी ते मी रक्ताचा या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश केवडकरांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी. माहेरची साडी या सिनेमासाठी आता ऐकूया सुरेश वाडकर यांना.

0: दुपारचा 1:30 आहे तर राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर म्हणजे 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. आणि आता बातम्या विस्तृतपणे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11:00 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत जोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11:00 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले.

0: नंतर विरोधाच्या गदा त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे, त्यात ते बोलत होते. भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14 दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्षे हथकरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्ला मसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं

0: या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं, तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हू यानके यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना आकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून गडचिरोलीला मिळालेली केंद्रीय विद्यालयाची भेट केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं पटकावलेला 4था क्रमांक आणि भामरागड आणि एटापल्ली या दुर्गम तालुक्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण अशा महत्वपूर्ण घटना जुलै महिन्यात घडल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतातूर झाल्याचं चित्र दिसून आलं. पुरेशा पावसाअभावी केवळ 73,871 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. हे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी होतं. मात्र तिसऱ्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडल्यानं पेरणीला वेग आला. माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. 3 जुलैला मुंबई इथं आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. गडचिरोली इथं नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन मुख्यालयानं अधिकृत मंजुरी दिली. यंदाचा खरीप हंगाम सुरू होताच रानटी हत्तींच्या हालचाली वाढल्यानं शेतकरी भयभीत झाले. 8 जुलैला गडचिरोली तालुक्यातील मेंढा इथल्या एका इसमाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गडचिरोली आणि आरमोरी तालुक्यात काही ठिकाणी हत्तींनी शेतकऱ्यांचं नुकसान केल्याच्याही घटना घडल्या. गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ आणि ग्रामीण विकासाचं यशस्वी सहकार मॉडेल उभारल्याबद्दल गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा सहकार ग्रामविकास पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक डॉ नामदेव उसेंडी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गडचिरोली शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता 23 किलोमीटरचा 4-लेन बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या रस्त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र

सरकारकडे पाठवण्यात आला. आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. काटकर यांनी देसाईगंज तालुक्यातील कुरुड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी आणि आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी करत जून 2026 महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 जुलैला दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तर प्रशासनाची जबाबदारी वाढली असून नागरिकांना प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी ही मिनी सेतू केंद्र महत्वाची ठरतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचोक यांच्या दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद गडचिरोलीतही उमटले. गडचिरोली इथं निर्माण संघटना तसंच विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पार्टी आणि अन्य संघटनांनी गडचिरोली बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवरील लाठीमार तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली इथं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक NQAS राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्यातील 11 आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन मिळालं. त्यात अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय आणि 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील शेवटच्या 3 दिवसात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानं 25 मार्गांवरील वाहतूक 2 दिवस ठप्प होती. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं प्रशासनानं तिथल्या 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: गालिब म्हणलं की आपल्याला गुलजार यांनी दूरदर्शनवर सादर केलेली गालिब ही मालिका आठवते. मित्रमंडळीत गालिबचे शेर सांगून आपण भावखाण्यात देखील धन्यता मानतो. अर्थात गालिब हा उर्दू आणि फारसीमधील एक प्रभावशाली शायर होता हे कुणीही कबूल करेल. पण गालिबला शायरी व्यतिरिक्त पत्रलेखनाची आवड होती. तो आपल्या असंख्य शिष्यांना आणि मित्रांना उत्साहानं पत्र लिहित असे. गालिबच्या पत्रांचा पहिला खंड 1963 खतूत ए गालिब या नावाने छापला गेला. गालिबची ही पत्रं साध्या सरळ भाषेत लिहिलेली आहेत. जर या पत्रांचा अभ्यास केला तर गालिबच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर प्रकाश पडतो. गालिब जरी उच्च कोटीचा शायर असला तरी त्याची पत्रं खूपच प्रांजळ आहेत. त्यामुळं गालिबचं नाव उर्दू गद्य साहित्यात देखील घेतलं जातं. गालिबच्या पत्रव्यवहाराविषयी मराठीत फारसं लिहिलं गेलेलं नाही आहे. पण अलीकडेच हैदराबादच्या पंचधारा या त्रैमासिकानं ही उणीव थोडी भरून काढली आहे. त्यामुळे आता मराठी वाचकांना गालिबच्या 100 पत्रांचा मराठी अनुवाद वाचण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. त्या अंकाचे संपादक पद्माकर दादेगावकर संपादकीयात लिहितात, आपल्या कवितेतून दिसणारा गालिब हा तेवढाच गालिब नाही आहे. त्यापलीकडचा एक माणूस आपल्याला त्यांच्या पत्रातून दिसतो. गालिबनं आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अक्षरशः हजाराच्या वर पत्रं लिहिली असतील. पत्रलेखन हा त्याचा आनंद होता, विरंगुळा होता. आपल्याला येणाऱ्या पत्रांची तो उत्कंठेनं वाट पाहत असे आणि एखाद्याला पत्र लिहिताना तो अगदी भरभरून लिहित असे. गालिब मित्रांच्या आग्रहानं कधी वैतागत नसे. त्याच्याकडे त्याचे शिष्य गझल दुरुस्तीसाठी पाठवित असत. त्याचबरोबर त्याचे अनेक मित्र पत्रातून अनेक गोष्टींची मागणी करीत असत. पण गालिब न कंटाळता त्यांच्या सगळ्या

0: त्या मागण्या पूर्ण करीत असे. मुन्शी हरगोपाल त्यांचे आवडते शिष्य होते. आपल्या फारसी कवितेबद्दल कमी पण गालिबच्या पत्रामुळे ते जास्त प्रकाशात आले. नबाब हुसेन मिर्झा 1707 दंग्यात सगळं काही घालून बसले होते. त्यांचे भाऊ मुझफ्फर उदौल्ला त्या दंग्यात मारले गेले होते. त्यांना एका पत्रात गालिबनं लिहिलं, जर माझे प्राण तुमच्यासाठी कामी आले तर मी ते देण्यास तयार आहे. असं म्हणणं ही केवळ औपचारिकता आहे, नाहीतर कोण कुणाचा जीव मागतो आणि देतो? पण माझ्याबद्दलची जी काळजी तुम्हाला वाटते ती केवळ मला आणि तुम्हालाच माहिती आहे. गालिबची मनस्थिती समजावी म्हणून एक पत्र पाहूयात. किंवा साहब, अजून रुसूनच बसला आहात? बसणार आहात की कधी समजूत पटणार आहे तुमची? जर समजूत पटायची नसेल तर उष्टतेचं कारण तरी कळवा. येथील एकाकी अवस्थेत मी केवळ पत्रांच्या भरोशावर आयुष्य जगत आहे. म्हणजे ज्या मित्राचं पत्र येतं तेव्हा वाटतं तो स्नेहीच मला प्रत्यक्ष भेटायला आलाय. खुदाची कृपाच अशी की निदान दोन चार पत्र तरी रोज येतातच. काही वेळा असंही घडतं की दिवसातून दोन दोन वेळा पोस्टाचा हकारा येऊन पत्र देऊन जातो, एक दोन सकाळी एक दोन संध्याकाळी. माझं मन त्यात रमतं, गुंतून राहतं. सगळा दिवस ती पत्र वाचण्यात आणि त्यांची उत्तरं लिहिण्यात निघून जातो. 10-12 दिवसापासून तुमचं पत्र आलं नाही म्हणजे तुम्ही आला नाहीत. पत्र लिहा ना महाराज, न लिहिण्याची जबाबदारी सा लिहा. अर्धा आणायची कंजूशी करू नका. तसंच असेल तर पत्र बेरंग पाठवा. अशा प्रकारची 100 पत्र आता वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. त्यातून गालिबच्या मोकळ्या प्रसन्न आणि भावविभोर व्यक्तिमत्वाचे सगळे रंग मनोहारी पद्धतीनं प्रकट झालेले आहेत. त्यावरून गालिब ही एक अंतर्बाह्य वाङ्मयीन मूर्ती होती हे आपल्या लक्षात येतं.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण निशिगंध लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. शेतकरी मित्र हो नमस्कार. मित्र हो, निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून त्याची लागवड आपल्या कोकणामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. निशिगंधाच्या पिकाला उष्ण आणि काही प्रमाणात दमट हवामान चांगलं मानवतं. साधारणपणे 25-30 अंश सेल्सिअस तापमान आणि 50-55% आर्द्रता असलेल्या भागामध्ये निशिगंधाची चांगली वाढ होते आणि जास्त उत्पादन मिळतं. निशिगंधाचं पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगलं येतं. क्षारयुक्त जमिनीतही निशिगंधाचं पीक घेता येतं. उथळ आणि हलक्या जमिनीत निशिगंधाचे फुलदांडे आणि फुलं लहान राहतात आणि पिकांचा हंगामही थोड्याच दिवसात संपतो. भारी काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फुलांसाठी जांभ्या दगडाच्या वाळू मिश्रित आणि 6.5-7.5 असलेल्या जमिनीत लागवड करावी. जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली असावी. निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देतं. तसंच वेगवेगळ्या जमिनीत आणि हवामानात हे पीक वेगवेगळा प्रतिसाद देतं. निशिगंधाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करताना 40-50 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. शेणखत उपलब्ध नसेल तर लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत सुरुवातीला पावसाळ्यात तागासारखं हिरवळीचं पीक लावावं. ते फुलण्यापूर्वी जमिनीत गाडावं आणि चांगलं कुजल्यानंतर निशिगंधाची लागवड करावी. निशिगंधाच्या पिकाला नत्र खतापेक्षा स्फुरद आणि पालाश खत जास्त प्रमाणात लागतं. हेक्टरी 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश दिलं तर निशिगंधाचं जास्त उत्पादन मिळतं. संपूर्ण स्फुरद आणि पालाश तसंच नत्राचा 1/4 हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा. राहिलेलं नत्र 3 समान हप्त्यात लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावं. या पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावं. फुलांचे दांडे यायला सुरुवात झाल्यावर नियमित पाणी द्यावं. यावेळी पाण्याचा ताण पडला तर पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. निशिगंधाच्या लागवडीसाठी सिंगल निशिगंध, डबल, सेमी डबल आणि व्हेरीगेटेड निशिगंध अशा जाती आहेत. लागवडीसाठी 20-30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत. 15 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीसाठी वापरले तर फुलं यायला 6-7 महिने लागतात. निवड

लेले कंद लागवडीपूर्वी 0.2% तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटं बुडवून सावलीत वाळवावेत. त्यानंतर लागवडीसाठी वापरावेत. लागवडीसाठी सरीवरंबा किंवा सपाट वाफे पद्धतीने लागवड करावी. त्यापूर्वी निवडलेल्या जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. निशिगंधाच्या कंदांच्या लागवडीनंतर 60 ते 80 दिवसात फुलांचे दांडे दिसू लागतात आणि एका आठवड्यात फुलदांड्यांवरील सर्वात खालची फुलाची जोडी पूर्णपणे उमलते. यावेळी निशिगंधाची फुलदांड्यांसाठी काढणी करावी. फुलदांडे जमिनीपासून 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर धारदार चाकूने कापून लगेच पाण्यात बुडवून ठेवावेत. दांडा कापताना जमिनीलगत न कापता पानांच्या वरच्या बाजूला कापावा. पानांसह दांडा कापू नये, त्यामुळे कंदाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. सर्व फुलदांडे कापून बागेत झाडाखाली किंवा एखाद्या थंड खोलीत बादलीत 6 ते 7 तास ठेवावेत. मंडळी, अशा प्रकारे निशिगंधाची व्यापारी तत्वावर लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण निशिगंध लागवड याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया. कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे. कांगारू मदर केअर मध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते. त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो. यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते. आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे. सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो. या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते. त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते. दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते. हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसन क्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्च मधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद. आरोग्यम.

प्रश्नसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतहु परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रुतहु, या माहितीच्या कालच्या भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का. रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक घटना दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता, पण त्यांनी GPS पुरेसं आहे असं सांगितलं. काही वेळांनी तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते, खरं म्हणजे धोका आधीच माहिती असतो. या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात, म्हणजे एखादा कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धोक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपणा आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात, म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. आज श्रीराम काणी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर त्यांनी वाजवलेला राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली आहे. ऐकूया श्रीराम काणी यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

श्रीराम काणे यांनी सुतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंगत्ता आपण ऐकलात. त्या तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
2: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
1: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
2: नौसेना स्वरवंदन।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजतात। आता प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 135 वरून कमी होऊन 2026-27 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांनी हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी

0: मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्यलढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बाजारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्स ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चुंग आणि सो वुई इक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर 4 आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन

0: रविवार अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रस इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिद्दीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजलेले आहेत. 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. दुसऱ्या प्रसारणसभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA आणि टेमासेक सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री सिंगापूर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून $101 कोटी परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. यावेळी NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी देशातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची माहितीही देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 456 अंकांची घसरण झाली आणि तो 78,499 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 65 अंकांची घसरण नोंदवत 24,571 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 5:02 आणि 16 सेकंद झालेत. श्रोतेहो आता प्रसारित करतोय कार्यक्रम गीतसंध्या. आज आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत.

0: अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या युगुलस्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं, चित्रपट होता बेटा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

सडक चित्रपटातलं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अनुराधा पौडवाल आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं साथी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती समीर यांची आणि या गीताला संगीत होतं नदीम श्रवण यांचं.

दिल ही तो है या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक आणि मोहम्मद अजीज यांनी. श्रोते हो कार्यक्रमात शेवटी ऐकूया

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद. चित्रपट संगीत.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 5:30 वाजता युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:00 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 वाजून इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. प्रथम 5:30 वाजता युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: पाच वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी.

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा तरुणाईचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सोशल स्पेक्ट्रम या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: आपण ऐकणार आहोत एका अशा मित्राला जो कदाचित तुम्हा सर्वांच्या सोशल मीडिया फीडवर एकदा तरी येऊन गेला असेल. कधी खाण्याबद्दल बोलत असेल, तर कधी फिरायला कुठे जावं, कुठे राहावं ह्याबद्दल सल्ले देताना दिसेल. हा एक उद्योजक आहे आणि एकदा तर नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर पण फीचर झालाय. सो लेट्स गिव्ह अ बिग वेलकम टू आवर स्पेशल गेस्ट हर्षवर्धन शाही, जो मराठवाड्याचं सर्वात मोठं फूड पेज रन करतो औरंगाबाद फूड एक्सप्लोरर आणि औरंगाबाद इन्सायडर ह्या नावाने. हर्षवर्धन, तुझं युववाणीमध्ये खूप खूप स्वागत आणि नुकतंच तुझ्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू उत्कर्ष, मला इन्व्हाइट केल्याबद्दल.

0: आणि मला खूपच चांगलं वाटतं इथे येऊन.
1: तर सर्वात आधी आम्हाला सांग की तुला ही कल्पना कशी सुचली फूड ब्लॉग करण्याची, फूड फोटोग्राफर ते आता बिझनेस प्रोमोटर, हा प्रवास तुझा कसा चालू आहे?
0: तर हे जर्नी अगदी चाइल्डहुड पासून सुरू झाली. जेव्हा कधी आम्ही स्कूलमध्ये असतो तर माझे मित्रांना इंजिनियर बनायचं असतं, काही मित्रांना डॉक्टर बनायचं होतं, पण मला ना ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये जायचं होतं. तर जेव्हा कधी मी माझ्या आईसोबत बाहेर फिरायला जात होतो तर मी बघतो आणि आईला सांगतो हे होर्डिंग कोण बनवतो, हे पेपर मध्ये ऍड डिझाईन कोण करता, हे टीव्ही आहे तर टीव्ही मध्ये हे सिरियल्स कोणी शूट करता, हे प्रोड्यूस कोणी करता. तर मला राईट फ्रॉम चाइल्डहुड क्वेश्चन्स माझ्या माइंड मध्ये राहत होते की हे होत कसं आणि यामध्ये करिअर करायचं आहे तर व्हॉट इज द पाथ. तर खूप रिसर्च केला, खूप लोकांना भेटलं आणि माहिती झालं की यामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला मास्कॉम डिग्री पाहिजे. तर आम्ही संभाजीनगरमध्ये, आता इथे कॉलेज कोणतं आहे तर फी बघितलं तर इथं MGM कॉलेजमध्ये हे कोर्स असतं इंटरनॅशनल जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा, तर तिथे ऍडमिशन घेतलं आणि हा जर्नीचा प्रवास सुरू झाला. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो सर, आम्ही मित्र बसतो आणि जेव्हा कॉलेज संपतं एक थॉट असतं की कुठे जायचं बाहेर फिरायला.
1: ओके.
0: तर असं काही गाईड नाही होते संभाजीनगरमध्ये की ज्यावर बघून आपण डिसाइड करू शकतो की कुठे जायचं आहे,
1: म्हणजे कुठे खाण्यासाठी जायचं आहे, फिरायला जायचं आहे किंवा हँगआउट प्लेस.
0: हँगआउट प्लेस नव्हती. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया क्लिक झाली की वाय नॉट असा काही एक पेज आपण संभाजीनगरमध्ये चालू करू ज्यातून लोकांना, यंगस्टर्स फॅमिलीला एक गाईड म्हणून ते पेज वापरू शकते ते आणि तिथे ते जाणार. तर असं इन 2016 औरंगाबाद फूड एक्सप्लोरर वॉज बॉर्न.
1: ओके. म्हणजे तू कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्या डोक्यात ही कल्पना आहे आणि मग तू आता ती एकदम सत्यात उतरवली आहेस. तुझ्या दोघही पेजेसवर जवळपास 3 ते 4 लाख फॉलोअर्स आहेत आणि व्ह्यूज तर अगदी कोटींमध्ये असतील. तर इथेपर्यंत पोहोचायला सर्वात जास्त चॅलेंजिंग काय होतं? म्हणजे तू तुझी कल्पना तर तू आम्हाला सांगितली की तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तुला ती कल्पना आली, पण मग पुढे तू कसं काम केलं?
0: तर सगळ्यात डिफिकल्ट क्षण एनी कंटेंट क्रिएटरच्या जर्नीमध्ये असतं द जर्नी फ्रॉम 0 to 2000.
1: ओके.
0: आणि 99% लोक ते प्रवास मध्ये सोडून टाकतात. ते प्रवास सगळ्यात टफ असतं. तो मला 0 to 10,000 फॉलोअर रीच करायला अराउंड 4 साल लागले. 4 years फ्रॉम 0 to 10,000.
1: बापरे.
0: तर दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट फॉर मी. आणि त्यामध्ये खूप फ्रेंड्स, खूप रिलेटिव्ह पण मला सतत म्हणत असते की हा तू टाइम वेस्ट करतोय, यामध्ये काही करिअर नाही आहे, तू तुझा टाइम वेस्ट नको करू. बट मला खूप पॅशन होता यामध्ये आणि माझं हे हॉबी असतं. तर मी इन्कम बिझनेस हे कधीच, फूड ब्लॉगिंगला मला बिझनेस करायचं आहे, मला पॅशन होतं आणि मला संभाजीनगर माझं सिटीसाठी काही करायचं होतं की ही सिटीने मला खूप काही दिलं आहे तर हे माझं पे बॅक होतं की मला सिटीसाठी काही करायचं आहे. आणि वेन स्टार्ट केलं तर इनिशियल जर्नी वॉज डिफिकल्ट, बट जेव्हा जेव्हा लोकांचा प्रतिसाद भेटला आणि लोक तिथं जाय लागले की नेहमी माझं एक हॅबिट आहे की जेव्हा कधी मी काही रेस्टॉरंट आणि कॅफे या स्ट्रीट फूडला रिव्ह्यू देतो, माझा एक आहे की मी त्यांना रिव्ह्यू मागतो की तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला. तर त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटणे लागे. तर मला वाटलं की व्हॉट आय एम डुईंग इज समथिंग राईट अँड That is now happening.
1: म्हणजे तुझ्या तेव्हाच्या रील्स पाहून लोक जायला लागली, मग तुला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर तुला असं वाटलं की ही गोष्ट सक्सेसफुल होती. तू आता बोलता बोलता बोलला की तू इथे, तुझा हा पे बॅक होता छत्रपती संभाजीनगर शहरासाठी. म्हणजे तू हिंदी भाषिक आहेस, तुझं बालपण कुठे गेलं, तू इथे केव्हा आलास, ह्याबद्दल थोडस सांग.
0: माझा बर्थ प्लेस सागर मध्य प्रदेशला आहे.
1: Okay.
0: पर माझी जन्मभूमी मध्य प्रदेश आहे, पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. तर अगदी फ्रॉम माय किंडर गार्डन आय एम स्टेइंग इन संभाजीनगर ओनली. तर जेव्हा कोणीतरी नेगेटिव्ह बोलतो ना सिटी बद्दल तर मला खूप राग येतं. सो मला खूप प्रेम आहे सिटीला. सर माझं कम्प्लीट एज्युकेशन सगळं काय इथंच झालं आहे. आफ्टर 10th मी BA केलं. आफ्टर BA मी MBA मार्केटिंग मध्ये केलं. आफ्टर MBA मार्केटिंग मी MA जर्नलिझम केलं. तर माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे.
1: म्हणजे तुझं बालपण तरुणपण सर्व इथेच केलं आणि आता तू कामही इथेच करतोय.
0: आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट, मी कुठेही बाहेर कोणी जॉब या शिकायला कधी नाही गेलो की मला माझे सिटीमध्ये राहायचं होतं आणि मला माहिती होतं की आमचे सिटीमध्ये खूप ज्यादा पोटेन्शियल आहे.
1: वाव, ही खूपच चांगली गोष्ट आहे. खूप कामं करताना आपण कंटाळतो, म्हणजे अगदी अतिशय साधं काम जरी हातात घेतलं तरीही आपल्याला थोडंसं

0: वाटतं की अरे काय करतोय आपण. त्यात तू बोलला की तुला 4 वर्ष लागली 10,000 फॉलोअरचा टप्पा पार पाडायला, तर तू ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली?
1: तर मला माहिती होते की 4 वर्ष मी हे फील्डला दिले आहे, तो आय वॉज रेडी की अजून 4 वर्ष पण काही नाही आलं तर मी रेडी होतो की आता 4 वर्ष तर गेले, रेव्हेन्यू वॉज 0. माझा खरंच रेव्हेन्यू स्टार्ट झाला जेव्हा पेजचे 50,000 फॉलोअर्स झाले. आफ्टर 50,000 फॉलोअर्स द रेव्हेन्यू स्टार्टेड, तर थोडी मोटिवेशन आला आणि कन्सिस्टन्सी वॉज द लव्ह पीपल गिव्ह, लोकांचं प्रेम. जेव्हा कधी मी कुठे जायचो, पीपल फोटो क्लिक करते, सेल्फी क्लिक करत होते माझ्यासोबत, जेव्हा जे प्लेस रिव्ह्यू टाकत होतं तिथे अगदी 1-2 तास नंतर पीपल लाईन लावत होते, तर ते वॉज द रिअल हॅपीनेस फॉर मी अँड दॅट मेड मी डू द थिंग्स रेग्युलरली.
0: ओके, म्हणजे लोकांचं प्रेम तुझ्या ह्या कामाचं फाउंडेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तू आधी फूड ब्लॉगिंग करायचास, आता तू बिझनेस प्रमोशन्स करतो, इव्हेंट्स प्रमोट करायला लागलायस, तर ह्या पाठीमागचं मोटिवेशन काय, म्हणजे हा तू बदल कसा अडॅप्ट केलायस?
1: तर जेव्हा मी ही जर्नीची सुरुवात केली तेव्हा मी एकटं होतं, मी एकटंच शूट करतो होतो, मी एकटंच एडिटिंग करत होतो, मी एकटंच पोस्टिंग पण करत होतो. आता आमची तब्बल 30 लोकांची कम्प्लीट टीम आहे आणि त्यांच्या सोबत वी हॅव इन हाऊस ग्राफिक डिझायनर आहे, आमच्याकडे व्हिडिओ एडिटर्स आहे, आमच्याकडे अँकर्स आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, सोशल मीडिया मॅनेजर आहे, कंटेंट रायटर आहे. तर हे कम्प्लीट एक फॅमिली बनली आहे, फ्रॉम 1 to 30 ची एक फॅमिली बनली आहे. तर ते पण एक रिझन आहे की मला त्यांच्यासाठी पण करायचं आहे की हे बिझनेस आणि त्यांची पण फॅमिली चालती यामुळे. सर, एक तर ते मोटिवेशन आहे, दुसरं जेव्हा पासून मी हे स्टार्ट केलं आपल्या सिटीचा फूड ट्रेंड काफी डेव्हलप झाला आहे आणि मी प्राऊड होऊन म्हणू शकतो की मी या फूड डेव्हलपमेंटचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. 5-6 वर्षापूर्वी सॅटर्डे संडेला फॅमिली बाहेर नाही जात होती खाना खायला, पण आता आपण बघू शकतो फ्रायडे सॅटर्डे संडे अगदी रेस्टॉरंट कॅफेला वेटिंग असते.
0: खूप
1: सो दॅट ट्रेंड हॅज चेंज्ड. मेनी फूड जॉईंट्स आर ओपनिंग, थीम रेस्टॉरंट्स आर ओपनिंग इन द सिटी. तर ते मला खूप चांगलं वाटतं की माझ्या सोबत आपल्या सिटीचा फूड कल्चर पण डेव्हलप होत आहे. तर दॅट इज द सेकंड रिझन दॅट कीप्स मी मोटिवेटेड.
0: वाव, हे खूपच चांगलं आहे. तू आता बोललास की तू खूप गोष्टी प्रमोट केल्यास, पण खूप पेड प्रमोशन्स असतात. सोशल मीडियामध्ये रेव्हेन्यू जनरेट होणं किंवा आपली घर चालवणं ही खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर, पण आपण जर रोजगार देतोय तर मग पेड प्रमोशन्स आणि जेन्युइन रिकमेंडेशन्स याच्यामधला बॅलन्स तू कसा ठेवतोस?
1: उत्कर्ष, तुला एक सांगू का? तर हे बॅलन्स मी कसं मेंटेन करतो, जेव्हा कधी मी एकटा आणि माझे फ्रेंड सोबत कुठे जातो आणि ते प्लेस मला खूप चांगली वाटते तर त्याचा जेन्युइन रिव्ह्यू आम्ही पोस्ट करतो. त्यानंतर जे पण पेड प्रमोशन ऍडव्हर्टिजमेंट असतं ते रेस्टॉरंटला आम्ही पर्सनली पहिले व्हिजिट करतो. आमची टीम तिथं जाते, तिथं बघते त्याचा क्वालिटी, त्याचं किचन, त्याचा टेस्ट आणि ते अगर आम्हाला पटलं त्याचा रिव्ह्यू करतो. आणि आतापर्यंत जे व्हिडिओ आम्ही टाकलं आहे ते पेड प्रमोशन असे या रिव्ह्यू असे, तिथे मी आपली फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो त्याच प्लेसला मी रिव्ह्यू टाकणार, नाहीतर मी नाही टाकणार.
0: म्हणजे तू आधी खात्री करून घेतोस की ही प्लेस आहे का फॅमिलीसाठी जाण्यासारखी, जाण्यायोग्य, आणि मगच तू त्याचे पेड प्रमोशन्स करतो. हे पण खूप चांगलं आहे. तू प्रमोशन केल्यामुळे एखाद्या बिझनेसची खूप ग्रोथ झाली आहे असा तू अनुभव सांगू शकशील?
1: उत्कर्ष, असं एक बिझनेसचा सक्सेस स्टोरी मी म्हणू शकतो की खूप बिझनेसला बेनिफिट झालाय, इमेन्स नंबर ऑफ बिझनेसला बेनिफिट झालाय. पर एक स्टोरी मी तुला शेअर करणार. एक हातगाडी होता, छोटासा हातगाडी निराला बाजार मध्ये, जो बर्गरच विकत होता. तिथं मी गेलो आणि त्याचा जस्ट एक व्हिडिओ टाकला आणि त्याला पण नाही माहिती होता की मी असं काही बनवत आहे. मी खाल्लं, व्हिडिओ बनवलं आणि टाकलं. मी व्हिडिओ टाकलं अराउंड 6 वाजता आणि 9 वाजता त्याचा कम्प्लीट स्टॉक संपणार. तो दिवसचे 30 बर्गर विकत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी 100 बर्गर विकले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल 200 बर्गर विकले. आणि त्याला पण नाही माहित होतं की काय होत आहे. त्याच्या प्रवास मध्ये कधी असा क्षण नाही आला की एकदम बिझनेस डबल ट्रिपल झालं. तर ते लोकांना विचार लागला की तुम्ही कसं आले इथं. तर 2-3 लोकांना सांगले की आम्ही हे पेज वर बघून आले. त्याचा मला कॉल आला की थँक्यू दादा, तू अगदी देवासारखा आमचे प्लेसला आला आणि आमचा बिझनेस ट्रिपल झाला. आतापर्यंत असं कधी झालं नाही होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर परत या आणि तुमचा ज्या काही चार्जेस आहेत ते घ्या आणि

0: अजून एक व्हिडिओ बनवा.
1: ओके.
0: त्यापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत होतो प्रमोशन. बट
1: म्हणजे तेव्हा त्याच्यापासून सुरुवात झाली की तुम्ही पेड प्रमोशन करायला लागले.
0: तर लोकच म्हटले की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देणार.
1: ओके. हे खूप मस्त आहे. म्हणजे ही कल्पना पण खूप छान आहे की जर आपण खूप चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स विकत असू किंवा तयार करत असू तर पेड प्रमोशन्सला काहीच हरकत नाहीये. आता सतत अल्गोरिदम ट्रेंड्स खूप बदलत असतात. सोशल मीडिया तर अल्गोरिदम्स वरच चालतो, तर त्यानुसार तू कॉन्टेंट स्ट्रॅटेजी कशी बदलतोस, कशी तयार करतोस?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्हिटी अँड कन्सिस्टन्सी. तुम्ही एक दिवशी व्हिडिओ बनवणार आणि अगदी कम्प्लीट महिनाभर काही नाही टाकणार तर नाही चालणार. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागणार. आणि सेकंड इम्पॉर्टंट इज क्रिएटिव्हिटी. जे काही कंटेंट तुम्ही बनवत आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे, शॉर्ट फॉर्म कंटेंट आहे असो या लॉंग फॉर्म कंटेंट असो, तुम्हाला क्रिएटिव्ह इज मॅन्डेटरी. आणि फर्स्ट 10 सेकंड्स ऑफ एनी व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण हुक म्हणतो. तो हुक पीपलला स्टॉप करतो, तर हुक इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि क्रिएटिव्हिटी, आम्ही दररोज मोर दॅन 5 व्हिडिओज बनवतो आणि उत्कर्ष प्रत्येक व्हिडिओ सेम असणार तर लोकांना इंटरेस्ट पण नाही येणार. तर आम्हाला पण चॅलेंज असतं, खूप प्रेशर असतं की काय नवीन करायचं. आम्ही तर कॅफेला प्रमोट करतो, अगदी दुसऱ्या तिसऱ्या कॅफेमध्ये मेन्यू पण सिमिलर असतं, तर हाऊ टू प्रेझेंट इट डिफरंट. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, तर 2 प्युअर व्हेज रेस्टॉरंटला कधी कशा डिफरंट प्रेझेंट करायचं, तर दॅट इज द टास्क. तर 1 इज कन्सिस्टन्सी, 2 इज क्रिएटिव्हिटी, 3 हुक अँड 4 इज पेशन्स.
1: ओके. आणि हीच तुझी रेसिपीतले सर्वात महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत जे खूप चांगलं प्रमोशन्स आणि खूप चांगला बिझनेस लोकांचाही वाढवताय आणि स्वतःचाही वाढवतायत. म्हणजे हा सोशल मीडियाचा काळ आहे, तर मग आजच्या युथसाठी कॉन्टेंट क्रिएशन करिअर म्हणून किती रिलायबल वाटतं तुला?
0: तर उत्कर्ष, आज तू पण मी पण सगळे बघतोय, सगळ्यांना कंटेंट क्रिएटर बनायचं, सगळ्यांना इन्फ्लुएन्सर बनायचं. तर सगळ्यांचा ड्रीमच आहे की मला कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. पर ऍज अ करिअर हे खूप डिफिकल्ट आहे. मी स्वतः माझे लाईफचे 10 वर्ष दिले आणि मला वाटतं की यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी. तुम्ही ह्याला फर्स्ट प्रायोरिटी नको द्या. तुम्ही तुमचा एक बिझनेस, तुमचा एक जॉब, ते सिक्युरिटी राहू द्या. सायमल्टेनियसली तुम्ही कंटेंट क्रिएशन पण करा. जेव्हा तुमचा इन्कम, ज्या तुमचा जो फिक्स्ड इन्कम आहे त्याच्याहून डबल ट्रिपल एव्हरी मंथ
1: कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला देत असेल, त्यानंतरच तुम्ही त्याला करिअर म्हणून पहा.
0: तर तेच मी सांगणार सर, प्लॅन बी शुड बी रेडी ऑलवेज.
1: कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी तरुण लोकांसाठी काय ऍडवाइस देशील तू?
0: ऍडवाइस मला युथला द्यावी वाटती आहे की तुम्ही ऑथेंटिक राहा. खूप युथ हे खूप चांगला कंटेंट करतो, मी त्याला कॉपी करू. जसं कंटेंट ती बनवते मी पण तसं कंटेंट बनवून. सर तुम्ही ऑथेंटिक राहा. तुम्ही ऍज अ पर्सन जे आहे तेच तुम्ही स्क्रीनवर दाखवा.
1: तुमच्या अंगात जी कला आहे,
0: राईट, तुम्ही डोंट ट्राय टू बी लाईक समवन. तुम्ही ऑथेंटिक राहा आणि तुमचा एक फिक्स जॉनर असो. तुम्हाला म्युझिक आवडतं तर म्युझिकवर कंटेंट बनव. कुकिंग आवडतं तर कुकिंगचा कंटेंट बनव. तुम्हाला अगर फॅशन आवडतं तर फॅशनचा कंटेंट बनव. तुम्हाला आता कॉमेडी आवडते तर कॉमेडी कंटेंट आहे. त्याचा खिचडी नको करा, एक जॉनर पकडून चाला. तर ते एक मेसेज येऊ लागतो की तुम्ही ऑथेंटिक राहा, तुमचा एक जॉनर फिक्स करा आणि पेशंट आणि कन्सिस्टंट राहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेन्स हे सगळ्यांचं मेन आहे क्रिएटिव्ह. आणि जर तुमच्या डोक्यात हर दिवशी न्यू आयडिया येत असेल तरच तुम्ही हे फील्डचा भाग बना.
1: हल्ली सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे आपोआप एक बर्डन येतं आणि सोशल मीडियाचं प्रेशर सुद्धा येतं. तर हे प्रेशर तू इंडिव्हिज्युअली कसं हँडल करतोस आणि ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणून कसं हँडल करतोस?
0: तर कॉम्पिटिशन हे खूप चांगली गोष्ट आहे. तर कॉम्पिटिशन बिल्ड्स प्रेशर, बट दॅट ऑल्सो ब्रिंग्स आउट मोर क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं की कॉम्पिटिशन आपणला अलर्ट पण ठेवते, क्रिएटिव्ह पण ठेवते आणि आम्हाला मोटिवेट पण करते की तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे प्रत्येक दिवशी.
1: तू स्वतःला कसं प्रिपेअर करतोस ह्या कॉम्पिटिशन साठी?
0: फ्रँकली सांगू तर मी जास्त नाही विचार करतो की काय होणार. मला जे काही चांगलं वाटतं मी खूप प्रेशर नाही घेत. की खूप प्रेशर आपण घेतलो ना तर काम नाही होऊ शकत. आणि हे क्रिएटिव्ह फील्ड आहे, तर हे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये प्रेशर घेऊन काम आपण करूच नाही शकत. तर मी जास्त प्रेशर नाही घेत कॉम्पिटिशनचा.
1: सो तू प्रेशर न घेताच क्रिएटिव्हली काम करतोस आणि बिझनेसेस पण प्रमोट करतोस, वेगवेगळ्या आयडिया घेऊन येतोस. तुझ्या या प्रवासातल्या काही स्पेशल मुवमेंट्स आहेत का ज्या तू आम्हाला सांगू शकशील?
0: तर खूप मुवमेंट्स आहे. मी टेडेक्स स्पीकर आहे, तर माझा ड्रीम होता की टेडेक्स

0: हे इव्हेंटला ॲज अ ऑडियन्स जायचं, बट मी एक नाही दोन नाही तीनदा टेडेक्स स्पीच दिले आहे. तर हे खूप अचीवमेंट आहे, मला खूप सत्कार पण भेटले लोकमत मधून, लिडिंग न्यूज पेपर मधून मला सत्कार पण भेटले, बेस्ट फूड, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड, तर ते पण एक मोटिवेशन मला आहे. अजून सगळ्यात मोठी बात आहे की मी ॲज अ को होस्ट दोन खूप मोठे टीव्ही शोला होतो, नॅशनल ज्योग्राफिक आणि हिस्ट्री टीव्ही 18 आणि मी को होस्ट होतो अलॉंग विथ साई तामनकर, मराठी ऍक्ट्रेस. तर ते खूप मोठा मुवमेंट आहे माझ्यासाठी. तर एक एपिसोड साई तामनकर सोबत होता आणि अनदर एपिसोड यशराज मुखाटे सोबत होता, आणि तो एपिसोड एअर झाला संपूर्ण जगात अँड आता पण युट्यूबला पण ते आहे. तर हे मुवमेंट माझ्या लाईफमध्ये खूपच स्पेशल आहे.
1: ऍक्च्युली खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे, पण हे तर प्रोफेशनली झालं. पर्सनल लाईफमध्ये अशी एखादी आहे का तुझी मुवमेंट की ह्या गोष्टीमुळे त्यात खूपच चांगलं वाटलं असेल किंवा जास्त भर पडली आनंदात?
0: ओके, तर सगळ्यात स्पेशल सण मला हे आहे का लाईफमध्ये, जेव्हा कधी माझी आई कुठे जाते आणि ती सांगते की मी हर्षवर्धन सी आई आहे, तर लोक खूप खुश होतात आणि त्याला सांगते की तुम्ही जन्म दिलाय खूप चांगले मुलाला. तर ते मला खूप अभिमानांशी वाटतंय की माझी आई जे काही मी करतो अँड ती शी इज प्राऊड. तर ते मला खूप चांगलं वाटतं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये की माझी आई खूप प्राऊड आहे माझ्यावर.
1: म्हणजे तुझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना ओळखलं जातंय ही खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. आता आपण एक छोटंसं रॅपिड फायर करूयात. तुला सर्वात जास्त काय आवडतं, फूड फोटोग्राफी की प्रमोशन?
0: टफ क्वेश्चन आहे की एक तर माझा पॅशन आहे आणि एक माझा इन्कम आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो मला फूड आवड.
1: ओके,
0: प्रमोशन असो की फोटोग्राफी मला फूड आवडतो.
1: मॉर्निंग शूट की नाईट शूट, केव्हा शूट करायला आवडतं?
0: नाईट शूट.
1: सोलो क्रिएशन की टीम वर्क?
0: टीम वर्क.
1: बिहाइंड द कॅमेरा की इन फ्रंट ऑफ द कॅमेरा?
0: अगदी मला बिहाइंड द कॅमेरा चांगलं वाटत होतं, आता इन फ्रंट ऑफ कॅमेरा.
1: ओके, ट्रॅव्हल कंटेंट जास्त आवडतं की फूड कंटेंट?
0: फूड कंटेंट.
1: एक अशी गोष्ट जी तुला इंस्टाग्राम बद्दल अजिबात आवडत नाही?
0: खूप लवकर अल्गोरिदम चेंज होता.
1: ओके, एक असा पदार्थ जो की तू रोज खाऊ शकतोस?
0: बिर्याणी.
1: ओके, तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय?
0: सो माझ्यासाठी सक्सेस म्हणजे हॅपीनेस.
1: मस्त, मजा आली. मी तुला काल परवा स्टॉक करत होते आणि त्यात मला तुझा एक 2014 फोटो सापडला ज्यात तुझे कूल हेअरस्टाईल. तर 2014 कूल हेअरस्टाईल मधला हर्षवर्धन आणि आता माझ्या समोर बसलेला 2026 मधला हर्षवर्धन, तुला काय बदल जाणवतो आणि किती ग्रेटफुल वाटतं तुला मागे वळून पाहताना?
0: तर हे प्रवास बघताना मला वाटतं की 2014 हर्षवर्धन आणि 2026 हर्षवर्धन ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी खूप वाढली आहे. दॅट हर्षवर्धन वॉज केअर फ्री, नाव मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हे दोन पेजेस. आणि मी कधी माझे फॉलोअर्सला फॉलोअर्स नाही म्हणतो, मी त्यांना फॅमिली म्हणतो. तर माझी जे 2 लाखांची फॅमिली आहे त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी मला वारंवार ट्रस्ट केलं आहे. तर ते मला खूप खूप चांगलं वाटतं.
1: खूप सुंदर उत्तर आहे तुझं हे. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. इतक्या मनमोकळ्या सहभागासाठी तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
0: उत्कर्ष, तुझ्यासोबत बोलून मला खूप चांगलं वाटलं आणि माझा खूप खूप आभार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरला मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल. आणि शेवटी मी हेच म्हणायला इच्छितो की जे कोणी हे शो ऐकत आहे त्यांना की जे काही तुम्हाला लाईफमध्ये करायचं आहे ते अगदी मनापासून करा, जे तुम्हाला मनापासून चांगलं वाटतं ते करा. कधी काय पण नेगेटिव्ह नको करा आणि क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी अँड पॅशन हे कधीच विसरा नको. आणि आणि जे काही तुम्ही लाईफमध्ये करू इच्छितो त्यांना अगदी 100% द्या आणि जे पण होणार ते चांगलंच होणार आणि तुमची क्रिएटिव्हिटी कधी संपू देऊ नका.
1: तर श्रोते हो, आता आपण ऐकली कॉन्टेंट क्रिएटर आणि उद्योजक हर्षवर्धन शाही यांची मुलाखत. आशा आहे तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटली असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सादरकर्ते होते रोशन जाधव. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण. चित्रपट ह्योच नवरा पाहिजे.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुल चिपळूण इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम.

तेव्हा नक्की ऐका बालजगत कार्यक्रम रविवारी 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, फटाकडी या चित्रपटासाठी बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:20 झालेत. आता संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका रचा झा. आदौ मुख्य वार्ताः. संसदा सूक्ष्म लघु मध्यमोद्यम विकास संशोधन विधेयकं 20-26 पारितम्. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य स्वकीयावासे एनडीए संयुतौ नव सम्मिलितैः विविध सदस्यैः सह मिलितवान्. अनेन संसदि अनुक्षणं जायमानेषु व्यवधानेषु गहनचिन्ता प्रकटीकृता. राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मू अद्य नवदिल्ल्याः राष्ट्रपति भवने 25th 2000 राष्ट्रीय हस्त निर्मित तंतुकला पुरस्कारान् प्रदत्तवती. अद्य भारतस्य उत्तर पश्चिम भागेषु अतिवृष्टिः अजायत. भारतस्य ग्रैंड मास्टर आर प्रज्ञानन्दः अमेरिका देशे आयोजितायां ग्रैंड चेस टूर सेंट लुइस रैपिड एंड ब्लिट्ज इत्यस्यां प्रतियोगितायां विजयं प्राप्तवान्. अपि च बैडमिंटन क्रीडायां

0: जी इति संस्थायाः सप्तपञ्चाशत्तमे दीक्षांत समारोहे भागं भजिष्यति। प्रधानमंत्री श्री मोदी 3,000+ छात्रान् संबोधयिष्यति, येषु 87+ शोधच्छात्राः समाविष्टाः। अत्रावसरे श्री मोदी मेधाविभ्यः छात्रेभ्यः संस्थायाः प्रतिष्ठितानि सम्मानानि प्रदास्यति। राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मू अद्य नवदिल्ल्याः राष्ट्रपति भवने 25th-2000 संत कबीर हस्त निर्मित तंतु कला पुरस्कारान् राष्ट्रीय हस्त निर्मित तंतु कला पुरस्कारान् च प्रदत्तवती। हस्तशिल्पिनां कलात्मकतां नवीनतां भारतीय परंपरायाः संरक्षणे तेषां योगदानं च सम्मानयितुं आहत्य 22 पुरस्काराः, 3 संत कबीर पुरस्काराः, 21 च राष्ट्रीय पुरस्काराः समर्पिताः। अस्मिन् अवसरे भारतस्य समृद्ध न्यासस्य सम्माननाय 4 स्मरणीय प्रैषचटिकाः अपि विमोचिताः। राष्ट्रपतिः देशस्य वस्त्र शिल्पिभ्यः उद्यमिभ्यः छात्रेभ्यः अथ अस्य क्षेत्रस्य समस्त जनसमुदायाय च शुभकामनाः प्रदत्तवती।
1: मैं देश के प्रतिभाशाली बुनाकारों, डिजाइनरों, उद्यमियों, विद्यार्थियों और भारत के हथकथा क्षेत्र से जुड़े सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ।
0: विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर न्यगादीत यत् पाकिस्तान देशेन सह भारतस्य संबंधाः केवलं आतंकवाद मुक्तौ एव अग्रेसारयितुं शक्यन्ते। अद्य लोकसभायां एकस्मिन् लिखितोत्तरे डॉक्टर जयशंकर स्पष्टीकृतवान् यत् पाकिस्तान अद्यापि अतिसीम्नि भारतं विरुध्य आतंकवादं अस्त्ररूपेण उपयुङ्क्ते। अद्य भारतस्य उत्तर पश्चिम भागेषु अतिवृष्टिः अजायत। भारतर्तु विज्ञान विभागेन अद्य नवदिल्ल्यां मध्यमतः तीव्र वृष्ट्यै पीतवर्णपरा संचेतना प्रख्यापिता। कोझिकोडे, कन्नूर, वायनाड, कासरगोड क्षेत्रेषु साम्प्रतं रक्तवर्णपरा संचेतना प्रख्यापिता। अथ क्रीडा वार्तासु। भारतस्य ग्रैंड मास्टर आर प्रज्ञानंद अमेरिका देशे आयोजितायां ग्रैंड चेस टूर सेंट लुइस रैपिड एंड ब्लिट्ज इत्यस्यां प्रतियोगितायां विजयं प्राप्तवान्। 20-वर्षीय प्रज्ञानंद पेनल्टी मेट इत्यस्मिन् चक्रे उज्बेकिस्तानस्य ग्रैंड मास्टर जावोखे सिंदारोव इत्यनेन सह स्पर्धां समीकृत्य विजयं सुनिश्चितवान्। बैडमिंटन क्रीडायां भारतस्य क्रीडिके रक्षिता रामराज अथ अश्मिता चालिया च अद्य दक्षिण कोरिया देशस्य आसन नगरे आयोजितायाः कोरिया मास्टर्स इत्यस्याः स्पर्धायाः महिलैकल वर्गे उपांत्य चक्रे प्रवेशम् अलभेताम्। अश्मिता चालिया जापान देशस्य क्रीडिकां हिना अकेची इत्येतां पराजित्य उपांत्य चक्रे प्रवेशम् अकरोत् इति वार्ताः।
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 6:30 झालेत। श्रोतेहो, आता रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण आनंद घ्याल लोकसंगीताचा। 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणाच्या कार्यक्रमामध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डे अर्थात शाश्वत शेती दिनानिमित्त शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हानं याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबारे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 7:15 पॉप म्युझिक, 9:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत। 10:00 कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये कमल भोंडे यांनी गायलेला राग चांद्रकंस। श्रोतेहो, हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम। आमचे उद्याचे कार्यक्रम असे आहेत, उद्या सकाळी 6:05 सुविचार आणि मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषी वाणी कार्यक्रमात जीवाणू खतांचा वापर याविषयी

ची माहिती ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आपण ऐकाल भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे यांचं. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, उद्या 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जीवन आनंद संस्थेचे कार्य याविषयी संदीप परब यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये रमाकांत परांजपे यांनी व्हायोलिन वादनात सादर केलेला राग तोडी. 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये ओळख स्पर्शांची, गुड टच बॅड टच याविषयी समुपदेशक अर्चना मुळे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आणि हळवा कोपरा प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध. 1:05 आपण ऐकाल कार्यक्रम गीतबहार. 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 2:00 सायंकाळी 5:02 आपण ऐकाल कार्यक्रम गीतसंध्या. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 आपण ऐकाल कार्यक्रम गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:15 गझल. 8:30 इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये गिरीमल्लप्पा भजनत्री यांचं शहनाई वादन. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता आनंद घेऊया लोकसंगीताचा.

0: मंगेश दत्त आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलत. संगीत होतं देवदत्त साबळे यांचं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

0: नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. मुख्य स्वर होता सुलोचना चव्हाण यांचा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलत. गायक कलाकार आणि गीतकार होते कृष्णा शिंदे. श्रोतेहो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: 200 वर्षांचा गौरव,
2: 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

0: होतं मधुकर पाठक यांचं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796999 1827. नियम वाटी लागू.

0: मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं वामन कर्डक यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं रंजना शिंदे आणि सहकलाकार यांनी.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 10 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लोकसंगीत कलाकार नंदकुमार केळकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
2: प्रत्येक अभंगाला ती चाल लावताना त्याचा अर्थ जो आहे अभंगाचा, एखादा अभंग आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, काय ह्याच्यामध्ये गंमत काय, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, ह्याच्यामध्ये गोड गोड हा शब्द आलेला आहे,
1: तो गोडवा आला पाहिजे,
2: तर त्या चालीमध्ये गोडवा तो असायलाच पाहिजे. नामा म्हणे किती हरी तुझे प्रेम, ह्या शब्दामध्ये प्रेम आहे, मग त्या तुमच्या ओळीमध्ये गाताना तुम्ही प्रेम नाही दाखवलात गाताना, मग त्या अभंगाला आणि त्या गाण्याला काय अर्थ नाही.
1: बरोबर.
2: म्हणजे कसं, नामा

0: त्या गाण्यामुळे गवळण असो अभंग असो त्या गाण्याच्या अर्थाप्रमाणे त्या अभंगाची चाल असायला पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, 10 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता जरूर

का कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं रंजना जोगळेकर यांनी. श्रोतेहो, लोकसंगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई, अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

0: आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्यलढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमतानं एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यांमुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बझार उपक्रमाची आज सांगता झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा

0: एकवीस अठरा एकोणीस एकवीस एकोणीस एकवीस असा पराभव केला तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा वीस बावीस एकवीस पंधरा एकवीस एकोणीस असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी एमएमआरडीएचे सिंगापूरच्या टेमासेक सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री या तीन कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून $101 कोटी परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. सुरबाना जुरोंगनं यापूर्वीच रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे. 324 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हा प्रकल्प उभा राहणार आहे. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर विमानतळावर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपावर टीका केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. So easy.
5: फसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी

0: 0796-999-1827. नियम अटी लागू.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा.
5: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे.
4: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे.
5: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टीहीनांसाठी हा संकल्प करा.
0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 वाजतात. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि त्यानंतर 7:30 माझं आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 7:15 वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं एसआयआरसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगाने यापूर्वी

0: दिलेले वेळापत्रक प्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहेत. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेले आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी बियलोनी व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणीय पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्यानंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण हे मुदतवाढ फार महत्त्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
1: सर, आतापर्यंत बीएलओंच्या गृहभेटीदरम्यान SIR प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
0: राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचं गणना पत्रक पोहोचलेले आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचं सहीसह आलेलं आहे, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकलं नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे, त्यांनासुद्धा तसेच आहे. म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेले आहेत.
1: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
0: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचं नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केलं तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे, त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुकसुद्धा आहे परत येण्यासाठी, त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव्ह करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट, फ्लॅट, घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल, मूळ ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत, त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई, ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. ते तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे, नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेले आहेत, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत. पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात, किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागते. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
1: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे, मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या SIR यादीत आहे, काहींचं केवळ आई वडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
0: गणना पत्रक मध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले, अस्तित्वात असलेले, मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे एपी कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचा फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही, फक्त फोटो बदलायचं असेल तर नवीन त्यांचं फोटो देऊ शकता, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग

0: मध्ये मॅपिंग जुळवणी म्हणतो. 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाच्या जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही, हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ECA वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eca.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण BLO देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी BLO स्वतःच मॅपिंग केलेलं आहेत. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले, कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहेत. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने आमच्या BLO पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहेत, माझं नाव मिळत नाही आहे, आई वडिलांच्या मिळत नाही, मी काय करू. काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2 मध्ये माहिती असो नसो भाग 3 भरायचं. 3 मध्ये काय आहेत, सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहेत, हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीची माहिती मिळाले नाही मिळाले आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 भाग आहे. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार. त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहेत. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगांच्या सूचनाप्रमाणे 11 किंवा त्यांचे इक्वलन समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांच्या आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे.
1: सर, दरवर्षी जेव्हा केवळ SIR म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात, पण आत्ता मात्र BLO गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशा वेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे?
0: आपल्या विशेष पुनरीक्षणमध्ये 2 पुनरीक्षणचा भाग आहे. एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002 नंतर महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादी तसेच राहील, त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचं असेल तर फॉर्म नंबर 6, काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचं नाव वगळायचं असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळ आपल्याकडे आत्ता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते. ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी तयार करणार आहोत. त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणनापत्रक ते माहिती असलेले मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 भाग असले गणनापत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृहित धरून पुढे जाण्यात येतं. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षणमध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्वाचा तपासणी करण्यात येते. त्यासाठी जुळवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं, काही बदलायचं, हे काय काम असेल. प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्रामप्रमाणे 24/8 प्रसिद्धी होणार आहे. 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्त्वाचे नवीन युवा मतदार आहेत त्यांना 24

0: नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहेत. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात.
1: सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं?
0: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणना पत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपल्या नाव येणारच आहेत. आपण फॉर्म भरून नाही दिलं तर, कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही, परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण विषयी प्रश्न विचारले, मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी

0: आपण विषयी प्रश्न विचारले मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकता. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता. परंतु असा गृहित धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असा आपल्याला सूचना आहे.
1: सर, आता SIR साठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
0: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाचा नागरिक आहेत. नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाही आहे, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाचा भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948 दिनांक 7 ऑगस्ट 2026. मंडळी, आज माझं आवार माझं शिवार या सदरात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. निर्मिती केंद्र आहे पुणे.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात 7 ऑगस्ट शाश्वत कृषी दिन या निमित्ताने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्र शासनानं 7 ऑगस्ट हा दिवस

0: शाश्वत कृषी दिन किंवा शाश्वत शेती दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा केली आहे. हा भारताच्या हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस आहे. या दिवसाचं उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक शेती पद्धतींना प्रोत्साहन देणं आणि शाश्वत अन्न सुरक्षा निर्माण करणं. शाश्वत शेतीचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे मृदा व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर, जैवविविधता आणि रासायनिक मुक्त उत्पादनं. शेतातील मातीची सुपीकता टिकवून ती सेंद्रिय कर्बाच्या मदतीनं सुधारणे. ठिबक सिंचन आणि पावसाच्या पाण्याच्या संवर्धनावर भर देणे. एकाच पिकाऐवजी संमिश्र पिकं आणि स्थानिक बियाण्यांचा वापर करून जैवविविधता जपणे. कीटकनाशकांऐवजी निमार्क नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे. शेतकरी बंधूंनो, शाश्वत कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. आपण सर्वांनी रासायनिक अवशेषमुक्त अन्नाचा स्वीकार करून निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या शाश्वत शेती मोहिमेला बळ दिलं पाहिजे. याच उद्देशानं आजच्या कार्यक्रमात आपण विजय सांबरे यांना आमंत्रित केलं आहे. विजय सांबरे हे अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यातल्या अश्वी बुद्रुक या गावातील रहिवासी आहेत. यांनी वाणिज्य विषयातील पदवी घेऊन पुणे येथील इकोलॉजी सोसायटीमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन या विषयात पदविका पूर्ण केली. शाश्वत शेती, गावरान बीज संवर्धन, डांगी गोवंश संवर्धन, देवराई जपणूक, अकाष्ट वन उपज आधारित उपजीविका, वनसंवर्धन आणि आदिवासी हक्क याविषयी कायद्याची अंमलबजावणी इत्यादी विषयांवर भीमाशंकर ते कळसुबाई या उत्तर सह्याद्रीतील प्रदेशात लोककेंद्री प्रक्रिया, संशोधन आणि लेखन प्रक्रियेत यांचा सहभाग असतो. जैवविविधता संवर्धन याविषयी महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प 2014-2020 अशी 6 वर्ष प्रधान संशोधक म्हणून यांनी काम केलं आहे. सध्या देश पातळीवरील NTFP EP नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या सुकाणू समितीचा सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रोते हो, शेती, पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांच्यासोबत बातचीत सुरू करूया. विषय आहे शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास, संधी आणि आव्हानं. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न असा आहे, शाश्वत शेती म्हणजे नेमकं काय, याची परिभाषा आपण काय सांगाल आणि पारंपरिक शेतीपेक्षा ती कशी वेगळी ठरते?
1: शाश्वत शेती कशाला म्हणायचं? तर आमच्या असं लक्षात आलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्या शेतीतून 4 पैसे पण मिळाले पाहिजे, आर्थिक लाभ पण झाला पाहिजे आणि त्याचसोबत शेतीची जी काही परिसंस्था आहे ज्याला आपण शेतीशी संबंधित जे नैसर्गिक घटक आहेत, मग माती असेल, पाणी असेल, बी बियाणं असतील किंवा इतर वनस्पती आणि विशेष म्हणजे पशुपालन, ते पशुपालन आणि शेती म्हणजे शेतकऱ्याचं कुटुंब म्हणजे सगळंच आलं ना. त्याच्यामध्ये गोवंश आला, शेळ्या आल्या, मेंढ्या आल्या, म्हशी आल्या, कोंबड्या आल्या, जे ज्याला पशुधन म्हणतो आपण, आणि ते सगळं त्याचा एक कुटुंबाचाच तो भाग असतो. तर हे सगळं टिकवणं म्हणजे एका बाजूला शेतीशी संबंधित जैविक घटक, त्या शेतीची परिसंस्था आणि दुसऱ्या बाजूला शेतीचं अर्थकारण, म्हणजे थोडक्यात ती शेती इकोलॉजिकली आणि इकॉनॉमिकली सस्टेन असावी या दृष्टिकोनातून आम्ही तो सगळं काम सुरू केलं. आणि मग त्याच्यात मग ते सगळे कृषी परिसंस्थेतले सर्व घटकांचा विचार म्हणजे त्याच्यामध्ये अगदी मानव सुद्धा.
0: म्हणजे सर असं म्हणता येईल की भारतीय शेती संस्कृती जी आहे हीच शाश्वत शेतीचा गाभा आहे.
1: अगदी अगदी.
0: आणि त्याच दृष्टीने आता आपण परत त्याकडे वळतो.
1: बरोबर. आपल्याकडे तर शेतीशी संबंधित जे काही पारंपरिक ज्ञान आहे किंवा कौशल्य आहे, पण महाराष्ट्र जर आपण लक्षात घेतला तर इथं ते सगळं आपल्या लक्षात येतं की इथली जी शेती, तिथले शेतकरी, त्यांची पीक पद्धती, त्यांचं पशुपालन हे खूप बहुविध पद्धतीचं आहे असं. आणि मग त्याच्यातले जे वैविध्य आहे आणि त्या वैविध्यानुसार शेती करण्याच्या पद्धती, मशागतीच्या पद्धती, पिकाच्या वेगवेगळ्या जाती, त्याचा कालावधी, त्याचं व्यवस्थापन, हे सगळं पारंपरिक ज्ञान शेतीशी संबंधित आपल्याकडे आहे. शेतकरी पेरणी करतो, शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्या जाती जपतो, किंबहुना त्यांनी शेतकऱ्यांनीच पिकांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण केलेल्या आहेत. आपला 10,000 वर्षाचा शेतीचा इतिहास आहे. तर हे सगळं शाश्वत शेतीसाठी तिथल्या स्थानिक माणसाचं शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, शेतीशी असणारं त्याचं जैव सांस्कृतिक नातं

0: गीतं, लोकगीतांच्या माध्यमातून आपण त्याचा आपल्या लक्षात येतो. शाश्वत शेतीतल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा दृष्टिकोन, बऱ्याचशा प्रॅक्टिसेस या आपल्या भारतीय कृषी संस्कृतीमध्ये आहे.
1: बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की मातीचं आरोग्य, जलसंधारण आणि जैवविविधतेचं संरक्षण यामध्ये शाश्वत शेतीची भूमिका नेमकी काय आहे?
0: खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना, आदर्श गाव योजना वगैरे या सगळ्या गोष्टी, खूप चांगलं काम सुरू झालं. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये तीन घटक खूप महत्वाचे होते, जलसंवर्धन करणं, वृक्ष संवर्धन करणं आणि सर्वात महत्वाचं मृदा संधारण करणं. महत्वाचा जो विषय मातीशी संबंधित तर ती भूमी सुपोषणाचा विषय आहे. म्हणजे ती भूमी सुपोषण ही संकल्पना आहे ती आपल्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक होत्यात. कारण जमिनीची सुपीकता कशी जपायची, फेरपालट्याची पिकं घेऊन कशी जपायची, किंवा त्याच्यासाठी खत कोणतं वापरायचं, मशागत कोणत्या हंगामामध्ये करायची, कोणत्या नक्षत्राच्या दरम्यान ते मशागत करायची, हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्या. त्याच्यामध्ये हे जी माती जी आहे तिचं सुपोषण करणं, तिची सुपीकता टिकवणं, आणि मग ती जर माती जमीन सच्छिद्र असेल तर निश्चितच ते जलसंधारणाची जी प्रक्रिया आहे किंवा मृदा संधारणाची जी प्रक्रिया आहे तर ती जो पडणारा पाऊस आहे किंवा अति पाऊस पण पडतो, आता हवामान बदलामुळे तर आपण पाहतो खूप एकदम पाऊस पडतो. जमीन जर सुपीक असेल, जमिनीमध्ये गांडुळं असतील, जमिनीमध्ये जीवजीवाणू जर असतील, सजीव जमीन असेल तर ते पाणी सगळं तुमचं याच्यामध्ये मुरतं. तर त्याचं एक महत्वाचं स्वस्थळी जलसंधारण, माती जर सुपीक असेल तर ते उत्तम पद्धतीने होतं, आणि जर जमीन प्रदूषित असेल, निर्जीव असेल, तर याच्यामध्ये जलसंधारणाची जी प्रक्रिया आहे जी ज्याला स्वस्थळी इन्सिट्यू कॉन्झर्वेशन ते आहे, ते पाणी ज्या स्वस्थळी जिरायला हवं, तर ते ती प्रक्रिया निश्चितच या शाश्वत शेतीच्या माध्यमातून. खरं शाश्वत शेती म्हणजे वेगळं काय नाही, नैसर्गिक घटकांचं जतन संवर्धन हेच त्याच्यामध्ये आहे.
1: बरोबर. म्हटलं जातं की जेव्हा आपण विविधता आणतो त्यावेळेला आपल्याला सुपोषण मिळतं, त्यातली पोषकता कळते. तर पिकांमधली ही जी विविधता आहे ही शाश्वत शेतीसाठी किती महत्वाची आहे?
0: खूप महत्व आहे त्याचं. जर आज आपण शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतीतली जैव विविधता तर महत्वाची आहे शाश्वत शेतीसाठी, पण त्याच्यासाठी माती, पाणी, जीव, जीवाणू, गांडळं, पिकांच्या विविध जाती, त्यांची वाणं, पाळीव प्राणी, मगाशी तुम्हाला जसं सांगितलं, त्यांच्या विविध जाती, प्रदेश न्याय आणि प्रदेशनिष्ठ जाती, हे पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. पारंपरिक वाहन तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष त्या स्थानिक वातावरणामध्ये जपून ठेवलेली, त्याची विविधता पण जपलेली आणि त्याची शुद्धता पण जपण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न झालेला आहे. तर थोडक्यात जैवविविधता आणि शेतीचं जैव वैविध्य हे शाश्वत शेतीमध्ये वेगळं महत्व आहे. बऱ्याच वेळेस आता मधमाशीच्या बाबतीत खूप चर्चा सुरू असते, मधमाशा खूप झपाट्याने कमी होत आहेत, विशेष करून रसायनांचा वापर, कीटकनाशक आणि पिका, म्हणजे त्या तुमच्या परिसरामध्ये झाडावर राहणाऱ्या राहिल्या, त्याच्यामुळे फुलोरा संपला, त्याच्यामुळे मधमाशेला आदिवास राहिलेला नाही. तर ते मधमाशा जर नाही टिकल्या तर कदाचित भविष्य सजीव सृष्टी पण टिकणार नाही असा पण धोका सांगितला जातो. तर थोडक्यात शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून मधमाशांची विविधता असेल, फुलपाखरांची विविधता असेल, पशुपक्ष्यांची विविधता असेल, तर ज्याला आपण बीज, बटरफ्लाय आणि बर्ड्स याचं पण फार वेगळं महत्व आहे. म्हणजे शेती आणि पक्षी, ज्याला अॅग्रो ऑर्निथॉलॉजी हा जो विषय आहे, तर या विषयावर फारसं आपल्याकडे काम झालेलं नाही. काही तरुण त्या विषयावर काम करतात पुरंदर तालुक्यातले. तर थोडक्यात हे मानव आणि निसर्गातले विविध घटक जे आहेत, त्या घटकांचं आणि मानवाचं जे काही जैव सांस्कृतिक नातं आहे, तर ते समजून घेणं, टिकवणं हा पण शाश्वत शेतीकडे महत्वाचा मार्ग आहे.
1: आपण बोललात की हवामान बदलामुळे नेमके परिणाम आपल्याकडे भरपूर दिसून येतात, पाऊस अचानक येतो किंवा वाढतो आणि कधी एकदमच थांबून जातो, तर हवामान बदलाचा शेतीवर नेमका काय परिणाम होत आहे, शाश्वत शेती त्यावर कशी मात करू शकते?
0: मानवी अस्तित्वाला हे सगळ्यांचे धोके आहेत. आपण जर त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि आपण हायत्याच पद्धतीने सगळं आपलं शेती करत राहिलो तर मग हवामान बदलाला आपली शेती तोंड देऊ शकणार नाही, ज्याला क्लायमेट रिझिलियंट अॅग्रिकल्चर आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी ही शाश्वत शेती खूप महत्वाची. आता होतंय काय, हवामान बदलाचा शेतीवर जो परिणाम होतो तर त्याच्यावर मात करण्यासाठी हे जे काही प्रदेशनिहाय, ऋतुनिहाय, दरवर्षी कसा बदल होतो याचे ऑब्झर्वेशन, याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसोबतच ज्या वेगवेगळ्या शेतीशी संबंधित सरकारी यंत्रणा, कृषी विद्यापीठ असेल, म्हणजे गेले हजारो वर्ष शेतीतलं जे काही आपले अनुभव आहेत, पारंपरिक ज्ञान आहे, कौशल्य आहे, जे काही संचित आहे आपल्या शेतीशी संबंधित, याचं पुनरावलोकन करणं. तुम्हाला मी सांगतो, क्लायमेट रिझिलियंट अॅग्रिकल्चर, ज्याला आपण हवामान बदलाला तोंड देणारी जी शेती पद्धत किंवा पशुपालन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठीचे उत्तर

0: पण आपल्याकडेच आहे. तर ते फक्त जरा त्याचं तारतम्य बाळगून आणि काळानुरूप त्याच्यामध्ये काही बदल करून शाश्वत शेतीमध्ये पीक पद्धत आणणं तर ते खूप महत्वाचं आहे. एक फार महत्वाचा याच्यात विषय बघाशी आपण जो मुद्दा मांडला का पिकातली विविधता काय आणि मग ते आपण शाश्वत शेतीशी त्याचा काय संबंध आहे. इकडं वंशबुडी झाली तरी चालेल, वंश बुडाल तरी चालेल, पण बी बुडी नको व्हायला, हे बियाणं टिकलं पाहिजे. तर ही जी आपल्याकडची जी परंपरा आहे तर ती रिस्क मॅनेजमेंटचा फार मोठा भाग आहे ना तो.
1: विजयजी, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि शाश्वत शेती असे आपण तीन शब्द ऐकतोय, तर यामध्ये नेमका फरक काय आहे, काय सांगाल आपण?
0: ते फार तसं मजेशीर आहे. म्हणजे गेल्या 25-30 वर्षापासून ज्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात, 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आणि एकूणच भारतामध्ये पण वेगवेगळ्या भागामध्ये ही जी सेंद्रिय शेती आहे त्याला ऑर्गॅनिक फार्मिंगच्या वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले, त्याला कोणाचाही सपोर्ट नव्हता, शेतकऱ्यांनी स्वतःहून सुरू केले होते. समजा आमची आश्विर शेती, मला दिसतंय का आमची जमीन आता नापीक होणार किंवा आमचा खर्च वाढतोय, उत्पादन तसं वाढत नाही, तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती सुरू करायची. त्याचे वेगवेगळे प्रयोग त्यावेळी सुरू झाले. मग आता त्याच्यात कसं आहे, तुमचा जो शब्द आहे ना हा फार गुगली टाकणार आहे. म्हणजे अनेक वेळेस लोक म्हणतात आम्ही सेंद्रिय शेती करतो, मग त्यांना विचारतो बाबा तुम्ही सेंद्रिय शेती करता म्हणजे काय करता? काय नाही, आम्ही ते दुकानात जाऊन सेंद्रिय खतं आणतो, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचे पण हे मिळतात, वेगवेगळे ब्रँड आलेले आहेत, मग आमचे ते ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. म्हणजे मग तो मग मोठा प्रश्न पडतो, मग शेती जर तुम्हाला कमी खर्चाची शेती काय, शेतीतला अर्थकारण फार विचित्र आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये स्वतःच्या मालाचा भाव ठरवता येत, त्याच्यामुळे शेतकऱ्याला स्वतःचा उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादन खर्च जसा कमी होईल तसं त्याचं नफ्याचं प्रमाण वाढतं. मग अर्थातच मग शेतीतले जे काही वेगवेगळे नैसर्गिक घटक आहे, माती पाणी आणि या सगळ्या गोष्टी, तर याच्यावरचा खर्च तुमचा किंवा याची सुपीकता जर टिकून राहिली तर शेतीचं उत्पन्न शाश्वत उत्पन्न तुम्हाला मिळत राहत, हा त्याच्यातला दृष्टिकोन आहे. म्हणलं मग तुम्ही जर बाहेरून सगळं विकत आणता मग उद्या याच्या किमती वाढत गेल्यानंतर तुमचा जरा आत्मनिर्भर शेती जी आपण म्हणतो संकल्पना, म्हणजे खरं तर शाश्वत शेतीला तो एक शब्द आहे आत्मनिर्भर शेतीचा पण आपण म्हणू शकतो, अशा खूप संकल्पना तयार होऊ शकते. तर मग थोडक्यात ती सेंद्रिय शेती होऊ शकते. आता गो आधारित किंवा पशुधन आधारित सेंद्रिय शेती आहे, तर थोडक्यात निसर्गातले वेगवेगळे घटक जपत करणारे शेती पद्धत. आता सेंद्रिय शेतीच्या चर्चा होत असताना नैसर्गिक शेतीची पण एक वेगळी मांडणी पण आपल्याकडे सुरू झाली, तर ती शेती परिसंस्था आधारित शेती. म्हणजे नैसर्गिक शेती जर तुम्ही सह्याद्रीतल्या जंगलामध्ये किंवा हिमालयातल्या पहाडामध्ये जर ती शेती असेल तर तिथल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून, मग तिथं कदाचित तुम्हाला शेणगोमूत्र मिळणार नाही, मग तिथला पालापाचोळा असेल, तिथला सगळा झाडोरा असेल, त्याचा वापर करून शेती केली जाते. भूतानमधली जी शेती तर ती ह्याच पद्धतीची, तर ती निसर्ग शेतीची. त्यानंतर जिथं जलस्रोत, नद्या, तलाव, त्याच्या आजूबाजूला जी शेती केली जाते तिथली नैसर्गिक शेती ही तिथल्या जलपरिसंस्थेवर अवलंबून आहे. तर थोडक्यात आपल्याकडच्या ज्या ज्याला इकोसिस्टम अप्रोच जो म्हणतो, तर शेतीमध्ये इकोसिस्टम अप्रोचचा विचार करून, म्हणजे तिथली सृष्टी व्यवस्था जी आहे तर त्याच्या त्या सृष्टी व्यवस्थेच्या आधारे शेती करणं, म्हणजे ती एक नैसर्गिक शेती त्याच्यामध्ये आहे. खरं तर त्याच्यात घरगुती किंवा आजूबाजूच्या वेगवेगळ्या निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचा वापर करून, समजा 10-12 प्रकारच्या ज्या विषारी वनस्पती आहेत तर त्याचा अर्क काढून दशपर्णार्क केला जातो आणि त्याची फवारणी केली जाते, अशा खूप वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. तर हे सगळं काय, तर हे त्या नैसर्गिक शेतीचाच एक भाग आहे. आता मग अलीकडे आता बरंच चर्चा होती जैविक शेती या नावाने पण ती पुढे येते, विषमुक्त शेती आहे, रसायन विरहित शेती कोणी म्हटलं जातं, कोणी त्याला पारंपरिक शेती पण म्हटलं जातं. आता काही कन्फ्युजन्स निर्माण करणारे लोक रेसिड्यू फ्री पण ऍग्रिकल्चर म्हणतात. तर थोडक्यात ह्या ज्या पद्धती आहेत, सेंद्रिय शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, तुमची जैविक शेती असेल, पारंपरिक शेती असेल, ह्या सगळ्या शाश्वत शेतीला याचा मोठा आधार आहे. आणि शेवटी ते काय, एरिया स्पेसिफिक आणि मी तर म्हणाल फार्मर स्पेसिफिक. तुमची शेती म्हणजे आपण एकाच गावात राहतो पण तुमच्या मातीचा प्रकार आहे, माझी माती असेल, माझं पाणी असेल, माझ्याकडचे कौशल्य, मी किती वेळ त्याच्यात देऊ शकतो, तर हे सगळ्याचा विचार करून ती एक शाश्वत शेती पद्धत आपल्याला प्रत्येकाला रूढ करावं लागेल, प्रत्येक गावानुसार प्रदेशानुसार त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. मला नाही वाटत म्हणजे त्याच्यामध्ये नो कॉपी पेस्ट नो रिप्लिकेशन, रिप्लिकेबल मॉडेल हे शाश्वत शेतीमध्ये कुठेही तुम्हाला लागू होऊ शकत नाही.
1: बरोबर. आजच्या काळात शाश्वत शेतीची गरज पूर्वीपेक्षा अधिक का भासते?
0: खरं तर मी असं म्हणाल का पूर्वीचा काळ काय आणि आजचा काळ काय, शेवटी शेती जी केली जाते तर त्याच्यामधली शाश्वतता जपणं, तर शेतीत पण शाश्वतता शोधायची कारण खूप आहेत, तर ते तसे सूक्ष्म पातळीवरचे आहे, समग्र पातळीवरचे पण आहेत. आज आपण शाश्वत शेतीचा विचार करतोय, तर मग त्यावेळेस मग शेतकऱ्याची पण ती एक जबाबदारी आहे का, जे निसर्गाचा जे

0: संतुलन ढासळत आहे, ज्या परिसंस्था उद्ध्वस्त होत आहेत किंवा नद्या प्रदूषित होत आहेत, पण मग प्रत्येक आपल्याकडचा जो समाज घटक आहे त्या समाज घटकातला एक भाग म्हणून शेतकऱ्यांचा पण ही जबाबदारी आहे. शाश्वत शेतीची आणि मग निसर्गातला समतोल ढासळून न देता शेती केली तर तुमचं एक पर्यावरण संरक्षणाला तुमचा एक त्याच्यातून सपोर्ट तयार होतो. त्यानंतर माती पाणी याचं प्रदूषण आहे, तर त्याच्यामुळे पर्यायाने अन्न पण आपलं प्रदूषित होत आहे. वेगवेगळे शेतीशी संबंधित मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे जे काही कोणातून नैसर्गिक घटक आहेत, ज्याला आपण जल, जंगल, जमीन, जनावर आणि मग जन असे सगळे ज आहेत, जची बाराकडे, जन म्हणजे लोक, तर यांचं जे सगळं काही नातं आहे तर ते नातं एकदम तुटतंय आता. पण शाश्वत शेतीमध्ये हे पण आहे ना, मनुष्यबळ आणि दृष्टिकोन त्याच्यामध्ये येतो. दुसऱ्या बाजूला आज घडीला शेतीचा जो काही वापर होतोय आणि शेतीकडे जे पाहिलं जातं ती ऊर्जा प्रधान शेती किंवा ज्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इंधन मिळतील, ऊस शेतीचा तोच विचार होतोय. साखरेसाठी आता ऊस लावण्याची गरज नाही असं सगळे सांगितलं. आता आपल्याला इथेनॉलवर गाड्या चालवायच्या, पळवायच्या गाड्या, तर मग त्याच्यामुळे मग आपल्याला मग हे सगळं ऊस ऊर्जा प्रधान इंधन प्रधान शेती कुठं जो सरकारचे सगळे धोरण आहेत, मग त्याच्यात ऊस मका सोयाबीन वगैरे ठराविकच हाताच्या बोटावर मग इतकी पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात आली जगात. म्हणजे मी तर म्हणेल का जे शेतकरी कुटुंब आहे त्याचीच अन्न सुरक्षा धोक्यात आहे, तोच पिशवी घेऊन बाजारात जातो. मध्यमवर्गीय नोकरदार लोक जसं पिशवी घेऊन बाजारात जातात तसंच आमच्या आश्वी गावातला पण शेतकरी पिशवी घेऊन बाजारात जातो, रेशनला रांग लावतो, स्वतःकडे शेती आणि रेशनचं गहू तांदूळ घेऊन येतो. हे चित्र विदारक आहे खूप. तर मग या दृष्टिकोनातून खूप गरज आहे शाश्वत शेतीची, त्याच्यात आत्मनिर्भरता पण आहे त्या शेतकरी कुटुंबाची शाश्वत शेतीमध्ये, नाही फक्त दुसऱ्याला विकण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी नाही, स्वतःचा स्वतःला पण अन्न मिळणं गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्याचं जे अर्थकारण, जे कोलमडलेलं अर्थकारण आहे, तो जो पूर्णपणे बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहे, मग अगदी बी बियाणं, खत, औषधं, तर शेतीच्या मालाची विक्री याच्या बाबतीत तो एकदम बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहे. आपण ती बाजार व्यवस्था नाकारू शकत नाही, पण त्याच्यावरचं जे काही नियंत्रण आहे त्याच्या बाबतीत त्या बाजार व्यवस्थेशी त्याचं जे काही बार्गेनिंग आहे तर ते बार्गेनिंग राहिलेलंच नाही. तर असे खूप आंतरविरोध असणारे किंवा वेगवेगळे डायनॅमिक्स या विषयामध्ये आहेत, तर त्याच्यामुळे ही शेती ही शाश्वत होण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे त्याचा विचार करावाच लागणार आहे.
1: बरोबर आहे. शाश्वत शेती स्वीकारताना आपल्या शेतकऱ्यांसमोर खूप सारी आव्हानं उभी राहतात, ही आव्हानं कोणती आहेत काय सांगाला?
0: वेगवेगळे आव्हानं आहेत. मी याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पण पाहिजे, म्हणजे शेतीतलं जे काही मानसशास्त्र आहे ऍज अ फार्मर म्हणून जी काही सायकोलॉजीचा जर आपण विचार केला तर तोच परत मुद्दा येतो का त्याला ती डिग्निटी वाटत नाही. मी शेतकरी आहे, तुम्हाला मी सांगतो 20 एकर 30 एकर शेती सांभाळणारे लोक, त्याच्यात लाखो रुपयाचा उलाढाल त्या शेतीत होती, हा त्या शेतीतला नफा कमी जास्त होतो, पण हे सगळं करून एवढी मोठी उलाढाल करून पण जर त्याला जर विचारलं ना काय करतो, काय नाही शेती करतो, काय नाही शेती करतो, हा जो नैराश्याचा जो भाव आहे तर तो नैराश्याचा दृष्टिकोन आहे, जो न्यूनगंड जो मनामध्ये, तो फार मोठं एक त्याच्यातलं आव्हान आहे. त्यानंतर कन्फ्युजन्स खूप आहेत, गोंधळात टाकतो त्याला कन्फ्युजन म्हणून त्याला कळत नाही, मग त्याच्यावर मात करणं आणि मग आणि ती मात आहे ना त्याला कुणी रेडीमेड काही सांगू शकणार नाही. शेवटी जे आत्मज्ञान आहे आपल्याला, जे आपल्या अनुभवातून आलेलं जे काही जे ज्ञान आहे ते फार महत्वाचं आहे. आणि मग शेतीत ते वेगवेगळे प्रयोग करत असताना ते आपल्याला आपली स्वतःच शाश्वत शेतीचं एक प्रारूप तो शेतकरी निश्चित करू शकतो.
1: आपण शाश्वत शेतीबाबत इतका वेळ बोलतोय, आपल्याकडे यशस्वी प्रयोग देखील झाले असतील शाश्वत शेतीचे, आपण स्वतः देखील यावर काम केलेलं आहे, तर असे एखादे प्रेरणादायी उदाहरण आपण सांगू शकतो?
0: खूप सांगता येतील. म्हणजे मागील 3 दशकांपासून असंख्य शेतकरी या शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गोआधारित, पशुपालन आधारित शेती याच्यावर खूप उत्तम काम करणारे लोक आहेत. तर आपण जर त्याच्यात जर विचार केला ना तर खान्देशामध्ये विश्वास पाटील नावाचे शेतकरी आहेत, तर त्यांच्यावर पुस्तकं पण प्रकाशित आहेत. विदर्भामध्ये सुभाष शर्मा नावाचे शेतकरी उत्तम पद्धतीने सेंद्रिय शेती अनेक 30 वर्षापासून करतात, त्यांना यावर्षीचा पद्मश्रीचा पुरस्कार पण मिळालेला आहे. बदलापूरचे राजेंद्र भट आहेत कोकणात, राजेंद्र भटांनी नैसर्गिक शेतीचे खूप उत्तम प्रयोग केलेले आहेत. मल्टीलेअर फार्मिंग, कमीत कमी मशागत करून किंवा अगदीच मशागत न करता शेती आपल्याला करता येऊ शकते, तर त्याच्यामध्ये पण खूप चांगलं काम केलेले लोक आहेत. त्यानंतर पालघर तिकडं विक्रमगड जवार त्या भागामध्ये किरण लेले नावाचे शेतकरी आहेत आणि त्यांनी खूप चांगले ते तिथं प्रयोग करतात, विशेष करून डांगी गोवंशाचं संवर्धन, डांगी गोवंश आधारित सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन आणि मल्टीलेअर फार्मिंग हे सगळं शेतीतली जे विविधता जपणं याचं ते पूर्ण कुटुंब काम करतात. राईबाई पोपेरेंचं नाव सगळे आपण ऐकतो, सह्याद्रीतल्या ज्या अकोले तालुक्यातल्या आमच्या परिसरातल्या, तर राईबाई पोपेरेंनी गावरान

0: पानांचं संवर्धन आणि जतन करणारी त्यांची जी शेती ती पण फार मोठं मार्गदर्शक या याच्यात आहे. लोकपंचायत संस्थेने जवळपास 25 वर्ष शाश्वत शेतीचा प्रचार प्रसार, शेतकऱ्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहित करणं, प्रत्यक्ष काम करणं. आणि लोकपंचायतच्या कामाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी क्लस्टर लेवलवर, म्हणजे ज्याला आपण लँडस्केप भूमंडळाच्या पातळीवर, एखादा असा परिसर निवडून तिथं शाश्वत शेतीचे वेगवेगळे प्रयोग करणं आणि त्याच्यावर आधारित एक उपजीविका आणि अर्थकारण बदलण्यासाठीचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सह्याद्रीतली शाश्वत शेती व कृषी संस्कृती, आमचं शेत आमचं विद्यापीठ, हे जे काही प्रकाशन आहे, जे काही पुस्तकं आहेत, त्याच कामातून आमचे ते निर्माण झालेले आहेत. तर थोडक्यात आपल्याकडे काम करणारे माणसं आहेत, शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करणारे माणसं आहेत, अगदी भावना विवश होऊन नाही. आणि आपली शेतीची एक जैव सांस्कृतिक परंपरा आपल्याकडे हजारो वर्षांची, हा फार मोठा आधार आहे आपल्याकडे, फार मोठा पाया आहे. तर याच्यातून निश्चितच पुढे जाता येऊ शकेल.
1: आणि ही खूप सारी उदाहरणं आहे जी आपण सांगू शकाल की या शाश्वत शेतीचा प्रयोग आपल्या शेतात करत आहेत आणि यशस्वी प्रयोग करत आहेत. विजयजी, पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये ग्रामीण विकासासाठी शाश्वत शेतीचं भविष्य आपण कसं पाहता?
0: मी या बाबतीत खूप आशादायी आहे, फार मोठा अनुभव नाही पण 1-3 दशकांचा जर विचार केला शेती ग्रामीण विकास, तर याच्यामध्ये खूप चांगल्या वाईट गोष्टी दिसतात. पण शाश्वत शेती किंवा सेंद्रिय शेती किंवा एकूणच नैसर्गिक शेती या विषयामध्ये खूप चांगलं काम सध्या होत आहे आणि त्याला भविष्यात उत्तम काम होण्याचं आशा वाटते. आणि खरं तर सांगू, त्याशिवाय माणसाला पर्याय नाही. जर आपण शेती जपली नाही, आपली अन्न सुरक्षा जपली नाही, तर आपलं सगळंच धोक्यात आहे. दुसऱ्या बाजूला जर निसर्गाचा ऱ्हास होत राहिला, ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे या जर अशाच कोलमडत राहिल्या, या जर नष्ट होत राहिल्या, निसर्गाला काडीचाही फरक पडत नाही. जिथं तुम्हाला जंगल दिसतं ना, ते जंगल जर जंगल वन परिसंस्था नष्ट झाली तर तिथंच आपण म्हणू का आता इथं सगळं वाळवंट झालं. मग वाळवंटाच्या डेझर्ट इकोसिस्टम तिथं तयार होते, तसे ते प्राणी तिथं तयार होतात, तशा खुरट्या वनस्पती तिथं तयार होतात. निसर्गाला काही फरक नाही पडत, निसर्ग त्याच्या त्याच्या पद्धतीने तो बदलून घेतो. आतापर्यंत तसंच झालेलं आहे, या सगळ्या व्यवस्था हजारो वर्षाच्या कालखंडात ही सृष्टी व्यवस्था बदलत राहिलेलं आहे. फक्त माणसाला ते सहन होणार नाही आणि त्याच्यात माणसाचा मग विनाश आठड. तर ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपला जीव धोक्यात आला तर आपण हातपाय हलवायला लागतो. तर त्या दृष्टिकोनातून पुढच्या 10-15 वर्षांमध्ये खूप उत्तम पद्धतीने काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जागतिक पातळीवरती शाश्वत विकासाचे जे काही आपण ध्येय उद्दिष्ट समोर 17 प्रकारचे म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, तर त्याचा एक प्रभाव सगळ्याच देशांवर, सगळ्याच राज्यांवर, तिथल्या धोरणांवर होत असतो. आणि सरकारी धोरणं ज्यावेळेस सकारात्मक धोरण तयार होतात तर तसं वातावरण पण तयार होतं, त्याच्यातून खूप चांगले कामं निश्चितच सुरू होतील. म्हणजे शाश्वत विकास त्याच्या शाश्वत शेती ही अंतर्भूत आहेच.
1: बरोबर. विजयजी, शेवटचा प्रश्न असा आहे की शाश्वत शेतीचा अवलंब करू इच्छिणारा शेतकरी किंवा ग्रामीण भागातला जो युवक आहे यांना आपण काय संदेश द्याल?
0: तर मी सांगेल का, सकारात्मकपणे शेती करायला पाहिजे. थोडक्यात आहे ना, हे सगळं करताना जी दिशा असणार आहे तर यांना संघटितपणे प्रयत्न करावे लागतील. गटातटाचं राजकारण आपल्याला सोडून द्यावं लागतं. शाश्वत शेतीसाठीचं राजकारण करणं गरजेचं आहे. शाश्वत शेतीकडे जायचं असेल तर आपल्याला हरित राजकारण करणं गरजेचं आहे. थोडक्यात ऋग्वेदामध्ये म्हटलंय ना, का तू शेतीच कर, कृषी मित्व कृषी स्व, हे जे आपल्या परंपरेने आपल्या भारतीय विचारधारेने जे सांगितलेलं आहे, तर त्याचा आपण या निमित्तानं विचार करायला हरकत नाही. 7 ऑगस्ट आपल्याकडं डॉक्टर स्वामीनाथन जे महान शेतीशास्त्रज्ञ होते त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शाश्वत शेती दिवस आपण जो साजरा करतो, तर त्या निमित्तानं हा संदेश समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जायला हवा. कारण फक्त शेतकऱ्यांपर्यंत नाही तर शेतीशी संबंधित जे जे वेगवेगळे लोक आहेत, शेतीवर अवलंबून असणारे जे लोक आहेत, तर ते सगळ्यांपर्यंत जावा ही अपेक्षा. धन्यवाद.
1: त्यामध्ये तुम्ही आम्ही पण आहोत की जे शेतीवर अवलंबून आहोत, शेतीच्या घटकांवर अवलंबून आहोत, त्याच्यावरच आपली उपजीविका आहे असं म्हणायला हरकत नाही. शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास यामधल्या ज्या काही संधी आहेत, त्याची कुठली आव्हानं आहेत, या विषयावर आपण खूप चांगली सखोल बातचीत केली. आपल्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये विजय सांबरे यांनी शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हानं या विषयावर मोलाची माहिती दिली. त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं मी आपले खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण 7 ऑगस्ट शाश्वत कृषी दिन या निमित्ताने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाश

0: पणे पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोनाली गोगले यांनी अभ्यासक विजय सांबरे यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आता ऐकू.
2: माझं आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुल चिपळूण इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम.

0: तेव्हा नक्की ऐका बालजगत कार्यक्रम रविवारी 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वटी लागू.
3: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाल हसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796

0: 999-1827. नियम व अटी लागू.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: ऐकत रहा सातत्यानं 265.47 MHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
4: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
3: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमी

0: चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटं या प्रसंगी जारी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3,000 अधिक विद्यार्थी तसंच 587 PhD संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची

0: गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरून घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमसेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपल्ट्री या तीन कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपल्ट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेन ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. राज्यात खाजगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 8:15 आणि 40 सेकंद झालेत. आता ऐकूया पॉप म्युझिक.

0: मुरली कृष्ण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं किशोर कुमार सिंग यांचं गीत आपण ऐकलं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत, संगीत आनंद शर्मा यांचं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16

0: 9998127 नियम वटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वटी लागू.
2: पॉप म्युझिकचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 9:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: program is also available on our YouTube channel, News on AIR Official. You may share your feedback about this program through email at airnsdtalks@gmail.com or WhatsApp on 9289094044.
1: करंट अफेअर्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 10 वाजतात. आता प्रसारित करतोय कार्यक्रम रजनीगंधा.

गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं जान निसार अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. चित्रपट होता सी आय डी.

जसपाल सिंग आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत गाता चल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये जीवन आनंद संस्थेचं कार्य याविषयी संदीप परब यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. वेळ लक्षात असू द्या, 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आजा आजा
1: नहीं
0: आ
1: आहा
0: आजा आजा
1: नहीं
0: आ
1: आहा
0: आजा आजा
1: आहा
0: आजा आजा
2: लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता मन मंदिर आणि हे गीत गायलं होतं.

0: हम।
1: लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं श्री 420 या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती हसरत जयपुरी यांची आणि या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.

देख कबीरा रोया या चित्रपटासाठी श्रोतेहो आपण ऐकत होतात मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत गायलं होतं लता मंगेशकर, गीता दत्त आणि सीता यांनी.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रोशन यांचं, चित्रपट होता ताजमहल.

पैगाम चित्रपटासाठी श्रोतेहो आपण ऐकत होतात सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं प्रदीप यांचं गीत. मुख्य स्वर होता आशा भोसले यांचा. श्रोतेहो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज आपण ऐकणार आहात कमल भोंडे यांनी गायलेला राग चंद्रकंस.

श्रोते हो नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये कमल भोंडे यांनी गायलेला राग चंद्रकंस आत्ताच आपण ऐकलात. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, उद्या रात्री 10 वाजता संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये गिरीमलप्पा भजनत्री यांचं शहनाई वादन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: Council of India PCI today announced that UPI will continue to be free for consumers. In a statement, the PCI affirmed that every Indian can continue to make instant digital payments without any transaction charges. It also noted that small merchants will not be charged for accepting digital payments. And at the Asian Youth and Junior Weightlifting Championships in Tashkent, India's Thitli Maji clinched a silver in the women's 45-kilogram category, marking an impressive start for the country. And that is the end of this news bulletin.
1: दोनशे पासष्ट पूर्णांक सत्तेचाळीस शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 32 सेकंद झालेत. दुसऱ्या प्रसारणसभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. परत भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.